सुप्रभात श्रोते हो शंभरांश एक मेगाहर्ट्स एफएम बँड आणि न्यूज ऑन एआयआर ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय. प्रसारण सभेत मी वंदना साबळे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 2 आषाढ, शके 1948, 23 जून 2026. प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला बाळ कोल्हटकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलत. संगीतकार होते वसंत देसाई. गायलं होतं पंडित कुमार गंधर्व आणि सहकाऱ्यांनी. कार्यक्रमात यानंतर ग.दि. माडगुळकर यांचं भक्तिगीत ऐकूया. गायक आणि संगीतकार सुधीर फडके.

सुधीर फडके आणि सहकार्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतकार होते सुधीर फडके. मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. कार्यक्रमात यानंतर शाहीर विठ्ठल उमप आणि सहकार्यांनी गायलेलं हे भक्तिगीत आपण ऐकूया.

विठ्ठल उमाप आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भक्तिगीत आपण ऐकलं. आता मंगलप्रभात कार्यक्रमाची सांगता करत आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या जगदीश खेबुडकर यांच्या भक्तिगीतानं. संगीतकार आहेत विश्वनाथ मोरे.

0: आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे. या भक्तिगीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 6:25 झाले आहेत. ऐकूया कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोते हो, 23 जून या दिवसाचं ऐतिहासिक महत्व जाणून घेऊया. 1661 साली या दिवशी ब्रिटिश राजपुत्राशी पोर्तुगालच्या राजकन्येच्या विवाहानिमित्त पोर्तुगालकडून ब्रिटिशांना मुंबई हे बंदर आंदण म्हणून मिळालं. 1757 साली या दिवशी प्लासीच्या लढाईत रॉबर्ट क्लाईव्हच्या 3000 सैन्यानं सिराज उद्दौलाच्या 50,000 सैन्याचा फितुरी करून पराभव केला. 1894 पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. इंग्लंडला 92 धावांनी हरवून वेस्ट इंडिजनं दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला 23 जून 1979 या दिवशी. वेस्ट इंडिजनं 1975 नंतर हा लागोपाठ दुसरा विश्वकरंडक जिंकला होता.
2: The West Indies have won by 92 runs and deserve to become holders of the Prudential World Cup for the second time. Tremendous jubilation by the many West Indian supporters.
1: 23 June 1985 या दिवशी एअर इंडियाचं बोईंग 747 कनिष्क विमान अटलांटिक महासागरामध्ये कोसळलं. विमानात झालेल्या बॉम्बस्फोटामुळं हा अपघात घडला. आज जन्मदिवस असलेली प्रसिद्ध नावं ही आहेत. 1901 क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी. इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचा जन्म 1916 साली या दिवशी झाला.
3: लेन हटन, द मॅन हू हॅज डन मोर फॉर इंग्लिश क्रिकेट दॅन एनीवन सिन्स जॅक हॉब्स इज रिटायरिंग. At Pudsey, his Yorkshire birthplace, with his wife, Len tells us how he feels.
4: I am, of course, very sorry indeed to have to decide to retire from first-class cricket. I have played, of course, first-class cricket for over 20 years, and it is a big blow to me to have to decide to retire.
1: अभिनेता रहमान यांचाच जन्मदिन 23 जून 1921 या दिवशी जन्मलेल्या रहमान यांनी वायुसेनेतील नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. गुरुदत्त यांची निर्मिती असलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. यामध्ये प्यासा, चौदवी का चांद, साहब बीवी और गुलाम यांचा समावेश आहे.
5: क्या और पटांग भक्ति हो? मैंने कह दिया ना मुझे देर हो रही है.
6: रोज ही तो जाते हो वहां. एक दिन मेरे पास भी रह गए तो.
5: मैं मर्द हूँ छोटी बहू. चाबियों का ये गुच्छा नहीं जो सदा तुम्हारे पल्लू से बंधा रहो.
1: नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांचा 1942 साली या दिवशी पंढरपूर इथं जन्म झाला. अशी पाखरे येती, घाशीराम कोतवाल या नाटकांचं तसंच सामना, जैत रे जैत, उंबरठा, सिंहासन या गाजलेल्या

चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. अभिनेता राज बब्बर यांचा जन्म 23 जून 1952 या दिवशी झाला. 1972 फ्रेंच फुटबॉलपटू झिनेदिन झिदान. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वही आहेत. 1761 तिसरा पेशवा बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा. 1953 केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी. भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांचा आज स्मृतिदिन. 1980 साली त्यांचं निधन झालं. काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचं विमान अपघातात निधन 1980 साली या तारखेला झालं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सदाशिव कान्होबा तथा स का पाटील यांचं 23 जून 1981 या दिवशी निधन झालं. केंद्रीय अर्थमंत्री आणि रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी प्रभावी काम केलं होतं. हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध चरित्र अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचं 1990 साली या दिवशी निधन झालं. ते इंग्रजी कवी, नाटककार आणि संगीतज्ञही होते. विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते. लोकगीत गायक प्रल्हाद शिंदे यांचं 2004 साली या तारखेला निधन झालं.

0: दिनविशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: ऐकूया चिंतन. लेखन रोहिणी थिटे यांचं, वाचकस्वर रेखा शेटे यांचा.
2: दिवसातून 10 वेळा तरी मोबाईलवर अपडेट पाहिल्याशिवाय मला चैन पडत नाही. आठवड्यातून एकदा तरी हॉटेलिंग हवंच, ऑनलाईन शॉपिंग हवंच, ही यादी न संपणारी आहे. याचं कारण काय तर जखडलेल्या सवयी. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या सवयींचे गुलाम बनलेले असतो. या गुलामीतून मुक्त होऊन आत्मनिर्भर स्वयंभू बनणं खरंच शक्य आहे का? याचं उत्तर आहे हो. हे सहज शक्य आहे. आपलं लहानपण, कॉलेजचे दिवस आठवले तर लक्षात येतं, तेव्हा कुठं होते मोबाईल, लॅपटॉप? तरीही आपण सगळ्यांच्या संपर्कात होतोच ना. पत्ते, फोन नंबर आपल्याला पाठ असायचे. आता आपण पटकन मोबाईलमध्ये सेव्ह करतो. मग अचानक मोबाईल हरवला, बॅटरी संपली की पंचायत होते. अगदी जवळच्या माणसांचेही नंबर आपल्याला आता पाठ नसतात. भाजीवाली पटपट तोंडी हिशोब करते आणि आपल्याला कॅल्क्युलेटर लागतो. आधुनिक गोष्टींनी आपलं जीवन पूर्वीपेक्षा नक्कीच सुविधाजनक बनलं आहे यात शंका नाही. पण या गुलामीमुळं आपण पांगळे तर बनत नाही ना, याचा विचार करायलाच हवा. जो माणूस स्वतःला आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता स्वतःच्या हिमतीवर करतो, स्वतःला हव्या असणाऱ्या गोष्टींसाठी इतर व्यक्तींवर, सोयीसुविधांवर अवलंबून नसतो, तो माणूस आत्मनिर्भर असतो. स्वावलंबी व्यक्ती स्वतःच्या पायावर उभं राहून आयुष्यातील सगळ्या दुःखांवर मात करू शकते. स्वतःचा संपूर्ण स्वीकार करणं आणि स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवणं हे आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं उचललेलं पहिलं पाऊल आहे. आपण स्वतःवरच विश्वास ठेवला नाही तर कोणताही निर्णय घेण्यासाठी कायम इतरांची मदत घेत राहू. सहानुभूती माणसाला हवी हवीशी वाटत असते, त्यापासून स्वतःला रोखू शकलो तर? कळत नकळत प्रेमाच्या नावाखाली, तर कधी काळजीच्या नावाखाली इतरांना आपण परावलंबी बनवतो. छोट्या छोट्या कामातही मुलांना त्रास होऊ नये म्हणून पालक मदत करतात. त्यांचं काम पालक स्वतःच झटपट पूर्ण करतात. त्यामुळं मुलांचा विकास खुंटतो आणि हळूहळू ती परावलंबी होतात. मुलांना आत्मनिर्भर होण्यासाठी सहकार्य केलं जात नाही. मुलं त्यांच्या विकासाचा मार्गच बंद झाल्यानं कोणतंच काम करू शकत नाहीत. आत्मनिर्भर असणं म्हणजे घमेंडखोर असणं नव्हे. या जगात चांगलं काय आहे, वाईट काय आहे याचा विचार करून सावधपणे चांगल्याची निवड करणारा माणूस आत्म

0: आत्मनिर्भर बनतो. स्वतःच स्वतःचा रोल मॉडेल बनून स्वयंप्रेरणेनं काम केलं की जास्त चांगलं होतं. इतरांना आपल्याबद्दल काय वाटतं याचा विचार करून स्वतःचं वर्तन ठरवणं बंद करायला हवं. लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिलं तर आपण स्वतःच स्वतःपासून दूर जाऊ. आपल्या आवडत्या विषयाबद्दल अद्ययावत माहिती मिळवणं, योग्य प्रकारे बचत करून आर्थिक शिस्त राखणं, तसंच शारीरिक, मानसिक, भावनिक पातळीवर अधिकाधिक आत्मनिर्भर बनण्यासाठी योग्य जीवनशैली अंगीकारणं खूप गरजेचं असतं. निकोप शरीर, तर्कशुद्ध विचार असा आंतरिक बदल घडवला तरच खरी आत्मनिर्भरता येते. आत्मनिर्भर असणं म्हणजे स्वावलंबी असणं. वास्तव जीवनात आपल्यासाठी गरजेच्या असणाऱ्या गोष्टी स्वतःला करता येण्याची क्षमता मिळवणं म्हणजे आत्मनिर्भर बनणं. जेव्हा आपले भाव, विचार, वाणी आणि क्रिया यामध्ये एक वाक्यता असते तेव्हा निसर्गाच्या सर्व शक्ती आपल्याला मदत करण्यासाठी तयार असतात. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखा अद्भुत ग्रंथ लिहिला. स्वतःचं कार्य सिद्ध करण्यासाठी त्यांनी ज्या समाजानं त्यांना बहिष्कृत केलं होतं त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं. ध्येय जितकं महान असेल तितकंच वेळेच्या नियोजनात प्रावीण्य मिळवून आपलं कार्य पूर्ण केलं तरच विश्वसनीयता सिद्ध होते. दैनंदिन जीवनात लहान मोठे निर्णय घेण्याची संधी मिळत असते. यातूनच योग्य ते निर्णय घेण्याची कला अंगीकारता येते. शाश्वत समाधान बाह्य गोष्टींनी मिळू शकत नाही. अंतर्मुख होऊन आध्यात्मिक साधनेचा अवलंब केला तर समाधान, आनंद याबाबत आपण आत्मनिर्भर होऊ.
1: चिंतन आपण ऐकलत. लेखन होतं रोहिणी थिटे यांचं, वाचक स्वर होता रेखा शेटे यांचा. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय. 6:35 झाली आहेत. ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया स्टायलो हॅमाटा एक चारा पीक याविषयी माहिती. सकाळी 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात HPV लसीकरण जनजागृती याविषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांनी दिलेली माहिती ऐकूया. सादर करते मुक्सित मुजावर. 6:50 आणि त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी माहिती. सादर करत्या तेजा दुर्वे. 6:55 आणि मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक भागावर खडे. सकाळी 7:00 आजचा सुविचार आपण ऐकू शकाल.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: सकाळी 7:25 आणि प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 आणि प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद. 7:50 आणि आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. सकाळी 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलूक आहे. मिश्र संगीताचा आनंद घेऊ शकाल 8:20. सकाळी 8:40 कार्यक्रम फिरस्ती, संकलन आणि निवेदन अंजली बडवे आणि वंदना साबळे यांचं. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8:15. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवू या. सकाळी 9:30 कार्यक्रम स्नेहसंवाद, विषय माझी शाळा, निवेदन भारती कुलकर्णी आणि डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. 10:50 सुगम संगीत.

0: आज या कार्यक्रमात हार्मोनियम वाद्याविषयी ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन कोमल पाटील यांचं. कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल रात्री 9:30. 11:00 मराठी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 1 ते 5 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल मिक्स मसाला कार्यक्रमानं 5:02. 5:30 कार्यक्रम युववाणी, विषय डिजिटल डिटॉक्स. सूत्रसंचालन तन्वी पारेकर हिचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. मराठी चित्रपट संगीत 6:00. 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात लावण्या सादर करतील कमलबाई आठवले आणि सहकारी. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी, यात जमीन आरोग्यासाठी सेंद्रिय कर्बाचं महत्व याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाच्या वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ शुभांगी कदम यांची मुलाखत. त्यानंतर खरीप हंगामातील चारा पिकांचं व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ संदीप लांडगे यांची मुलाखत. सादरकर्ते सुदाम बटुळे. 9:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड, कार्यक्रम रजनीगंधा रात्री 10:00. याशिवाय सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित होतील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आता ऐकूया स्टायलो हॅमाटा याविषयी एक चारा पीक याविषयी माहिती. वाचक स्वर आहे अक्षता अन्नदाते यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, स्टायलो हॅमाटा हे द्विदल वर्गातलं पीक दुष्काळी कोरडवाहू भागात चांगलं येतं. या चाऱ्याच्या पिकाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. फक्त 5 इंच पाऊस असणाऱ्या भागातही वाढतं आणि 100 इंच पाऊस पडणाऱ्या भागातही सोमानं वाढतं. कोणत्याच प्रकारचा पाणी पुरवठा करावा लागत नाही. बहुवार्षिक पीक असल्यानं एकदा लागवड केली की 3 ते 4 वर्ष वाढतच राहतं. द्विदल वर्गातलं पीक असल्यानं हवेतल्या नत्राचं जमिनीमध्ये स्थिरीकरण करतं, त्यामुळं जमिनीची सुपीकता वाढवते आणि जमिनीवर पसरणारं असल्यानं माती धरून राहते, जमिनीची धूप होत नाही. असं बहुउद्देशीय चाऱ्याचं पीक म्हणजे हे स्टायलो हॅमाटा. आणि हे पीक जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची गरज अतिशय उत्तमरित्या भागवतं. स्टायलो हॅमाटा हे लसूण घासासारखंच जनावरं आवडीने खातात. वर्षातून 3 ते 4 वेळा कापण्या करून जनावरांना खाऊ घालतात. वाळलेला हॅमाटा कडब्याप्रमाणे कुट्टी करून खाऊ घालता येतं. स्टायलोच्या चाऱ्यात 20% प्रथिनं असून दुभत्या जनावरांना सकस असा हिरवा चारा यापासून मिळतो. आपल्या निकृष्ट जमिनीत, वनशेतीत, झाडाच्या मधल्या पट्ट्यात किंवा शेताच्या बांधावर जुजवी मातीची मशागत करून जून जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर स्टायलोचं बी उथळ पेरावं किंवा फेकावं आणि मातीआड करावं. एकरी 3 ते 4 किलो बी वापरावं. बी दडपू देऊ नये. पावसाच्या जीवावर झपाट्यानं वाढतं. मला तर असं वाटतं प्रत्येकानं आपल्या बांधावर इतर कुसळी गवत वाढू देण्याऐवजी स्टायलो हॅमाटा वाढवावा. खूपच फायद्याचं होईल. पहिल्या वर्षी चारा कमी मिळतो पण पुढे बी पडतं ते उगवतं. ही प्रक्रिया नेहमी सुरू असल्यानं खूप दाट गवत उगवतं. शिवाय इतर निकृष्ट गवत उगवत नाही. स्टायलो ह्युमिलिस, स्टायलो इंथस हॅमाटा आणि उंच वाढणारी स्कॅब्रा या जाती आहेत. स्टायलो ह्युमिलिस आणि हॅमाटा या जाती लावण्याच्या दृष्टीनं चांगल्या आहेत. अधूनमधून एकरी 2 ते 3 गोण्या युरिया कापणीनंतर दिला तर भरपूर चारा मिळतो. साधारणतः फक्त पावसाच्या जीवावर हलक्या जमिनीतून 3 ते 4 कापड्या मिळतात. एकरी 10 ते 12 टन हिरवा चारा मिळतो. सीताफळाच्या किंवा इतर फळझाडांच्या भागात आंतरपीक म्हणून हॅमाटा घेतला तर एकरभर क्षेत्रातील चाऱ्यापासून 3 ते 4 संकरित गायींना वर्षभर पुरेल एवढा हिरवा चारा मिळू शकतो. धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह.
0: स्टायलो हॅमाटा एक चारा पीक याविषयी

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका. कृषी अदालत, हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही.
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
2: शमरंश 1 MHz आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय. सकाळचे 7:45 आहेत.
3: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
4: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
4: 105 beds अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 74008440088.
5: 74008440088.
2: ऐकूया बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
7: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
3: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
7: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
3: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
2: कार्यक्रमात आज ऐकूया HPV लसीकरण जनजागृती याविषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांनी दिलेली माहिती. सादर करते मुक्सित मुजावर.
8: संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स, अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड. ॲसिटिक ॲसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा, म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. या 3 सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही ह्याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत कमी पॅपस्मिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये HPV विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा VLP तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात HPV संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि HPV संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का? तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या HPV लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4

0: कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा भाग काढून त्याच्यातून ती लस तयार करण्यात आलेली आहे. तसेच 9 विषाणूंचा समावेश असलेली गार्डासिल 9 ही सुद्धा लस भारतामध्ये उपलब्ध आहे. एचपीव्ही लस कोणाला द्यावी? एचपीव्ही लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते.
1: एचपीव्ही लसीकरण जनजागृती याविषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात सादरकर्ते होते मुक्सित मुजावर, निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 6:50 होत आहेत.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999184165.
6: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
1: ऐकूया त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रम.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
7: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94-222-80-380.
1: कार्यक्रमात आज ऐकूया पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी माहिती. सादरकर्त्या तेजा दुर्वे.
0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
8: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषतः 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पानाफुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा

0: टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे, अशा पद्धतीच्या सवयी आई बाबा आजी आजोबा सहजगत्या लावू शकतात.
1: पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी माहिती आपण ऐकलीत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात. सादरकर्त्या होत्या तेजा दुर्वे, निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 100.1 MHz FM बँडवर.
3: अहो अहो काय होत आहे तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
4: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232-29-29.
7: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282-12-225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
9: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
8: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
9: फोन नंबर 02-41-235-35-15.
8: मोबाईल 960-44-988-36.
1: प्रसारित करत आहोत मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
10: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
11: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
10: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
11: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
10: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
11: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलक भागा वरखडे. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यात 26 तारखेपर्यंत येलो अलर्टचा इशारा. उद्योजकांचे प्रश्न तातडीनं सोडवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. जामखेडला उद्या रोजगार मिळावा. बाभुळगावला खेत बचाव अभियान आणि ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसाठी वसतिगृह प्रवेश सुरू. आता घडामोडी सविस्तर. अहिल्यानगर जिल्ह्यात 26 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे. जिल्ह्यात औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी उद्योगांना विविध विभागांकडून आवश्यक असलेल्या परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर प्रशासकीय मंजुरी विहित कालावधीत उपलब्ध करून द्याव्यात. तसंच उद्योगांना वीज, पाणी, रस्ते

0: यासह सर्व मूलभूत सुविधा विना विलंब उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. उद्योग विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर आणि जामखेड महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं उद्या सकाळी 11 ते 3 यावेळेत जामखेड महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात 10 ते 15 नामांकित उद्योजक सहभागी होणार आहेत अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त योगेश उगले यांनी दिली. अखिल भारतीय समन्वित चारा पिकं संशोधन प्रकल्पाच्या वतीनं खेत बचाव अभियान आणि संतुलित खत वापर जागरूकता अभियानाअंतर्गत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी चारा पिकांचं तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रम बाभुळगाव इथं झाला. अध्यक्षस्थानी चारा पैदासकार डॉ. कैलास भुईटे होते. यावेळी सरपंच गोरख गिरे, वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. योगेश सेंदाने, गणेश दूध डेअरीचे संचालक एकनाथ पाटोळे आणि वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. बी. जी. राठोड उपस्थित होते. शेवगाव इथं सुरू करण्यात आलेल्या संत भगवान बाबा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या आणि मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत असं आवाहन गृहपाल बाळासाहेब बडे यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यात 26 तारखेपर्यंत येलो अलर्टचा इशारा. उद्योजकांचे प्रश्न तातडीनं सोडवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. जामखेडला उद्या रोजगार मिळावा, बाभुळगावला खेत बचाव अभियान आणि ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी वसतिगृह प्रवेश सुरू. या बरोबरच अहिल्यानगर दिनांक मधल्या घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात 100.1 MHz FM बँडवर. ऐकूया आजचा सुविचार. आनंदी मन, समृद्ध शरीर संपदा आणि आध्यात्मिक आनंद या 3 गोष्टी ज्याला लाभल्या त्याला अमृत मिळाल्यासारखं आहे. आजचा सुविचार आपण ऐकलात. ऐकूया काही निवेदनं. श्रोतेहो, हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा 24 जून 2026 विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मनके विकार तज्ज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 42-36-72.
2: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
3: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवत ना,
4: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
3: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
5: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
2: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
3: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
2: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
6: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या स्नेह संवाद या कार्यक्रमात
5: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
3: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सावेडी अहिल्यानगर

0: टपाल सूची क्रमांक 414003. आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com.
1: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात माझी शाळा या विषयावर.
2: तेव्हा श्रोते हो, स्नेह संवाद या कार्यक्रमाचं प्रसारण होईल आज सकाळी 9:30. निवेदन भारती कुलकर्णी आणि डॉक्टर प्राची शेकटकर यांचं.
3: श्रोते हो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहीत आहे,
4: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्यागोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला?

0: आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 7:05 झालेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.

0: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: 101 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाले आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या संक्षेपित करत आहोत.
3: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर, क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
4: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम

25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होतं, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघही अडचणीत आलेले आहेत.
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले. धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले. अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजा

0: दत्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लाखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हसकर.
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते ममुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलीगंजमधील पूर्णिया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80 वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं, मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश

0: जिल्हा प्रशासनानं दिली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:20 झाली आहेत. प्रसारण सभेत आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ऐकूया काही निवेदनं. हे निवेदन आहे हॅलो गीतबहार या फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळं दिनांक 25-28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही. त्यामुळं आज मंगळवारी सकाळी 8:15 या वेळेत हॅलो गीतबहार या कार्यक्रमासाठी होणारं ध्वनिमुद्रण होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.

श्रोतेहो, संगीत आणि वादन एकाच नाण्याच्या दोन बाजू. शास्त्रीय संगीतातील वादन आणि वाद्यातील संगीत याची गुंफण ऐकूया साज संगीत या कार्यक्रमात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 9:30 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जगभर

0: श्रोते हो, साज संगीत या कार्यक्रमाचं प्रसारण आज मंगळवारी सकाळी 10:30 होईल. नवीन कार्यक्रमांच्या मालिकेमुळं काही कार्यक्रमांच्या वेळेमध्ये आणि वारामध्ये बदल झालेला आहे, तेव्हा साज संगीत हा कार्यक्रम आज सकाळी 10:30 प्रसारित होईल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. कार्यक्रमात आज हार्मोनियम या वाद्याविषयी ऐकणार आहोत. संकलन आणि निवेदन आहे कोमल पाटील यांचं. जरूर ऐका कार्यक्रम साज संगीत आज सकाळी 10:30.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा 24 जून 2026 विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मनके विकार तज्ज्ञ

डॉक्टर मुकुंद विधाते. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्क साधायचा आहे 242-34-71 आणि 242-36-72 या दूरध्वनी क्रमांकांवर. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय. 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून.

7:25 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे. जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात. म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा.
1: ना, साधी गोष्ट आहे. तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटाचा त्रास असतो. मग अशा वेळेस तुम्हाला संधी संचलन सगळे सांगतात आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही. तुम्हाला ते हळूहळू एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं. आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे थोडंसं आहारावर नियंत्रण, थोडंसं लाईफस्टाईल, थोडंसं मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
0: नक्कीच डॉक्टर. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं, आपल्याला हे करायचंय. तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
1: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही असं मला वाटतं.

0: वाटतं, म्हणजे तुम्हाला असं थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगस चित्तवृत्ती निरोधः असं म्हणतात, चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे, मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचं, ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं, मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटस उदाहरण असतं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना, त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडस मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे, मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडस कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपनी दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. म्हणजे तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काही जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हटलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा, असं होईल का? असं होणार नाही, याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
1: ते कसं ठेवायचं?
0: हा, ते पण असं कठीण आहे थोडंफार, पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना, ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे पहा, असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स, म्हणजे स्त्रोतस जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही वा, हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे, म्हणजे प्राण व स्त्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते,
1: हो,
0: अशा वेळेस तर तुम्ही कूल, काम, एकदम चांगले आनंदी राहाल, तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचंय, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचंय. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राणायाम म्हणतात त्याला, दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं, है ना, ते ताणायचं. म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेनी श्वास सोडायचा.
1: अच्छा.
0: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं, इतका कंट्रोल्ड वेनी सोडू शकत नाही.
1: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
0: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
1: अच्छा. आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं,
0: हो ना,
1: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, जे आपल्याकडे नाहीये ते आणखीनच हवं असतं. तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
0: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे, त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतं तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या, मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा. म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा.
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं, ठीक आहे. अहिंसा, सत्य बोलणे, है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरि

0: परिग्रह आताच तू म्हटलं किंवा आपल्याला सगळं हवं असतं है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं, खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे, तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचं आणि सोडून द्यायचं, म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स्ड राहत.
1: अच्छा,
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा, आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं, ते काय?
0: तर जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण. तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान, डोळे,
0: तेच, आणि कर्मेंद्रिय, हात पाय जे असे कर्मेंद्रिय असतात, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, मनाचं नियंत्रण स्वतःच. तर त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये. आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या तीन गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे, मग ते काही पण असू शकतं. तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत
1: काहीतरी आठवतं,
0: दूध गॅसवर ठेवलंय, माता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा,
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा,
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूच काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.

श्रोतहो, राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गीतं सांगा फोन गाणी कार्यक्रमात बुधवारी सकाळी 8:15 वाजता ध्वनिमुद्रणासाठी संपर्क साधायचा आहे.

0: आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 मेगाहर्ट्स FM बँडवर. सकाळचे 7:40 झाले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 36 वर्षांच्या महिलेची ही केस बघणार आहोत आपण. त्यांना सतत चक्कर यायची, म्हणजे झोपेतून उठल्यावरती किंवा बसलेलं उभं राहिल्यावरती अशी सतत चक्कर येत होती. अनेक तपासण्या केल्या पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. मग त्या ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या, तर यांची केस नेमकी काय होती, प्रॉब्लेम काय होता, तो सॉल्व्ह झाला का, चक्कर येण्या
3: कसं होतं की प्रायमरी लेवलला चक्कर आली म्हणल्यानंतर मग बाबा स्पॉन्डिलायसिस आहे का, मग स्पॉन्डिलायसिस साठी म्हणजे बघितलं तर मग काही नाही निघालं, मग टेम्पररी म्हणजे मेडिसिन्स वगैरे दिले गेले, मग त्याच्यानंतर मग न्यूरोलॉजिस्ट कडे दाखवलं गेलं, मग स्कॅन केला गेला, सगळं केलं गेलं, पण कुठल्याच याच्यात काही आलेलं नव्हतं. काही वेळेला ऍडमिट करून बघितलं की बाबा अंडर ऑब्झर्वेशन बघू, पण कन्क्लुजन असं काही नाही. मेडिसिन वेगवेगळ्या प्रकारची चालू करून बघितली गेली, स्टेरॉइड पण चालू करून बघितले गेले, थोडंफार रिलीफ व्हायचा, पण बाकी काही रिलीफ फारसा नव्हता. मग शेवटी बाबा आता काहीच होत नाही म्हटल्यानंतर मग चला बाबा आयुर्वेद तरी ट्राय करून बघू, आणि मग ते आपल्याकडे आले होते. आता जर का प्रॉपर वेनी जर का बघितलं तर मी जेव्हा नाडीपरीक्षा केलं त्या पित्त प्रकृतीची ती. बऱ्याच वेळेला कसं असतं की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली, बरोबर ना. तर मग होतं कसं की जसं गर्मी वाढली की आपण काम करू शकत नाही, मग आपण पंखा लावतो, एसी लावतो, वातावरण मेंटेन करून काम करतो. तसंच शरीराचं पण आहे, जर का शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली तर शरीर काम नाही करणार. मग अशा वेळेला काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जायला लागतं, आणि मग हळूहळू कॅल्शियम फॉस्फरस म्हणजे म्हणतो ना की हाडातलं हे कमी व्हायला लागलं की मग नंतर नंतर मग काय होतं की मसल्सला सुद्धा स्टिफनेस यायला लागतो कॅल्शियम डेफिशियन्सी वगैरे झाल्यामुळे, बरोबर ना. आणि हा मसल स्टिफनेस वगैरे यायला लागला तर मग कधी कधी काय होतं की मानेचे मसल जर का स्टिफ झाले तर मग ठराविक पोझिशन मधून तुम्ही उठताना बसताना लगेच ते रिलॅक्स होत नाहीत, आणि त्याच्यामुळे काय होतात की इथल्या नसा काय केल्या जातात, खेचल्या जातात, आणि मग त्याच्यातून चक्कर येण्याची शक्यता निर्माण होते. आता मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला कसं केलं जातं की बाबा चला कॅल्शियमच्या गोळ्या द्या, हे करा ते करा, पण जर का शहरातलं वातावरण जर का योग्य नसेल तर तुम्ही नुसतंच कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही. आणि आता जर का नवीन जर का बघितलं आपण, म्हणजे व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही, व्हिटॅमिन डी द्यायचं असेल त्याचे ऍक्शन चांगली व्हायची असेल तर पोटॅशियम पण द्यायला पाहिजे, म्हणजे व्हिटॅमिन के पण पाहिजे, बरोबर. आणि आता नवीन रिसर्च असा सांगतो की जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम, म्हणजे तुमचं जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यामध्येच जाम होतं आणि कॅल्सिफिकेशन ऑफ द आर्टरी जाऊन आर्टरी कडक होतात, म्हणजे फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होतो. म्हणजे ओव्हरऑल होलिस्टिक ट्रीटमेंट केली तरच फायदा होण्याची शक्यता असते, बरोबर की नाही. म्हणजे शरीरातलं वातावरण योग्य नसेल, बरोबर. आणि तुम्ही किती व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन आणि मिनरल्स तुम्ही गोळ्यांवाटे घेणार आहेत आणि ते तुम्हाला काही दिवसासाठी लागणार आहेत का, आयुष्यभर लागणार आहे ना. म्हणजे मेन काम कशावर करायला पाहिजे, पचनावर करायला पाहिजे.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
3: म्हणजे आता बेसिकली पित्त वाढलं होतं, म्हणजे पहिल्यांदा विरेचन देऊन ड्रेन आउट केलं, त्याच्यानंतर मग पित्त बॅलन्सिंग साठी मेडिसिन दिली, त्यामुळे त्यांचं पचन चांगलं झालं, बरोबर ना. आणि स्नेहन स्वेदन देऊन त्यांचा जो काही स्टिफनेस होता बॉडीचा तो आपण रिलीज करून दिला. त्यामुळे एखादी गोष्ट जर का होत असेल, बरोबर ना, तर ती गोष्ट होण्यासाठी किंवा एखादा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे तर तो होण्यासाठी बेसिक काय प्रॉब्लेम आहे, बरोबर ना. म्हणजे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे तर ती का निर्माण झाली, मग तुमच्या खाण्यातून येत नाहीये का पचत नाहीये, म्हणजे मेन प्रॉब्लेम असतो पचन होत नाहीये. तर त्याच्यामुळे म्हणजे कसं म्हणतो ना की टेम्पररी काम करण्यापेक्षा किंवा म्हणजे नुसत्याच व्हिटॅमिन प्रोटीनच्या गोळ्या खाण्यापेक्षा नैसर्गिक सोर्स मधून एक असं येईल, पचन कसं सुधरेल, कुठलाही जर का म्हणजे प्रॉब्लेम निर्माण झाला असेल त्याच्यातलं मूळ कारण काय,

0: हे शोधून जर का ट्रीटमेंट केली तरच परमनंट रिलीफ आपल्याला घेता येतो. त्यामुळे अनेक आजारांच्या जर का बाबतीत आपण बघितलं तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 7:45 झाले आहेत. ऐकूया काही निवेदना. श्रोतो हो, पाश्चात्य रॉक अँड रोल आणि भारतीय अभिजात संगीताची अप्रतिम सांगड घालून बॉलिवूडला एका नव्या तालावर नाचवणारे संगीतकार राहुल देव बर्मन यांचा 27 जून हा जन्मदिन.

त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी, त्यांच्या संगीतातले भन्नाट प्रयोग अशा त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी सकाळी 7:15 तेव्हा जरूर संपर्क साधा 02-41-242-3471 किंवा 242-3672 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी.

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत। श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत। तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही। तेव्हा श्रोते हो, आज रात्री 9 वाजता जरूर ऐका श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। हे निवेदन आहे हॅलो गीत बहार या फोन इन कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासंबंधीचं। ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळं दिनांक 25-28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार या फोन इन कार्यक्रमाचं प्रसारण होणार नाही। त्यामुळं आज मंगळवारी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत हॅलो गीत बहार या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी। निवेदन संपलं। श्रोते हो, राकट देशा कणखर देशा।

0: दगडांच्या देशा,
1: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा
0: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र।
1: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
1: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती। आज सकाळी 8:40 जरूर ऐका कार्यक्रम फिरस्ती। संकलन आणि निवेदन अंजली बडवे आणि वंदना साबळे यांचं। आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz वर। सकाळचे 7:50 झाले आहेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो।
2: नमस्कार श्रोते हो, नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी।
3: डॉक्टर, कॅन्सर बद्दलच आपण बोलत होतो मागे, लक्षणं परत कॅन्सर बद्दलच्या तपासण्या कशावरनं आपल्याला लक्षात येतं या पेशंटला कॅन्सर झालाय म्हणून?
4: महत्वाचं म्हणजे ज्या काही तपासण्या आम्हाला म्हणजे फोटोत आम्हाला दिसतात, सोनोग्राफीमध्ये दिसतात आणि प्रत्यक्ष नजरेनं आम्हाला जे काही दिसतं त्याच्यामधून आम्हाला शंका येत असते। आता याच्यामध्ये खात्री होणं अतिशय गरजेचं आहे। खात्री केव्हा होते? जेव्हा आम्ही कॅन्सरच्या त्या आजारच्या पेशी काढून त्यातला काही भाग किंवा पेशी काढून जेव्हा आम्ही तपासतो सूक्ष्मदर्शक यंत्राखाली, तेव्हाच त्याचं फायनल म्हणजे शेवटचं निदान त्याचं होत असतं, म्हणजे त्याला आपण बायोप्सी म्हणतो। बायोप्सी ही असल्याशिवाय आपले कुठलेही उपचार पुढचे सुरू होत नाहीत, कारण बाकीचे जे तपासणे आहेत ह्या आम्हाला संशय निर्माण करण्यासाठी किंवा त्याची व्याप्ती किती आहे दर यासाठी उपयोगी असतात। सिटी स्कॅन आहे, MRI आहे, हे सगळे आम्हाला त्याचं स्टेजिंग किती आहे, त्याची व्याप्ती किती आहे हे दर्शवतं। परंतु जेव्हा पेशींची तपासणी होते म्हणजे बायोप्सी होते तेव्हा त्याचं निदान पक्क होत असतं। म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी आवश्यक असतात। आम्हाला त्याचं निदानही पक्क होणं गरजेचं आहे, त्याचबरोबर त्याची व्याप्ती किती आहे म्हणजे त्याची स्टेज कुठली आहे हेही माहीत असणं गरजेचं असतं उपचार सुरू करण्यापूर्वी, कारण त्यानुसार उपचार बदलत असतात। आमच्या स्टेजिंगनुसार उपचार बदलत असतात। समजा जवळची लवकरची स्टेज असेल तर त्यामध्ये शस्त्रक्रिया आहे, केमोथेरपी आहे, रेडिएशनने पण लागू शकतं। परंतु जर वाढलेल्या अवस्थेमध्ये जर कॅन्सर असेल, वाढलेल्या स्टेजमध्ये असेल, तर मात्र आपल्याला ऑपरेशन मग करता येत नाही त्या ठिकाणी।
3: तुम्ही जे स्टेजेस सांगताय
4: अगदी खरं आहे।
3: कुठली स्टेज आहे की जिथं तुमच्याकडे एक कॅन्सर पेशंट आले तर तुम्ही तो बरा करू शकता?
4: अगदी पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये असेल तर पूर्णपणे ते बरा होऊ शकतो। अर्थात त्यानंतर आम्ही निदान केल्यानंतर जे काही उपचार सांगितले जातात तेही नियमितपणे घेणं तितकंच गरजेचं आहे। समजा अर्धवट उपचार घेतले मग तो बरा होत नाही, कारण तो वाढत जातो। कॅन्सर हा कधीही न थांबणारा आजार आहे। जोपर्यंत उपचार चालू आहेत तोपर्यंत म्हणजे वाढायचा तर थांबतोच, पण हळूहळू तो कमीही होत जातो। पण मधूनच उपचार जर सोडून दिले तर तो पुन्हा वाढायला लागतो, कारण कॅन्सरची एक जरी पेशी शरीरामध्ये असेल शिल्लक तर एकाच्या दोनाच्या चार अशा रीतीनं परत कॅन्सरची व्याप्ती वाढत जाते। तर अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे लवकर निदान होणं ते गरजेचं आहेच, त्याबरोबर वेळेत आणि नियमित उपचार घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। त्यानंतरही आपल्याला नियमित डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली म्हणजे त्यांच्या निदर्शनाखाली असणं गरजेचं आहे, त्यालाच आपण रेग्युलर फॉलोअप असं म्हणतो। कारण परत उद्भवणं हे कॅन्सरची प्रवृत्ती आहे, पण पद उद्भवू नये किंवा उद्भवलं असतं लवकर कळावं या दृष्टीनं पुढचं निरीक्षण गरजेचं असतं।
3: म्हणजे ते बऱ्याच वेळा लोक म्हणतात की कॅन्सर मग उलटला किंवा परत झाला, एकदा बरं झाला होता, शस्त्रक्रिया केली होती,
4: बरोबर,
3: त्यामुळे त्याच्यावर ज्याला आपण म्हणतो की अंडर ऑब्झर्वेशन,
4: बरोबर,
3: ते पेशंटनं राहिलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर हेच की लोकांना असं वाटतं की आता समजला कॅन्सर, मग आता आपल्याला एकदम मोठा खर्च येईल आणि आता आपलं आयुष्य संपलं। तर आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेच सांगू आपण की असं काही नाही आहे। योग्य वेळेत तुम्ही जर कॅन्सर ओळखला किंवा तुम्ही सल्ला घेतला डॉक्टरांचा आणि योग्य उपचार केले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो। या कॅन्सरचा खर्च खूप आहे म्हणून नको दाखवायला, आणि मग त्याचमुळे कॅन्सरच्या स्टेजेस वाढत जातात आणि हा आजार आपल्या हाताबाहेर जातो आणि रुग्ण प्राण ही जाऊ शकतो।
2: श्रोतेहो, हे होते टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड। शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार

0: मोफत केले जातात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं हे उपचार डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड, गरुड कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी करतात. श्रोतेओ, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा 0241-232-67-75 0241-232-67-75. आजच्या कार्यक्रमात थांबूयात, पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपीसह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
1: गरुड हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सर बरा होऊ शकतो आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. सकाळचे 7:55 झाले आहेत. ऐकूया काही निवेदनं.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
4: संपर्क 232-29-29.
5: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
6: मार्गदर्शनपर विशेष मालिका
5: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
6: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
5: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
6: सकाळी 9:15.
7: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
8: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
7: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
8: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
7: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
9: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही औरून दिली. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
10: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
9: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
10: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
11: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
12: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89-999-84-165.
0: श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाइव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका. हॅलो डॉक्टर दर बुधवारी रात्री 9 वाजता.
13: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
14: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
13: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
14: फोन नंबर 0241-235-3515.
13: मोबाईल 960-44-988-36.
15: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद जुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
16: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
17: मी आधी भारत पुत्र.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात 100.1 MHz FM बँडवर प्रसारण सभेत पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सकाळचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मॅक्केअर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आरोग्यावर बोलू काही.
1: श्रोते हो नमस्कार. मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत मॅककेअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद यांच्याशी. सर, या भागात किडनी आणि प्रोस्टेटच्या कॅन्सर विषयी काय सांगाल?
2: तसे किडनी आणि प्रोस्टेटचे कॅन्सर चांगल्या कॅन्सर पैकी आहेत असं म्हणायला हरकत नाही खरं, कारण बरेचसे किडनी कॅन्सर जर लवकर सापडले ऑपरेशन केलं तर पेशंट कायमचे बरे होतात. क्युअर शब्द जो आहे तो आपण यांना वापरू शकतो. खूप सारे किडनी कॅन्सरचे पेशंट्स आहेत ज्यांचे आम्ही ऑपरेशन केलेले, ते वर्षानुवर्ष फॉलोअप करतात आणि परत काही कॅन्सर आलेला नसतो.
1: अच्छा.
2: तसंच प्रोस्टेट कॅन्सरचं पण, हे प्रोस्टेट कॅन्सर तर वय जास्त झाल्यानंतरच येतो, खूप कमी वयात येत नाही कॅन्सर. तर लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे, म्हणजे किती पुढे आयुष्य राहिले, बाकी कशी हेल्थ आहे, हे सगळं बघून त्याची ट्रीटमेंट ठरवली जाते. प्रोस्टेट कॅन्सर पण खूप चांगला कॅन्सर आहे असं आम्ही सांगतो पेशंटला. तिथंच पेशंट एकदम टेन्शन फ्री होऊन जातो. खरं तर
1: ट्रीटेबल आहे, म्हणजे
2: ट्रीटेबल आहे. सगळेच कॅन्सर लवकर सापडले तर ट्रीटेबल आहे, पण त्यातल्या त्यात प्रोस्टेट कॅन्सर जरी थर्ड फोर्थ स्टेजला जरी सापडला, म्हणजे जरी स्प्रेड झालेला असेल, तरी पण तो चांगला रिस्पॉन्ड करतो ट्रीटमेंट. बाकीच्या कॅन्सर्सला कसं, जर स्प्रेड झालेला असेल तर किमोथेरपी द्यावं लागते. किमोथेरपी देऊन किमोथेरपीचे खूप प्रॉब्लेम होतात, केस जातात, थकवा येतो, पेशी कमी होतात. तसं प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी किमोथेरपीपेक्षा हॉर्मोनल थेरपी फर्स्ट लाईन आहे.
1: अच्छा.
2: ज्यांनी हे बाकी प्रॉब्लेम्स होत नाहीत.
1: बर.
2: काही पेशंट्सला आम्ही हॉर्मोनल थेरपीचे इंजेक्शन वगैरे देतो ओपीडी बेसिसवर, ते घरी पण जातात. काही काही खूप रेअर असे पण केसेस झालेले आहेत की फॅमिली सांगते, म्हणजे घरचे मुलं वगैरे सांगतात की त्यांना सांगू नका कॅन्सर आहे.
1: बर.
2: कारण ते त्यांना सहन नाही होणार, कारण घरच्यांना माहित असतो ना एखाद्याचा स्वभाव कसा आहे.
1: खरं आहे, खरं आहे.
2: तर मग आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतोय, त्यांना काही माहित पण नाही कशाची ट्रीटमेंट चालू आहे, असे पण केसेस आहेत.
1: बर.
2: तर ते प्रोस्टेट कॅन्सर एवढा चांगला आहे आम्ही म्हणतो.
1: ओके.
2: खूप रेअर कॅन्सर प्रोस्टेटचे खूप साऱ्या गोष्टी बघून ऑब्व्हियसली असं ठरवावं लागतं की त्यांना काहीच ट्रीटमेंट नाही दिली तरी पण चालू शकते. हा कन्सेप्ट कशावरून आहे, पेशंटच्या लाईफला कॅन्सर अफेक्ट नाही करणार.
1: अच्छा.
2: म्हणजे पेशंट प्रोस्टेट कॅन्सरमुळे मरणार नाहीये, तो त्याच्या सोबत राहील, त्याचं उरलेलं आयुष्य तो जगेल आणि त्याच्या सोबत जाईल.
1: अच्छा.
2: असे पण केसेस आयडेंटिफाय होऊ शकतात.
1: म्हणजे त्या रुग्णाच्या लाईफवर, जीवनावर काही परिणाम होईल?
2: हा, म्हणजे कॅन्सरनी मरणार नाही तो थोडक्यात. Okay. तो त्याचं आयुष्य जे काय आहे त्यांनी बाकीच्या गोष्टींनी जाईल तो जाईल असं.
1: बरोबर.
2: असे जर आयडेंटिफाय झाले कॅन्सर्स तर मग त्यांना काहीच ट्रीटमेंट नाही दिली तरी पण चालू शकतो.
1: खरं.
2: पण हे खूप गोष्टी बघून मग त्या डिसिजनवर यावं लागतं.
1: बरोबर.
2: हे सांगतो याच्यासाठी की प्रोस्टेट कॅन्सर तेवढा चांगला कॅन्सर आहे असं.
1: यासाठी लागणाऱ्या सर्जरीमध्ये आता रोबोटिक सर्जरी आली आहे, त्याबद्दल काय?
2: रोबोटिक सर्जरी आली आहे, म्हणजे रोबोट्स आलेत सर्जरीमध्ये. अजूनही रोबोटिक सर्जरीला ह्युमन्स लागतात, म्हणजे सर्जन लागतो. पुढे चालून किंवा आता एक्सपेरिमेंटल फेज मध्ये आहेत, पुढे चालून एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की AI बेस्ड सर्जरी होईल विदाउट अ सर्जन.
1: अरे वा.
2: पण ते अजून प्रॅक्टिसमध्ये आलेलं नाही.
1: सर, किडनी खराब झाल्यामुळे बऱ्याच वेळा डायलिसिस करावं लागतं आणि त्यामुळे रुग्णाचं आयुष्य खराब होतं, त्याबद्दल काय सांगाल?
2: जसं मागे म्हणलं मी की डायलिसिस म्हणजे किडनी फेल झाल्यामुळे डायलिसिस चालू होतं. किडनी काम नाही करत म्हणून मशीन काम करते, त्याला डायलिसिस म्हणतात.
1: बर.
2: तर हे डायलिसिस का चालू झालं हे पहिले शोधायला पाहिजे.
1: बरोबर.
2: तर जसं सांगितलं की काही किडनी स्टोन येऊन अटकतात, त्यांनी किडनी फेल होतात, त्यांना डायलिसिस चालू होतं, पण ऑपरेशन वगैरे केले की किडनी नीट होते, डायलिसिस बंद होऊन जातं कायमचं. असे कायमचे नीट होणारे आणि कायमचं डायलिसिस बंद होणारे खूप सारे पेशंट आहेत.
1: ओके.
2: बाकीचे मेजॉरिटी पेशंट जे डायलिसिसवर जातात भारतामध्ये, खास करून डायबिटीज आणि हायपरटेन्शन, म्हणजे मधुमेह आणि बीपी जास्त असल्यामुळे जे किडनी डॅमेज होते त्याच्यामुळे जातात. डायबिटीज आणि बीपीमुळे जे किडनी डॅमेज होते मग ती रिव्हर्सेबल नाहीये, म्हणजे ती परत नीट नाही होऊ शकत. तर डायलिसिसवर जर गेलेच पेशंट तर असं काही फार घाबरून जाण्याची गरज नाहीये.
1: खरं.
2: आणि खूप सारे पेशंट नाही नाही मला डायलिसिस चालूच नाही करायचं म्हणतात, कारण एकदा का चालू झाली की ते बंदच होत नाही. पण जर गरज असेल तर चालू करायला लागेल ना.
1: बरोबर.
2: कारण किडनी जर फेल आहे तर बाकी शरीरावर वाईट असर चालूच आहे, त्याच्यापेक्षा डायलिसिस करून तो असर तरी कमी होईल. आणि हे तर आहे की आधीच काळजी घेणं शरीराची खूप महत्वाचं आहे, म्हणजे जर तुम्हाला

0: डायबिटीज असेल तर तो शुगर कंट्रोल ठेवणे,
1: ओके,
0: ह्याच्यात जेवढी मेहनत देऊ शकतो आपण ती द्यायला पाहिजे.
1: प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर.
0: प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, हे तर ह्या बाबतीत खरंच लागू पडतं.
1: खरंय. किडनी ट्रान्सप्लांट याबद्दल आपल्याशी बोलत होते मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशीत. श्रोतेहो, याविषयी आपण आणखी डिटेल पुढच्या भागात बोलणार आहोत. आपल्याला सुद्धा काही किडनी संदर्भात प्रश्न किंवा समस्या असतील, मूत्रविकारासंदर्भात असतील, तर तुम्ही भेटू शकता मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर इथं. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. सकाळचे 8:20 झाले आहेत. ऐकूया मिश्र संगीत थोड्याच वेळात.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
5: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
6: सरकारी, निमसरकारी कार्यालय, बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
7: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
6: त्यासाठी काय करायचं?
7: संपर्क साधायचा.
6: कुठे?
7: जाहिरात विभाग, आकाशवाणी केंद्र, फोन 242-76-20.
8: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
9: हो मग.
8: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
9: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
8: का बरं?
9: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
8: पण कुठे?
9: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
8: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893-852-852.
2: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बेला शेंडे यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत. संगीतकार आहेत सलील कुलकर्णी.

0: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74008448.
3: 74008448.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात भूपिंदर आणि मिताली सिंग यांनी गायलेली इब्राहिम अश्क यांची गझल ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजतायत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जखमी. देशात आतापर्यंत 5,00,000 नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्काराने सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1,000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉक्टर विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात

झाला असून त्यापैकी चार जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील चार अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षित असणाऱ्या 1,000 रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लो क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या जुलियन कैरागीशी होईल तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ जिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा

0: करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश एक मेगाहर्ट्स FM बँडवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम फिरस्ते. संकलन आणि निवेदन अंजली बडवे आणि वंदना साबळे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो फिरस्ती या कार्यक्रमात मी अंजली बडवे
1: आणि मी वंदना साबळे आपणा सर्वांचं स्वागत करतोय.
2: श्रोते हो या कार्यक्रमाविषयी सांगायचं झालं तर फिरायला फिरस्ती करायला कोणाला आवडत नाही बरं? सगळ्यांना आवडतं. भटकंती करायला आवडत नाही असा माणूस विराळाच. वेगवेगळ्या जागी जाऊन आणि त्या पाहून आपल्याला आनंद मिळतो आणि अनुभवातून आपल्या कक्षा विस्तारतात. म्हणूनच तर चातुर्य मिळवण्याच्या पंडित मैत्री आणि सभेत संचार या दोन मार्गांच्या आधी देशाटनाला स्थान मिळालंय. फिरस्ती या कार्यक्रमातून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तुम्हाला नेणार आहोत. त्या ठिकाणचा इतिहास काही वैशिष्ट्य सांगणार आहोत.

0: साठी आज आम्ही आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर जवळच्या काही ठिकाणांना भेटी द्यायला घेऊन जाणार आहोत. जाते गाव. या ठिकाणी पुरातन असं भैरवनाथाचं मंदिर आहे. सुमारे 1000 ते 1200 वर्षापूर्वीचं हे मंदिर असावं अशी माहिती सांगितली जाते. भैरवनाथाचं मंदिर, त्याच्या शेजारी मारुतीची मूर्ती, त्याच्या शेजारी जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे. या तिन्ही मूर्ती मंदिरामध्ये ज्या ठिकाणी बसवल्या आहेत त्या ठिकाणी गुहा तयार झाली आहे. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या वर कळसाच्या शेजारी घोड्यावर बसलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे.
1: या मंदिराला शासनाचा क वर्गाचा दर्जा मिळालेला आहे. सांगायचं अजून एक कारण म्हणजे एप्रिल महिन्यात या देवस्थानची मोठी यात्रा भरते. हे देवस्थान खोल अशा दरीमध्ये आहे. श्रोते हो, यात्रेत 5 गावांच्या पालखीचा मान असतो आणि ही गावं म्हणजे पानोली, वाडे गव्हाण, नारायण गव्हाण, पळवे बुद्रुक आणि पळवे खुर्द. या 5 गावांची काठी या ठिकाणी येते.
0: यानंतर आपण आता जाणार आहोत पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या या गावाला. भौगोलिक असा वारसा या गावाला मिळालेला आहे. खडकाच्या आत गुहा तयार झाली आहे आणि या गुहेत या दोन्ही देवी बसलेल्या आहेत. सुमारे 100 पायऱ्या उतरून आपल्याला देवीच्या दर्शनासाठी यावं लागतं. मंदिरासमोर एक भुयार सुद्धा आहे. त्या भुयाराची खोली सुमारे 150 फूट आहे असं सांगितलं जातं. श्री वेल्हाबाई आणि श्री दर्याबाई या दोन्ही देवी ज्या गुहेत आहेत त्या गुहेमध्ये क्षार तयार होतात.
1: चुनखडकामुळे त्या ठिकाणी सातत्याने वरून पाणी ठिबकतं. त्या क्षारयुक्त पाण्याच्या ठिबकण्यामुळे या ठिकाणी जगप्रसिद्ध असे लवणस्तंभ तयार झालेले आहेत की जे पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक इथं येतात. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर पाय ठेवल्याबरोबर आपल्या स्वागताला खूप मोठ्या प्रमाणावर माकडं येतात. पण त्या माकडांबरोबर पायऱ्या उतरताना आपल्याला खूप आनंद होतो आणि मला असं वाटतं हे या ठिकाणी भेट दिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. काही गोष्टी या आपण स्वतः अनुभवायच्या असतात. पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर एका बाजूनं उंच धबधबा खाली कोसळताना दिसतो. जर पावसाळ्यात या गावाला या मंदिराला भेट दिली तर विलोभनीय असं दृश्य दिसतं. खालून वाहणारी नदी, बाजूने कोसळणारा धबधबा आणि दरीमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, खरंच अतिशय नयनरम्य असं हे दृश्य.
0: या देवस्थानबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की दर्याबाई आणि वेल्हाबाई या मूळच्या पाडळी दर्या या जवळच्या गावातील आहेत. या गावात काही अंतर्गत कलह झाल्यामुळं त्या रुसून त्या ठिकाणी गुहेत बसलेल्या आहेत. या ठिकाणी यायचं असेल तर अहिल्यानगर इथून निघून भाळवणी टाकळी डोकेश्वर मार्गे कान्हूर पठारला येऊन 10 ते 15 किलोमीटरवर हे गाव आहे. त्याचप्रमाणे सुपा मार्गे यायचं असेल तर पारनेर आणि त्यानंतर कान्हूर पठार असा हा मार्ग आहे. शिरूर वरून यायचं असेल तर निघोज मार्गे देवी भोयरे फाट्यामार्गे आपण इथं येऊ शकतो.
1: श्रोते हो, आता यापुढे आपण निघोज इथं जाणार आहोत. इथं जगप्रसिद्ध असे रांजण खळगे आहेत. निघोज पासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यापासून 85 किलोमीटर आणि अहिल्यानगर पासून 65 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. 1990 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये या स्थळाची नोंद झाली आहे. कुकडी नदीमध्ये हे रांजण खळगे तयार झालेले आहेत. इथं गेल्यानंतर हे रांजण खळगे आपलं लक्ष वेधून घेतात. कुकडी नदी भीमाशंकर इथं उगम पावणारी आहे. ही नदी वाहत निघोज इथं आल्यानंतर हे रांजण खळगे तयार झालेले आहेत. या पात्राची रुंदी साधारणपणे 60 मीटर असून खोली जर पाहिली तर ती मोजता येत नाही.
0: या ठिकाणी ज्या वेळेला नदीला पूर येतो त्यावेळी पुराबरोबर छोटे मोठे दगड गोटे वाहत येतात. नदीमध्ये 2 प्रकारचे खडक आहेत, मृदू खडक आणि कठीण खडक. हा जो मृदू खडक आहे दगड गोट्यांमुळे घासला जातो आणि घासल्यानंतर त्या ठिकाणी गोलाकार असे खड्डे तयार होतात. हे गोलाकार खड्डे रांजणांप्रमाणे दिसतात म्हणून त्यांना रांजण खळगे हे नाव पडलेलं असावं.

0: असं सांगितलं जातं. इथंच मळगंगा देवीचं आणि कुंड माऊलीचं देखील मंदिर आहे. हे रांजण खळगे एक वर्ष, दोन वर्ष, दहा वर्षात तयार होत नाहीत, तर त्यासाठी कित्येक वर्ष जावी लागतात. या रांजण खळग्यांचा उल्लेख पाठ्यपुस्तकात झालेला आहे. निघोज ते कुंड हे जे अंतर आहे तर ते 3 किलोमीटर आहे. शैक्षणिक दृष्ट्या, भौगोलिक दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं असं हे ठिकाण आहे. पुणे आणि शिरूरच्या सरहद्दीवर हे ठिकाण असल्यामुळं या ठिकाणी शिरूरला जाण्यासाठी पूल तयार करण्यात आलाय. या ठिकाणी एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.
1: श्रोते हो, आपण आता जाऊया पळशीच्या विठ्ठल मंदिरात. एखाद्या गावचा एक समृद्ध असा इतिहास असावा आणि गाव ऐतिहासिक वास्तू स्थापत्यासाठी ओळखलं जावं अशी फार मोजकी गावं या महाराष्ट्रात आहेत. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी हे असंच एक गाव. पळशी हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव कांबळे पळशीकर यांचं, त्यांच्या मुलानं म्हणजेच आनंदराव पळशीकर यानं पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला, त्यामुळं त्यांना हे गाव इनाम मिळालं. मग पळशीकरांनी इथं भुईकोट वाडा आणि मंदिराची उभारणी केली. विठ्ठल राही रखुमाई मंदिर म्हणजे पळशीचं सर्वात मोठं आकर्षण. हे मंदिर भुईकोटाच्या बाहेर म्हणजेच दक्षिण दरवाजाच्या जवळचं आहे. मंदिराला सुरेख असं प्रवेशद्वार आणि त्यावर नगारखानाही दिसतो. तसंच मंदिराला चहूबाजूंनी तटबंदी सदृश बांधकामही दिसतं. मंदिर नागर शैलीतील असून मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. मंदिर विलक्षण प्रेक्षणीय आहे. संपूर्ण दगडात घडवलेल्या या मंदिराच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्प कोरलेली दिसतात. सभामंडप हा 18 दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला आहे. गाभाऱ्याच्या दरवाजाच्या दोनही बाजूंना रिद्धी सिद्धी सहित गणपती आणि भैरव मूर्ती आहेत. दरवाजावर 64 योगिनी आहेत. गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती शाळीग्राम शिळेत घडवलेली दिसते. विठुरायाच्या दोन्ही बाजूंना राही आणि रखुमाईच्या संगमरवरी मूर्ती बसवलेल्या आहेत. विठ्ठलाच्या मूर्तीच्या प्रभावळीवर भगवान विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. डोक्यावर शिवलिंग कोरलेलं असून पायाजवळ सवत्स धेनू गोपाळ आहेत. ही मूर्ती कृष्ण रूपातील विठ्ठलाची आहे असं अभ्यासकांचं मत आहे. मंदिराच्या परिसरात उजवीकडे गेल्यावर गरुड ध्वज दिसतो. सभा मंडपाच्या आतील बाजूस श्रीकृष्ण आणि गवळणींच्या रासविहाराच्या दगडी मूर्ती आहेत. सभा मंडपाच्या मध्यभागी दगडी कासव आहे. मंदिराच्या बाहेर छोटीशी पुष्करणीही दिसते. या पुष्करणीत उतरण्यासाठी पायऱ्याही केलेल्या दिसतात. यातील देव कोष्टकात शेषशाही विष्णू, गणपती आणि इतर काही मूर्त्या दिसून येतात. एकंदरीतच हे मंदिर पळशी भेटीतील सर्वोच्च बिंदू ठरतं. खूप कमी गावांना असं वैभव वारशातून मिळालेलं आहे. पळशी हे देखणं गाव त्यामुळं भाग्यशाली आहे. आपणही या दुर्लक्षित भागास एकदा नक्की भेट द्या.

श्रोते हो, आता आपण जाणार आहोत नगर जिल्ह्यातल्या पिंपळगाव रोठा या गावात. या गावात कोरठण खंडोबाचं मंदिर हे मध्ययुगात बांधलं गेलंय. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशा शिलालेखानुसार याचं बांधकाम इसवी सन 1569 सुमारास पूर्ण झालंय आणि इसवी सन 1997 मध्ये चंपाषष्टीच्या मुहूर्तावर गगनगिरी महाराज यांच्या हस्ते

0: मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेलं कोरठण खंडोबा मंदिर हे सगळ्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. एकेकाळी बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण, पण सर्वोच्च न्यायालयानं बैलांच्या शर्यतीवर बंदी घातल्यानंतर त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी करणारंही हे गाव ठरलं. घडीव मूर्ती नसल्यानं दररोज देवाचं नवं रूप इथं पाहायला मिळतं. जुन्या अनिष्ट प्रथा बंद करून नव्या पद्धती स्वीकारणारं गाव म्हणून याकडे पाहावं लागेल. मंदिराजवळ सापडलेल्या शिलालेखानुसार 1491 मध्ये त्याचं बांधकाम झाल्याचं आढळून येतं. बिन टाक्याचा देव म्हणून याला पूर्वी देवाचं कोरठाण आहे असं म्हणत. त्यानुसार कोरठण खंडोबा नाव प्रसिद्धीला आलं. स्वयंभू तांदळा रूपात खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांचं दर्शन होतं. पुढे स्वयंभू 12 लिंग आहेत. मूर्तीला दररोज स्नानानंतर वस्त्र अलंकार चढवले जातात. स्नानानंतर चंदनाचा लेप लावून त्यावर चांदीचे डोळे चिकटवले जातात. त्यामुळे देवाची मूर्ती दररोज नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. पगडी, शाल, फुलांचा हार या पारंपरिक सजावटीत मूर्ती चित्ताकर्षक बनते. समुद्र सपाटीपासून 951 मीटर उंच विस्तीर्ण पठारावरील विलोभनीय मंदिर भक्ती आणि निसर्गाचाही प्रत्यय देतं. माळशेजपासून 70 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. माळशेज सारखंच निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात या भागात आपल्याला पाहायला मिळतं. जिल्ह्यातील उंच देवस्थानांपैकी हे एक आहे आणि तिथून पुणे आणि नगर जिल्ह्यातल्या बऱ्याच भागाचं विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. 1997 ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला. त्या दिवशी गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराला सुवर्ण कळस चढवण्यात आला. प्रत्येक वर्षी पौष पौर्णिमेला इथं 3 दिवसांचा यात्रा उत्सव असतो. पहिल्या दिवशी श्री खंडोबाचं मंगलस्नान आणि पूजेचा विधी असतो. दुसऱ्या दिवशी पारंपरिक बैलगाड्यांचा देवदर्शनाचा कार्यक्रम असतो. तिसऱ्या दिवशी काठ्यांचा देवदर्शनाचा कार्यक्रम असतो. आणि इथं मानाच्या काठ्यांची मिरवणूक होऊन यात्रेची सांगता होते. आता या ठिकाणी जायचं कसं? तर पारनेरहून पिंपळगाव रोठा ही थेट बस आहे. अहिल्यानगर ते पिंपळगाव रोठा या सुद्धा अन्य बसेस आहेत. पारनेर ते पिंपळगाव रोठा हे अंतर 25 किलोमीटर आहे आणि अहिल्यानगर ते पिंपळगाव रोठा हे अंतर 55 किलोमीटर आहे. तेव्हा श्रोते हो, एकदा तरी आपण कोरठण खंडोबाला नक्कीच जायला हवं.
1: श्रोते हो, आज आम्ही तुम्हाला पारनेर तालुक्यात भटकंती करायला घेऊन गेलो. अशाच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध पर्यटन स्थळांना भेटी देणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमातून.
0: आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला पत्ररूपानं किंवा ईमेलच्या माध्यमातून जरूर कळवा. पत्रासाठी पत्ता आहे कार्यक्रम स्नेहांकित, कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, पिनकोड 414003.
1: ईमेल आय डी आहे beautyroomahilyanagar@gmail.com. तेव्हा श्रोते हो, पुढच्या भागात जाऊया नवीन ठिकाणी.

फेरस्ती हा कार्यक्रम आपण ऐकला आहे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. संकलन आणि निवेदन होतं अंजली बडवे आणि वंदना साबळे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. हा कार्यक्रम आज रात्री 8:15 वाजता आम्ही पुन्हा प्रसारित करू.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 9 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. आज कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला मोहब्बते या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकणार आहोत. जतीन ललित यांच्या संगीत नियोजनात गायक आहेत उदित नारायण आणि लता मंगेशकर.

0: मोहब्बते या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, उदित नारायण, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं जतीन ललित यांचं.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील
2: ॲपने.
3: बसला अनोळख्यापासून बचाव करा.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर हम तुम या चित्रपटातलं प्रसून जोशी यांचं गीत ऐकूया। जतीन ललित यांच्या संगीत नियोजनात गायक आहेत अलका याज्ञिक आणि शान।

हम तुम या चित्रपटातलं अलका याज्ञिक शान आणि सहकार्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं प्रसून जोशी यांचं. संगीतकार होते जतीन ललित.

श्रोतहो, पाश्चात्य रॉक अँड रोल आणि भारतीय अभिजात संगीताची अप्रतिम सांगड घालून बॉलिवूडला एका नव्या तालावर नाचवणारे संगीतकार राहुल देवबर्मन यांचा 27 जून हा जन्मदिन.

त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी, त्यांच्या संगीतातले भन्नाट प्रयोग अशा त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी सकाळी 8:15 वाजता. तेव्हा

जरूर संपर्क साधा 02-41-242-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी.

तेव्हा श्रोते हो, उद्या सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत जरूर संपर्क साधा फोन गाणी या फोन इन कार्यक्रमासाठी आणि आपल्या आवडीचं गीत जरूर कळवा. कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमाची सांगता करत आहोत फना या चित्रपटातल्या गीतानं. गीत आहे प्रसून जोशी यांचं, संगीतकार आहेत जतीन ललित आणि गीत गायलं आहे शान आणि कैलास खेर यांनी. ऐकूया.

फना या चित्रपटातलं शान आणि कैलास खेर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. प्रसून जोशी यांचं, संगीतकार होते जतीन ललित. या गीताबरोबरच कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी समाप्त करत आहोत. श्रोते हो, आज सकाळी 9:30 आपण ऐकूया कार्यक्रम स्नेहसंवाद. निवेदन भारती कुलकर्णी आणि डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. सकाळचे 9:25 झाले आहेत. ऐकूया गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया.

0: प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375. तर डॉक्टर, या भागात मला हे विचारायचं की कॅन्सर झालाय रुग्णाला हे कसं ओळखायचं, त्याच्या निदान पद्धती व टेस्ट अशा काय काय आहेत?
1: तर सगळ्यात पहिले पेशंट जो ओपीडीला येतो तर आम्ही पहिले त्यांना त्यांचा त्रास काय म्हणजे सिम्पटम्स काय ते विचारतो. त्याच्यावर आम्हाला अंदाज येतो कोणत्या अवयवाचा कॅन्सर असू शकतो. त्यानंतर मग आम्ही त्यांना काही तपासण्या करायला सांगतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल बायोप्सी, म्हणजे सुईची तपासणी, ज्याच्यातनं आपण एक गाठ जर हाताला लागत असेल किंवा पोटामध्ये असेल तर आपल्याला सोनोग्राफी किंवा सिटी गाइडेड बायोप्सी करायला लागते. म्हणजे कोणतीही गाठ असेल तर त्याची बायोप्सी केल्यावर ते कन्फर्म होतं की ते बायोप्सी म्हणजे काय. तर आपण त्या गाठीतनं छोटासा तुकडा काढतो एकदम बारीक, तो तपासणीला पाठवतो पॅथॉलॉजिस्टकडे आणि मग ते रिपोर्ट देतात की कॅन्सरची गाठ आहे की साधी गाठ आहे, म्हणजे त्या तुकड्यावरनं आपल्याला कळतं. मग त्यानुसारच मग पुढे आपण ट्रीटमेंट करतो. तर त्यासोबत हे झालं डायरेक्ट तपासणी, त्यातनं कन्फर्म होतो. पण तो कुठे कुठे आहे आणि लोकली त्या जागी कुठे पसरलाय आणि पूर्ण शरीरात अजून कुठे कुठे पसरलाय, त्यासाठी आपण करतो ते म्हणजे सीटी स्कॅन, MRI म्हणजे इमेजिंग, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, MRI या सगळ्या इमेजिंग टेक्नॉलॉजीज आहेत. आणि आता नवीन पेट स्कॅन सुद्धा आला आहे. तर या सगळ्या इमेजिंग म्हणजे तपासण्यांमध्ये आपल्याला दिसते स्क्रीनवर किंवा फिल्म्स आपण जे म्हणतो ज्या काळ्या मोठ्या फिल्म्स असतात त्यात दिसतं आपल्याला कुठे कुठे गाठ आहे लोकली, त्या जागी किती पसरली आहे, किती मोठी आहे आणि शरीरात अजून कुठे पसरली आहे का, ते आपल्याला कळण्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे पेट स्कॅन. पेट स्कॅन मध्ये आपल्याला कळतं की गाठ किती मोठी आहे आणि कुठे कुठे शरीरात पसरली आहे, त्यावरनं आपण निदान करू शकतो कॅन्सर कुठे कुठे आहे, कोणत्या स्टेजला आहे आणि कॅन्सर आहे की नाही हे कन्फर्म होतं बायोप्सीवरनं.
0: बरोबर. आता पेट स्कॅनचा उल्लेख तुम्ही केला, पेट स्कॅन याचा हा जो शॉर्ट फॉर्म आहे, लॉंग फॉर्म काय याचा?
1: तो पेट स्कॅन म्हणजे पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी. त्याच्यात आपण काय करतो, पेट डिटेक्ट करतो, म्हणजे आपण कॅन्सर कुठे कुठे आहे हे डिटेक्ट करतो. तर कसं डिटेक्ट करतो, तर आपण एक डाय देतो, इंजेक्शन देतो, रेडिओ ऍक्टिव्ह डाय असतो तो. तर तो डाय जातो एक कॅन्सर सेल्समध्ये, खास करून कॅन्सर सेल त्या डायचं अपटेक जास्त लवकर करतात कारण कॅन्सर सेलला ग्लुकोजची रिक्वायरमेंट जास्त असते. तो डाय असतो FDG अविड म्हणजे फ्लोरोडिऑक्सी ग्लुकोज. तर त्या कॅन्सर सेल्सला ग्लुकोजची गरज जास्त असते कारण त्या रॅपिडली डिवायडिंग असतात, एकदम पटपट वाढत जाणाऱ्या, त्यांना ग्लुकोज जास्त लागतं. तो कॅन्सर सेल ह्या त्या सोर्सची जो आपण डाय इंजेक्शन दिलंय त्याचं अपटेक खूप जास्त प्रमाणात करतात आणि बाकी शरीर तेवढ्या जास्त प्रमाणात करत नाही. सो ते आपल्याला रेड किंवा ऑरेंज असं कलरमध्ये दिसून येतं स्क्रीनवर किंवा रिपोर्टमध्ये जे प्रिंट आपण काढतो ते स्क्रीनवर दिसून येतं की बाबा ह्या ठिकाणी जे रेड किंवा आहे तिथे कॅन्सर असण्याची शक्यता खूप जास्त राहते आणि बाकी शरीरात नॉर्मल कलर असतो बॅकग्राऊंडला. सो ते आपल्याला ठळक दिसतं की तिथे रेड आहे तर इथे कॅन्सर असू शकतो. पण ह्याची अॅक्युरेसी 100% नाही म्हणता येत कारण जर एखाद्या पेशंटला इन्फेक्शन सुद्धा झालंय तर इन्फेक्शन मध्ये पण ग्लुकोज अपटेक जास्त होतो, तो इन्फेक्शन पण रेड दिसू शकतं. तर हे सगळं तज्ज्ञ डॉक्टर्स ठरवू शकतात की त्यांना सिम्पटम काय काय आहेत, गाठ कुठे आहे दिसते क्लिनिकली, मग ती कोरिलेट करायला लागते की पेट स्कॅन मध्ये की ती कॅन्सरची गाठ आहे का नुसतं इन्फेक्शन आहे आणि कुठे कुठे पसरली आहे ते पण पेट स्कॅन मध्ये कळून जातं.
0: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

गरुड कैंसर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया आत्ताच आपण ऐकलात. शंभरांश एक मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून

0: स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्नेह संवाद. विषय माझी शाळा. निवेदन भारती कुलकर्णी आणि डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. ऐकूया कार्यक्रम स्नेह संवाद.
1: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, आजपासून सुरू झालेल्या स्नेह संवाद या कार्यक्रमात मी डॉक्टर प्राची शेकटकर
2: आणि मी भारती कुलकर्णी
1: आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आजपासून प्रत्येक महिन्याच्या 2र्या आणि 4थ्या मंगळवारी सकाळी 9:30 वाजता प्रसारित होणारा स्नेह संवाद हा कार्यक्रम म्हणजे एका विषयावर आपल्यासारख्या रसिक आणि सजग श्रोत्यांच्या पत्रातून किंवा ईमेलमधून आलेल्या लेखनाला आपल्या असंख्य श्रोत्यांपुढे मांडणं.
2: आणि तरीही श्रोतेहो, स्नेह संवाद हा कार्यक्रम म्हणजे फक्त पत्र वाचन नाही हा, तर आपल्या भावना, आपल्या आठवणी आणि आपल्या नव्या विचारांना मिळणारं हे व्यासपीठ आहे.
1: एकूणच काय श्रोतेहो, पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून दृढ होत जाणारा आपला स्नेह म्हणजेच आजपासून सुरू झालेला कार्यक्रम स्नेह संवाद.

0: श्रोते हो, हे गाणं ऐकलं की सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात हा पत्र लेखनाचा प्रवास कुठेतरी मागे पडलेला आहे असं आपल्याला जाणवत. आणि हा प्रवाह पुन्हा सळसळता करण्यासाठी आपल्यासारख्या असंख्य श्रोत्यांच्या मनाच्या तळाशी असलेल्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत. आणि त्यासाठी स्नेह संवाद या कार्यक्रमाचा हा प्रपंच.
1: भारतीताई, याच दृष्टिकोनातून आजपासून सुरू झालेल्या स्नेह संवाद या कार्यक्रमाच्या पहिल्या भागासाठी आपण विषय नियोजित केला होता
0: माझी शाळा. श्रोते हो, हा आवाज ऐकला आणि मन न कळत भूतकाळात रमून गेलं.
1: अगदी बरोबर भारतीताई, हा आवाज ऐकला आणि मला आठवला शाळेचा पहिला दिवस.
0: मला काय आठवलं माहितीये? माझ्या शाळेची टुमदार इमारत.
1: आणि मला आठवला ज्यावर कर्कटकनं मी माझं नाव कोरलं होतं तो बेंच.
0: बर.
1: किंवा शाळा सुटल्यानंतर ग्राउंड वर खेळलेले वेगवेगळे खेळ.
0: हो. आणि स्नेह संमेलनामध्ये झालेली फजिती सुद्धा आठवली बघ.
1: अगदी बरोबर. श्रोते हो, शाळेच्या घंटेचा आवाज ऐकला की जसा आमच्या आठवणींना उजाळा मिळाला तसंच आपल्या आठवणी पत्र रूपानं आणि मेल रूपानं आपल्याकडे बऱ्याच श्रोत्यांनी पाठवलेल्या आहेत. तेव्हा भारतीताई, मला असं वाटतंय की आपण आता पत्र वाचनाकडे वळूया.
0: अगदी लगेचच आपण पत्र वाचायला सुरुवात करणार आहोत. आता माझ्या हातातलं हे जे पहिलं पत्र आहे हे आहे गोपाळ ठिपसे यांनी अहिल्यानगरमधून लिहिलंय. हा, आता हे गोपाळजी म्हणजे खूप आपले वयस्कर आहेत. त्यांनी त्यांच्या

0: त्याची खूप छान आठवण सांगितली आहे. ते म्हणतात की आई आणि शाळा या अविस्मरणीय आठवणी असतात. आपण माझी शाळा हा विषय देऊन मला 80-82 वर्ष भूतकाळात घेऊन गेला, त्याबद्दल आभार. पुढे म्हणतायत की आमच्या लहानपणी बालवाडी अंगणवाडी असे काही प्रकारच नव्हते, एकदम पहिलीत प्रवेश. पुढे ते म्हणतायत एकदा वडिलांनी पहिलीच शाळेत नाव घातलं की त्यांचा पालक म्हणून शाळेशी संबंधच येत नसत. म्हणजे आता जशा पालक मीटिंग होतात, पालकांना बोलवलं जातं शाळेत, तेव्हा पालक सभा होतात. मग ते म्हणतायत की प्रगतीपत्रक वेगळं नसे, ते हातावरील पट्टीच्या वळावरूनच समजत असे. पुढे ते असं म्हणतायत माझी शाळा इतकी प्रशस्त आणि मोठी होती की तशी शाळा आता शोधूनही सापडणार नाही.
1: बर बर.
0: शिवकालीन कुणातरी सरदारांचा मोठा वाडा असावा अशी शाळा होती. दप्तर म्हणजे काय असायचं तर एक पिशवी, त्यात दगडी पाटी,
1: बर,
0: पेन्सिल आणि लाकडी पट्टी, ना पाण्याची बाटली ना डबा. दंगा करायला मोठं मैदान होतं, दोन तालमी होत्या, मल्लखांब होते, प्रार्थनेसाठी आवाढव्य असा चौक होता. पुढे ते म्हणतायत जीवनात सगळे मिळेल पण शाळेचे ते रम्य दिवस परत मिळणार नाहीत. शाळा कदाचित आता मला विचारेल जीवनाची परीक्षा बरोबर देतोस ना, माझे उत्तर असेल आता दप्तर खांद्यावर नाही एवढंच, बाकी लोक अजूनही धडा शिकवतातच. आपलाच श्रोता गोपाळ ठिपसे असं म्हणून ते त्यांचं पत्र संपवतात.
1: वा, त्यांनी ज्या काही आठवणी सांगितल्या म्हणजे शाळेत फक्त पाटी आणि पेन्सिल एवढंच घेऊन जायचं, म्हणजे आताच्या मुलांची शाळा आणि त्यांच्या पाठीवरचं ओझ पाहता ही त्यांनी सांगितलेली आठवण खरंच रम्य आहे.
0: आणि
1: त्यांचे दिवस सुद्धा खूप छान होते, प्रशस्त शाळा होत्या. खूप छान आठवण काकांनी दिलेली आहे,
0: त्यांचे
1: मनापासून धन्यवाद. आणि यानंतर माझ्याकडे आलेलं पत्र आहे, पुण्याचे श्रोते आहेत मिलिंद श्रीखंडे.
0: बर,
1: त्यांनी एक खूप मोठं पत्र आणि खूप साऱ्या आठवणी आपल्या पत्रातून सांगितलेल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी लिहिलंय, वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे कराडशी माझं नातं जुळलं. कराडच्या सुविख्यात टिळक हायस्कूलमध्ये 5वी ते 10वी पर्यंतचं माझं माध्यमिक शिक्षण झालं आणि या शाळेला 100 वर्षांची परंपरा असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे. पुढे त्यांनी बऱ्याच आठवणी सांगितलेल्या आहेत, त्यांच्या शाळेची रचना नेमकी कशी होती, म्हणजे आत प्रवेश केल्यानंतर कुठल्या बाजूला वर्ग होते, कुठे शाळेचं ग्राउंड होतं, असं सगळं त्यांनी.
0: आपल्याही म्हणजे हे प्रत्येकाच्या, माझी शाळा म्हटलं की आपला कोणता वर्ग कुठे होता, पाचवीचा कुठे, सगळंच डोळ्यासमोर येतात.
1: पुढे त्यांनी वेगवेगळ्या वाद्यांची नावं सुद्धा त्यांनी दिलेली आहेत, पितळी बासरी, ढोल, ड्रम, ट्रँगल, झांजा, हे सगळं बँडचं साहित्य ठेवायला त्यांच्याकडे एक स्वतंत्र खोली होती आणि शाळेच्या प्रांगणात त्यांनी या सगळ्या गोष्टींचा सराव सुद्धा केलेला आहे. मग कुठल्या कुठल्या ट्यून कोणी कोणी शिकवल्या, कशा शिकवल्या हे त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय या सगळ्या ट्यून किंवा ही सगळी वाद्य वाजवायला शिकल्यानंतर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडा वंदनासाठी मामलेदार कचेरीत त्यांना खास आमंत्रण असायचं, हे सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे. विशेष आता नमूद करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे त्यांना सुतारकामाचा तास होता.
0: बर.
1: आणि ते सुतारकाम त्यांना सगळ्यांना आवडायचं असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच आता थोडेसे मागे पडलेले जे खेळ आहे म्हणजे मध्ये जोर बैठका, लेझिम, मल्लखांब, कुस्ती, कवायत असे 10 प्रकार जे स्वतः ते करायचे त्यांची सुद्धा नावं लिहिलेली आहेत. आणि आणखी त्यांनी पुढं पत्र, यांचं बरंचसं मोठं आहे, मी थोडक्यात आपल्याला वाचून दाखवते. बऱ्याच वेळा वर्ग सजावट करण्याची स्पर्धा असायची, त्यासाठी भिंतीवर लावायला वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते करणं ही एक आठवण खूप नमूद करण्यासारखी आहे. आणखी एक त्यांनी विशेषतः नमूद केलेली आठवण मी सगळ्या श्रोत्यांना वाचून दाखवते. भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी तत्कालीन त्यांचे जे मुख्याध्यापक होते भा म पागनीस या त्यांच्या सरांनी सैनिकांना मदत करण्यासाठी आवाहन केलं होतं. म्हणून मिलिंद श्रीखंडे जे आपले श्रोते आहेत ज्यांनी हे पत्र लिहिलंय त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी काही भेटकार्ड तयार केली, प्रिंटिंग प्रेस मध्ये कागदांच्या घड्या घालण्याचं काम रात्री उशिरापर्यंत केलं आणि 1000 घड्यांमाग त्यांना त्या काळी 20 ते 25 पैसे मिळायचे. असं काही महिने कष्ट करून त्यांनी जवळपास 350 रुपये जमवले आणि पागनी सरांकडे सुपूर्त सुद्धा केले आणि त्यासाठी त्यांना शाबासकीची थाप सुद्धा मिळाली.
0: एक चांगला आणि वेगळा उपक्रम त्यांनी केला, या निमित्ताने त्यांना तो आठवला.
1: अगदी बरोबर,
0: असं बऱ्याच श्रोत्यांना बरंच काही काही आठवलं असेल आणि आज पत्र

0: वाचून आला असेल, नाही का ते?
1: नक्कीच. आपण मिलिंद श्रीखंडे यांना धन्यवाद देऊया आणि वळूया पुढच्या पत्राकडे.
0: माझ्या हातात आता जे पत्र आहे ते आहे उदयश्री नावाची आपली एक मैत्रीण आहे तिचं आहे.
1: बरं.
0: ती म्हणते की खरं तर सुरुवातीला स्नेह संवाद हा कार्यक्रम सुरू झाल्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे खूप आभार. आता ती पुढे असं म्हणतंय की माझी शाळा म्हटल्यानंतर पूर्ण शाळेचे दिवस माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. अजूनही मुलांना शाळेत सोडवायला जाताना किंवा गेल्यावर ग्राउंडमध्ये उभं राहिल्यानंतर शाळेचा प्रत्येक दिवस मला आठवतो. पुढे म्हणते की खूप मनापासून शिकवणारे शिक्षक आम्हाला मिळाले, ते शिक्षक सुद्धा अजूनही आठवतात. शनिवारी सकाळची शाळा असायची आणि थोडंसं लांब राहत असल्यामुळे शाळेत यायला मला उशीर व्हायचा. शाळेत आल्यानंतर मात्र मग आम्हाला आमचे जे मुख्याध्यापक होते ते ग्राउंडवर उभे असायचे आणि जे उशिरा येतील त्यांना प्रत्येकाला पट्टीचा मार द्यायचे. शाळेची मधली सुट्टी झाली की शाळेत डबा खाताना एकमेकांच्या डब्यातलं वाटाघाटी करणं हा एक खूप छान प्रकार असायचा. त्यानंतर त्या पत्रात असं लिहितायत की वहीच्या शेवटच्या पानावरती काढलेली चित्र शिक्षकांच्या कधी प्रेमात तर कधी करडा आवाज प्रत्येक क्षण काहीतरी शिकवून गेला. मागे वळून पाहताना ते असं म्हणते की शाळेने केवळ धडे दिले नाहीत तर माणूस म्हणून घडवलं. आज त्या शाळेच्या बाकावरनं उठून खूप पुढे आलो आहोत पण मन मात्र अजूनही तिथेच थांबतंय. तुमचीच एक श्रोता उदयश्री, असं म्हणून ती तिचं पत्र संपवतीये.
1: पुढचं माझ्या हातातलं जे पत्र आहे ते आहे प्राजक्ता केसकर यांचं, सोलापूरहून. आणि त्यांच्या शाळेचं नाव होतं कवठेकर प्रशाला, ज्या शाळेत त्या पहिली ते दहावी पर्यंत शिकलेल्या आहेत. पुढे त्यांनी नमूद केलेलं आहे पंढरपूर एसटी स्टँड जवळ सावरकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या वेळी आम्ही सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळून जयोस्तुते हे गीत त्यावेळी गायलेलं होतं.
0: अरे वा.
1: तेव्हा आम्ही सावरकरांना जेव्हा तिथे मानवंदना दिली आणि मनापासून ते गाणं म्हटलं त्यावेळी आम्हाला आसपास उभ्या असलेल्या सगळ्या प्रेक्षकांकडून श्रोत्यांकडून खूप छान प्रतिसाद मिळाला. त्यांनी विशेषतः नमूद केलेली गोष्ट एक मी सांगते आपल्या श्रोत्यांना. सांगितलंय माझ्या शाळेत गीता जयंतीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गीता पाठांतर स्पर्धा व्हायची आणि त्यावेळी एक अध्याय म्हटला की 5 रुपये बक्षीस मिळाले. आणि आम्ही जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी सगळे अध्याय पाठ करण्याचा प्रयत्न करायचो. पुढे त्यांनी सांगितलंय अशी ही माझी शाळा, मी कितीही मोठी झाले तरी कायम माझ्या आठवणीत राहील, असं सांगून त्यांनी आपलं पत्र संपवलेलं आहे. प्राजक्ताताई आपल्या छानशा आठवणींबद्दल आणि पत्राबद्दल आकाशवाणीतर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: आता माझ्या हातात जे पत्र आहे ते आहे श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय इथल्या विद्यार्थिनीचं आहे. ही विद्यार्थिनी आहे अमृता पावसे. तिने म्हटलंय की मजा आवडते ही मनापासूनी शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा. स्वावलंबन हेच एक ध्येय असलेली अशी आमची शाळा होती असं ती म्हणते. मला सगळं आठवतं की शाळेमध्ये होणारे परिपाठ, दरवर्षी होणारी कर्मवीर जयंती, स्नेहसंमेलनं आणि या सगळ्यात मी सहभाग घ्यायचंय असं ती म्हणते. आणि सगळ्यात आवडतं जर माझं काही असेल तर शाळेमधला शिक्षक दिन, कारण ज्या दिवशी आपण स्वतः शिकवत असतो मुलांना. त्यानंतर ती असं म्हणतीये की सगळे शिक्षक खूप मला चांगले होते, आजही ते कुठे भेटले की आपोआप हात त्यांच्या पायाकडे वळतो. 10वीला निरोप समारंभ करताना आम्हाला शाळेने एक भेटवस्तू म्हणून आमची फोटो फ्रेम दिली होती, ती मी आजही जपून ठेवली आहे. आणि पुढे म्हणते की समाजामध्ये खंबीरपणे उभं राहून निर्णय घेण्याची क्षमता ज्या शाळेनं मला दिली, चांगला माणूस घडवला, त्या शाळेचे लाख लाख धन्यवाद, असं म्हणून पत्र संपवते.
1: भारतीताई आता आपण जी पत्र वाचली खरं तर खूप भरभरून आठवणी आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या आहेत, पण आपल्याला सध्या थोडीशी वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपण आजच्या कार्यक्रमात मात्र इथेच थांबूया. श्रोते हो, तुमच्या प्रत्येक पत्रातून आज एक शाळा उभी राहिली, एक वर्ग भरला आणि प्रत्येक मन शाळेतल्या त्या बेंचेसवर जाऊन सुद्धा बसलेलं.
0: अगदी खरंय.
1: तेव्हा याच विषयावर आपल्या जर काही आठवणी किंवा भावना आपल्याला व्यक्त करायच्या असतील तर जरूर पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून आपण लेखनातून व्यक्त व्हा.
0: त्यासाठीचा आमचा पत्ता सांगते, कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी अहिल्यानगर, 414003.
1: आणि श्रोते हो, ईमेलच्या माध्यमातूनही आपण आपल्या आठवणी आमच्यापर्यंत पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com. तेव्हा श्रोते हो, पुढच्या स्नेहसंवाद या कार्यक्रमात जरूर भेटूया आपल्या माझी शाळा या आठवणींसोबत. तोपर्यंत मी डॉक्टर प्राची शेकटकर
0: आणि मी भारती कुलकर्णी
1: आपला इथेच निरोप घेतो.
0: नमस्कार.

कार्यक्रम स्नेह संवाद आपण ऐकलात. विषय होता माझी शाळा. निवेदन होतं भारती कुलकर्णी आणि डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर.

श्रोतेहो, सकाळचे 9:46 झाले आहेत. ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: अनिल अरुण यांच्या संगीत नियोजनात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गायिका होत्या अनुराधा पौडवाल.
1: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत. अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.
2: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी.
1: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30. कार्यक्रम एक फिल्म. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया. श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात. गायक आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

यश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीनिवास खळे. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 10 वाजले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाला सुरुवात फिर हेरा फेरी या चित्रपटातल्या समीर यांच्या गीतानं. संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं आणि गायक कुणाल गांजावाला आणि सुनिधी चौहान.

ते हो संगीत आणि वादन एकाच नाण्याच्या दोन बाजू. शास्त्रीय संगीतातील वादन आणि वाद्यातील संगीत याची गुंफण ऐकूया साज संगीत या कार्यक्रमात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 9:30 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जगभर

श्रोते हो साज संगीत हा कार्यक्रम आपण ऐकूया आज सकाळी 10:30 वाजता. आज या कार्यक्रमात हार्मोनियम या वाद्याविषयी संकलन आणि निवेदन कोमल पाटील यांचं. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर नून मीम राशीद यांचं गीत ऐकूया, गायक आणि संगीतकार इंडियन ओशन.

0: इंडियन ओशन।
1: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
2: मार्गदर्शनपर विशेष मालिका अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
1: जरूर ऐका। बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
2: सकाळी 9:15 वाजता।
3: एक विचारू का, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
2: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही।
3: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी, यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
2: आता फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे।
3: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा।

प्यार इश्क और मोहब्बत या चित्रपटातलं शान यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांचं, संगीतकार होते विजू शहा. श्रोतो हो, पाश्चात्य रॉक अँड रोल आणि भारतीय अभिजात संगीताची अप्रतिम सांगड घालून बॉलिवूडला एका नव्या तालावर नाचवणारे संगीतकार राहुल देवबर्मन यांचा 27 जून हा जन्मदिन.

त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी, त्यांच्या संगीतातले भन्नाट प्रयोग अशा त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी सकाळी 8:15, तेव्हा जरूर संपर्क साधा 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी.

श्रुते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी सुलतान या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांचं गीत ऐकूया. संगीत आहे विशाल आणि शेखर यांचं. गायलंय विशाल दादलानी, शालमली खोळगडे आणि इशिता बादशाह यांनी.

0: Baby, go best, passing now.
1: सुलतान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं इर्शाद कामिल यांचं. संगीतकार होते विशाल आणि शेखर. हे गीत गायलं होतं विशाल दादलानी, शालमली खोळगडे आणि इशिता बादशाह यांनी. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. आता सकाळचे 10:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम साज संगीत. आज कार्यक्रमात हार्मोनियम या वाद्याविषयी संकलन आणि निवेदन कोमल पाटील यांचं. ऐकूया कार्यक्रम साज संगीत.

श्रोते हो नमस्कार. साज संगीत या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, भारतीय संगीतामध्ये कंठसंगीताबरोबरच वाद्यसंगीताला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. वाद्यसंगीत हे विविध संस्कृती आणि परंपरांमध्ये महत्त्वाचं आहे. वाद्यसंगीत हे धार्मिक विधी, उत्सव आणि मनोरंजनासाठी वापरलं जातं. विविध वाद्यांच्या माध्यमातून कलाकार आपल्या भावना व्यक्त करू शकतात. वाद्यसंगीत हे कला आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. वाद्यसंगीत म्हणजे फक्त वाद्य वाजवणं इतकंच नाही, तर ती एक कला आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या जीवनात आनंद आणि उत्साह येतो. तर कार्यक्रमात आज आपण हार्मोनियम म्हणजेच संवादिनी या वाद्याबद्दल जाणून घेणार आहोत.

हार्मोनियम याचा अर्थ हार्मनी म्हणजे सूरसंवाद. जी हार्मनी साधते ती हार्मोनियम, आणि म्हणूनच जी सुरांशी संवाद करते ती संवादिनी. संवादिनी, हार्मोनियम, बाजाची पेटी, हिचा शोध पॅरिस शहरातल्या अलेक्झांडर डिबेन यांनी इसवी सन 1770 मध्ये लावला. भारतात हे वाद्य इसवी सन 1800 नंतर युरोपीय लोकांनी आणलं. हातानं किंवा पायानं भात्याद्वारे हवा भरून पितळी कंपन तयार करणाऱ्या शिट्ट्यांच्या माध्यमातून सुरेल ध्वनी निर्माण होतो. या वाद्यात डावीकडच्या बाजूकडून सुरुवात केली तर पहिल्या 2 आणि नंतर 3 असे काळ्या पट्ट्यांचे 3 समूह असतात. भारतीय संगीतात या बाजाच्या पेटीचा उपयोग गायकाला साथ देण्यासाठी किंवा एकल वादनासाठी होतो. कीर्तन, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत अशा ठिकाणी ही पेटी साथीला असते.

श्रोते हो, हार्मोनियममध्ये दोन घटक महत्त्वाचे समजले जातात. एक म्हणजे स्वराची पट्टी आणि दुसरा म्हणजे हवेचा भाता. आवाज निघतो तो या स्वरपट्टीतून. पट्टीत भरल्या जाणाऱ्या हवेला नियंत्रित करण्याचं काम भाता करतो. प्रत्येक स्वरासाठी एक लांबट चौकट असते. चौकटीच्या खाचेत पट्टी वरखाली होऊ शकते. या स्वरचौकटी एका ओळीत एका फळीवर चिकटवतात आणि ती फळी पेटीत अशा पद्धतीनं बसवतात की भात्यातून येणारी हवा त्या फळीतून शिरेल. उच्च प्रतीच्या स्वरचौकटी पूर्वी परदेशातून, विशेषतः जर्मनी फ्रान्समधून मागवल्या जायच्या, पण आता त्या भारतात तयार होऊ लागल्या. पालिताना इथं मोठ्या प्रमाणावर त्या तयार होतात. भाता दाबला म्हणजे त्यातून निघालेली हवा स्वरपट्टीच्या खाली बंद असलेल्या चौकटीत कोंडली जाते. या चौकटीत 4-5 मोठी छिद्र अंतराअंतरावर असतात आणि ती छोट्या लाकडी पट्ट्यांनी बंद असतात. हार्मोनियम वाजवताना त्या सळ्या ओढून बंद चौकटीतले एक किंवा अधिक छिद्र उघडतात.

त्यामुळं भात्यातून आलेली हवा या स्वरपत्तिकेत शिरते. स्वरपत्तिकेच्या वर पेटीच्या बाहेर वरच्या चौकटीत प्रत्येक स्वर चौकटीला जोडणारी एक अशा खाचा केलेल्या असतात. त्यावर प्रत्येक स्वराची एक समोर काळ्या पांढऱ्या रंगांच्या आणि टणक तारेनं दाबून धरलेल्या लांब पट्ट्या असतात. एक एक पट्टी बोटाने दाबली की तिच्या खालची खाच उघडी पडते आणि तिच्यातून तसंच आतल्या स्वर चौकटीमधून आलेली हवा ही बाहेर पडते. हवेच्या या संचलनामुळं स्वर चौकटीतील पट्टी कंपित होऊन आवाज निघतो. स्वरपट्टीवरून बोट काढलं की मागची खाच बंद होते आणि हवेला बाहेर पडायला वाव न मिळाल्यामुळं पत्ती कंपित होत नाही. यामध्ये साडेतीन सप्तकाचे स्वर मिळतात. हार्मोनियममध्ये स्वर हे टेम्पर्ड स्केलमध्ये लावलेले असतात. टेम्पर्ड स्केलमध्ये स्वरसप्तकातील कोमल आणि शुद्ध स्वरांचं स्वरूप सप्तकाचे समान 12 भाग करून योजलेले असतात. याचं कारण म्हणजे सप्तकामध्ये मुख्य 7 स्वर, 4 कोमल स्वर आणि 1 तीव्र स्वर असे मिळून 12 स्वर होतात. 7 पांढऱ्या पट्ट्या आणि 5 काळ्या पट्ट्या असतात. स्वरभरणा आणि हाताळायला सोपी असल्यामुळं हार्मोनियम या वाद्याचा प्रसार आणि प्रचार भारतामध्ये झपाट्यानं झाला.

श्रोते हो, हार्मोनियम हे विदेशातून आलेलं पहिलंच वाद्य नाही. यापूर्वी व्हायोलिन भारतात आलं होतं आणि या वाद्याचा प्रवेश पहिल्यांदा दाक्षिणात्य संगीतात झाला. त्यानंतर हे वाद्य हिंदुस्थानी संगीतात आलं. हिंदुस्थानी संगीतासाठी या वाद्याचा पहिला प्रयोग मराठी संगीत नाटकांच्या माध्यमातून सुरू झाला तो 1882 साली. संगीत शाकुंतल या पहिल्या संगीत नाटकानं ऑर्गनचा प्रयोग केला. त्यानंतर संगीत सौभद्र हे नाटकही त्यातल्या संगीतासाठी आणि ऑर्गनच्या सहाय्यानं गाजलं. मराठी संगीत नाटकांनी शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींचाही पदांसाठी उपयोग केला आणि त्यातूनच हार्मोनियमनं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधलं आपलं स्थान बळकट केलं. नाट्यसंगीताच्या माध्यमातूनच एका स्वतंत्र स्वरवाद्याची देणगी भारतीय संगीताला मिळाली. ग्वाल्हेर घराण्याचे भैया गणपतराव शिंदे हे पहिले स्वतंत्र हार्मोनियम वादक होते आणि दादा मोडक हे पहिले हार्मोनियम वादक होते.

भारतीय संगीत हे मूळतः बैठकीचं असल्यामुळं खाली बसून वाजवण्यासाठी या वाद्यामध्ये मूलभूत बदल झाले ते बंगालच्या कारागिरांनी बनवलेल्या हातपेटीमुळं. कलकत्त्याच्या द्वारिकानाथ घोष यांनी 1875 सर्वप्रथम भारतीय संगीताला उपयुक्त हार्मोनियमची निर्मिती केली. द्वारिकादास या त्यांच्या फर्मने आधुनिक हातपेटीची भारतात पहिल्यांदाच निर्मिती आणि विक्री केली. त्यानंतर TS रामचंद्र अँड कंपनीनं महाराष्ट्रात याची निर्मिती सुरू केली. नंतर गुजरातमध्ये अहमदाबाद इथं गणपतराव बर्वे यांनी हातपेट्या बनवल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधून ऑर्गनची आयातही बंद झाली. महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब प्रांतामध्ये दर्जेदार हार्मोनियम बनवल्या जाऊ लागल्या. बेळगावचे रामचंद्र हुदलीकर यांनी उत्तम दर्जाच्या हार्मोनियम बनवल्या. 22 श्रुतीयुक्त हार्मोनियम बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. उस्ताद अब्दुल करीम खा यांचे शिष्य बाळकृष्ण बुवा

कपिलेश्वरी यांनी गंधार ट्यून्ड हार्मोनियम बनवून ते हिंदुस्थानी गायकीला योग्य बनवलं. गम बा आचरेकर यांनी श्रुती हार्मोनियम बनवलं. हरिभाऊ गोरे यांनी चार स्वर असणाऱ्या वाद्यांना षडज पंचम मध्यमाचा स्वर पुरवठा करणाऱ्या छोट्या तंबोरा पेट्याही निर्माण केल्या. पंडित पन्नालाल घोष, पंडित व्हीजी जोग या महान कलाकारांनी या तंबोरा पेट्यांचा वापर सुरू केला. पंडित विश्वनाथ कान्हेरे, अप्पा जळगावकर, गोविंदराव टेंबे, गोविंदराव पटवर्धन, तुळशीदास बोरकर अशा अनेक महान कलाकारांनी संवादिनी म्हणजेच हार्मोनियम या वाद्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं.

तर आजच्या साज संगीत या कार्यक्रमात आपण हार्मोनियम या वाद्याविषयी जाणून घेतलं. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका नवीन वाद्यासह. तोपर्यंत नमस्कार.

कार्यक्रम साज संगीत आपण ऐकलात. कार्यक्रमात आज हार्मोनियम या वाद्याविषयी ऐकलं. संकलन आणि निवेदन होतं कोमल पाटील यांचं. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल रात्री 9:30 वाजता.

100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया टाइमपास या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर, केतकी माटेगावकर यांनी गायलेलं गीत. गीत आहे गुरु ठाकूर यांचं, संगीतकार चिनार आणि महेश.

यांच्या महेश यांच्या संगीत नियोजनात गायलं होतं स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी. कार्यक्रमात यानंतर गुरुपौर्णिमा या चित्रपटासाठी स्वर आहे बेला शेंडे यांचं, गीत आहे अनुराधा राजाध्यक्ष यांचं, संगीतकार अविनाश विश्वजीत.

त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी, त्यांच्या संगीतातले भन्नाट प्रयोग अशा त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी सकाळी 8:15, तेव्हा जरूर संपर्क साधा 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी.

बुधवारी सकाळी 7:15 तेव्हा जरूर संपर्क साधा 02-41-242-3471 किंवा 242-3672 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी.

लय भारी. या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, अजय गोगावले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीत होतं अजय अतुल यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. सकाळचे 11:15 वाजले आहेत. ऐकूया आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला विभावरी आपटे यांनी गायलेलं गीत आपण ऐकणार आहोत. गीत आणि संगीत आहे सुधीर मोघे यांचं.

0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
1: श्रोते हो, नातं निसर्गाशी या कार्यक्रमात आम्ही पक्ष्यांविषयी विविध आणि नाविन्यपूर्ण माहिती देत असतो. पक्ष्यांपासून अनेक गुण घेता येतात आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे भेदभाव न मानणारा. यासाठी ही काव्यपंक्ती पुरेशी आहे.
2: परिंदों में फिर का परस्ती नहीं होती, कभी मंदिर पे जा बैठे कभी मस्जिद पे जा बैठे.

0: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: आपली गाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राम मोरे यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते दशरथ पुजारी. या गीताबरोबरच आपली गाणी कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:28 झाले आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: श्रोतहो, राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गीतं सांगा फोन गाणी कार्यक्रमात बुधवारी सकाळी 8:15 ध्वनिमुद्रणासाठी संपर्क साधायचा आहे 02-41-242-3471 किंवा 242-3672 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: शंभरांश 1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतायत. सुरुवातीला वनिता मंडळ कार्यक्रम आणि दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. आजच्या प्रसारण सभेत मी वंदना साबळे आपला निरोप घेते. नमस्कार.

मैत्रिणींनो आणि श्रोते हो नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात पावसाच्या प्रफुल्लित सरींसोबत मी दीप्ती आंबेकर आपले सहर्ष स्वागत करते. आज मुंबईतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद दिसतो आहे. वातावरण गारेगार झालं आहे. हे असंच वातावरण आणि पावसाची साथ सोबत संपूर्ण ऋतूभर असावी अशी आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरे.

0: पाऊस आला
1: सुखदा क्या बात है, पाऊस आला वारा आला रान लागले नाचू वगैरे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे झकास.
0: रोहित कसं आहे ना, ते म्हणतात ना तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
1: मग तू काय आताच निघालीस की काय?
0: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
1: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
0: एक पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
1: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
0: मूड ना आहे खरा ओला ओला चिंब चिंब मस्त मस्त.
1: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा.
0: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
1: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटतं आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा
0: बरसतो. बरोबर, अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
1: अगं त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याचं काय?
0: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
1: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून येणारा हा पाऊस चीज क्या आहे.
0: आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
1: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा.
0: अरे रोहित ट्रॅक सोडू नको, पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं. सांग बरं, पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो?
1: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा, आता पुन्हा सांगू नकोस.
0: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या गाण्याच्या. चार ओळी आठव?
1: हा, पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो. म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसोरे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग ते
0: श्रावणात
1: घन निळा,
0: घन घन माला नभी दाटल्या.
1: अगं शेकडो गाणी अक्षरशः बालगीत प्रेमगीत विरह गीत जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
0: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो नाही का?
1: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
0: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे, हवामानात तापमानात वरचेवर होणारे बदल
1: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
0: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे. आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणे

0: ठरवलेल्या असायच्या.
1: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकलंय फार.
0: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पातळ कपडे पण.
1: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे. तुला तो विनोद माहितीये ना?
0: काय?
1: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
0: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
1: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
0: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काहीही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचं आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्य काळात हवामानात होणारे बदल, या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
1: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
0: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात.
1: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यावी, नाही का?
0: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
1: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
0: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
1: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूप घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
0: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी. अगदी खरंय.
1: हे सुखद, ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण या वर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
0: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. या वर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
1: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या 75 जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाहीये आपण.
0: आहे माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेज मध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेट वस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
1: ते ठीक आहे का? आता काय,
0: अरे
1: की केतन म्हणजे काकांचा नातू तो, आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण.
0: काकूंनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला.
1: काय?
0: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
1: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
0: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
1: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिट आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
0: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
1: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
0: अर्थात अर्थात, हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
1: अगं पण म्हणजे काय भेटी गाठी करायच्याच नाहीत की काय?
0: मी असं अजिबात म्हटलं नाही. नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
1: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
0: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं, हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
1: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशोब काढायला घेतात.
0: लोकेने साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
1: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे, हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
0: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत, आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय असं मी म्हणते.
1: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
0: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल,
1: काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
0: हो म्हणजे प्रकरण मिटलं, पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
1: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे, आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
0: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर
1: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय

0: नाही ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
1: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईज धक्का.
0: करेक्ट. बरं तिकडे आहेर देऊया नको, पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का?
1: रोहित एक मिनिट, अरे आठव परवाचा सरलेला रविवार आठवतोय का? आठवतो योग दिवस नाही का, त्या दिवशी केलेला निर्धार.
0: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
1: काय काय
0: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे, कोण म्हणलं होतं?
1: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तुझं आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
0: अगं सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
1: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
0: अगं पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस, एरवी ते विस्मरणात गेलेले असतात त्यानिमित्ताने आठवण होते.
1: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊस, मला जे वाटलं ते म्हटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
0: हो हो आहे आहे आहे, काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
1: देवा
0: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
1: अरे बापरे, तू रागावलास रुसलास की काय चक्क?
0: नाही ग, पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे. मग ठरलं तर आज भजी करायची, मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
1: हा आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा, आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
0: मग करा आता भजांची तयारी.
2: मी आले पण मला सांगा, जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
1: अगं वार झकास सुटलंय, म्हणून रोहित म्हणाला की सगळी दार खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडत.
0: आता भजी

0: मग ठरलं तर आज भजी करायची, मस्त कांदा बटाटा ढोबळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
1: हा आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
0: मग करा आता भजनची तयारी.
2: मी आले पण मला सांगा जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
1: अगं वार झकास सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दार खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडं.
0: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का.
2: अरे वा म्हणजे परफेक्ट वेळी आली आहे. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
1: काय ग काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
1: ते फक्त वाक्य होत बरं का रे वा. कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपले मनात मांडे खाते.
0: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको भजी कर कांदा मुळा भजी.
1: आहे आहे आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
0: सुखदा अगं तुला माहिती आहे ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही, आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
1: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवतंय ना, अन्नदेवता नाराज होते.
0: अरे पण ज्यांना खायचंय त्याने खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा.
1: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
0: रेवा रेवा उठ उठ चप्पल घाल उठ आधी उठ.
1: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी मी. मी का आले कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला, आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघाले.
0: अगं मग तू खाणारेस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग, आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला. मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
1: अरे अरे अरे रोहित ऐक तरी.
0: रेवा रेवा तू काय ठरवलंयस, घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल लवकर बोल, मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो.
2: पण रोहित आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
0: छे तिला काही वाईट बीट वाटणार नाही, ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खुळसट पदार्थ.
1: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
0: माहिती रक्तदाब वजन पचन लिव्हर वगैरे वगैरे 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस. नॉट अगेन.
2: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागली. प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.
1: बरं नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ, पावसाळा येईलच आता, तुम्ही बाहेरचं खायला सुरुवात करा आधीपासूनच आणि आरोग्य बिघडवून या. जा जा चलते बनो.
0: देवा या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बर का, या पदार्थात काय त्या पदार्थात काय. मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे.
1: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
2: रोहित तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा आईनेच मला सांगितलेलं बरं का. असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची.
0: बर.
2: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
1: धरायची नाही आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स
0: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
1: काय रे.
0: एनिवे रेवा तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
2: हा अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंड वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर विटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची.
1: अरे रेवा एवढीशी होती. आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली, अगं आई मला अन्न हवंय, अन्न मला काहीतरी जेवायला खायला हवंय अन्न.
0: अरे अरे अरे लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रेवा तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उट्ट काढ. तू चल चल आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
1: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा. वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही 5-5 वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छे ग बाई
0: आता कोण नावं ठेवते खाण्याच्या पदार्थांना.
2: अरे ए सुखदा तू आम्हाला डिमॉरलाइज करू नकोस. हा आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
1: हो का.
2: चल रोहित. आणि हो सुखदा तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की.
1: थांबा थांबा इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी नो थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि

0: बटाटा चिरते
1: ये होईना बात चला आपला बाण निशाण्यावर लागला तर सुखदा तू भजाचं पीठ भिजवायला घे म्हणजे ते आपल्याला काय नीट जमते बुवा
2: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते ठीक आहे
0: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात
1: अरे कावेबाज काय सीधी उंगली से घी नाही निकलता तर उंगली टेढी करणी पडती आहे ना तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे
2: आणि मी टपरी तर सोडाच काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते नो जंक नो स्ट्रीट फूड आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही
0: वा वा उणी बाळ ग अगदी हा बरं मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची
1: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं
0: अरे
1: तसेच भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात
2: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम म्हणून रोजच्या आहारात
0: मांस पुरे पुरे करा हा भी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से मियाओ तसं चाललंय हे हा चला गुपचूप कामाला लागा
1: ए थोडी जास्तच करूया भजी म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना
2: छे छे गार भजांना ती मजा नाही आणि आपले आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील इम्पॉसिबल
1: राहिलं पण जास्तीचे करूया सुखदा रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय
0: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्या मध्ये तारतम्य राखायला सांगतो
2: आणि कॅलरी बर्न करायला हो ना
0: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रे वा काही दिवस नियमित काम केल्यावर जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही
1: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो खरंय ना
0: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको त्या आधीचं निम वाक्य जास्त महत्वाचं आहे
2: ए सुखदा आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईल
0: कर्म आणि कहाणी अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग
1: पुन्हा एकदा दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड गरज निर्माण करणे
0: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे
2: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच
0: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणाली
1: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा
0: अरे वा रोहित बरोबर बोललास रे तू
1: बरोबर काय कुणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं हो ना सुखदा
0: अगदी बरोबर तसा तू हुशार आहेस आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीन स्मार्ट झालायस नाही का
1: असेल असेल
2: असू दे आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया क्या बोलते आता एकच लक्ष भजी आणि भजी
3: श्रोते हो आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर चेतना झांजे आणि नेहा खरे श्रोते हो आज 23 जून पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग दुसरा आता आपण ऐकणार आहोत

0: नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीतविद्या दिली, त्याबद्दल वर्षातेंच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हां, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्या कडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं. पण नंतर तसा काही योग
0: बरोबर
1: नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत. तर एकदा मेहबूब स्टुडिओ मध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलक वादक, 10 तबला वादक, आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक, म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साईड
0: अच्छा
1: त्या दिवशी मी पाहिली. आणि 40-एक स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या.
0: अच्छा.
1: आणि मुख्य गायक नव्हते.

0: होता कोणी त्यावेळेला तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती रिहर्सल चालू होती ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार आणि मला मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं प्रभावित झाले मी अगदी खूपच छान होतं आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग केलेत एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग
1: एवढे माईक
0: एकच असायचा किंवा गायक सुद्धा म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे तर ते मला अनुभवायला मिळालं आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंगचे आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं एखादी ठुमरी बिमरी मला जरा म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे
1: ते

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवांनी त्यांना ते ऐकवलं वगैरे आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना आणि थोड्या वेळाने त्यांनी मला

0: हे ओळी ऐकवल्या
1: क्या बात है म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं
0: हो ना अशा खूप छान छान गोष्टी नंतर
1: आणि श्री रामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली संगीतबद्ध केलेली अशी गायलेली आहे
0: हो तर म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघही एकमेकांचा इतका आदर करत असत तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का तर म्हणले ऐकवा बुवा मग बुवांनी ते ऐकवलं गाणं पळभर थांब जरा रे विठू ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले
1: अरे
0: श्री रामचंद्र म्हणले हो मी गातो ना आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचं की त्यांनी माझी गाणी गायली
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे त्यालाही प्रोत्साहन दे
0: हो हो आणि आदर होता
1: म्हणजे
0: म्हणजे करायचं म्हणून नाही त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदराने मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं होतं

0: मित्रांची काही गाणी एकतर माणिक वर्मा गायलेले आहेत, त्याचप्रमाणे सुधीर फडके गायलेले आहेत, तर या गाण्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे, किंवा अनंत अंत नको पाहू माणिकबाईंचं.
1: तर अनंत अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना, ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायले ते गाणं. आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध ही फारच छान होते, कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा ना. आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीत प्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या. आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांचा स्नेहबंध होता खूप छान.
0: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
1: हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट, तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला. आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं. बरं का? तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय, तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
0: कुठे संधी
1: मिळेल तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयोपातला.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या अर्गे मागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघही एकमेकांना गुरु मानायचे.
0: बर.
1: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला तर इतकं
0: माणसं वेगळीच
1: होती.
0: म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र,
1: हो ना हो ना,
0: आणि निळकंठ बुवा फुंकर सुद्धा.
1: त्यातलं थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे, म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
0: बरोबर.
1: आणि फार छान ते गाणं आहे आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
0: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिलेलं आहे, संगीत नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे भक्तिगीतही
1: केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: कोणकोणती संगीत नाटकं की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी?
1: मला जसं आठवतंय तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
0: बर,
1: तर त्यात एक शैवाल युक्त जैसे शै

0: भळते.
1: वा वा, फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीनी काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक.
1: हो बरोबर,
0: त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंच,
0: हो हो विद्याधर गोखलेंच, आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये आहेत.
1: खरे
0: म्हणजे त्या ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिशी आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असे
1: कीर्तिताई त्याच्यामध्ये,
0: कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्र्यम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळ चाचोर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बर,
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत, आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर. की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वतः, कितीही

0: अडचण आली कितीही प्रश्न असले तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही. आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषाने, हाच शब्द बरोबर आहे, शिकवत असत आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मठ होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती, परंतु तरी सुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त. हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा, म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्याच मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अट्टीतट्टीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
1: प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी.
0: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे, हा हे मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे, म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत का ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची, म्हणजे असे होते.
1: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे.
0: हो हो,
1: म्हणजे की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे, नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला असं कधी
0: ऐकावंच लागायचं. ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना हा अगदी बरोबर आहे, म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाहीये, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असते,
1: भेटले नसते,
0: हे भेटले नसते दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे, त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलच ऋण माझ्या मनात आहे, न फिटणार असं हे ऋण आहे.
1: आज शिष्यांना घडवता ज्या वेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
0: खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते. तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं. तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही, जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं. कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे. त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजच्या काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते, अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः, म्हणजे फक्त बोलायला नाही, अगदीच अंशतः माझ्याकडे आलेला आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरुंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे, आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं

0: चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलं, उभं केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: गुरवे नमः. धन्यवाद.
0: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे याच्या स्वरांनी करूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण यूट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनलवर घेऊ शकता.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

आंगन आपके अस्तित्व आपके व्यक्तित्व से जुड़ा आपका घर आंगन

0: जाए
1: बस हो जाए हो जाए हो जाए बस हो जाए हो जाए हो जाए।
2: राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच। कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ। राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील। पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करतील। टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे। यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली। या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते। यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली। एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला। येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्र

ला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई तिरुचिरापल्ली कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकलेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य LNG रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृह मंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी LNG निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते.
अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर

0: विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदांबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेच्या खेळाडूशी होणार आहे. साईना दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडू विरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5वी मानांकित तन्वी शर्मा आणि 6वी मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या योन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल. तर मिश्र दुहेरीत 7व्या मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आयमधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: फिल्म का नाम है मिस्टर एंड मिसेस 55.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 MW सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात, तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्के सुरक्षित

घर उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत. आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी स्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री सचिव जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखीन काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हर्णे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जून पर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणं झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेदरम्यान मतदार संख्येत झालेली संशयास्पद वाढ संभाव्य बोगस नोंदी तसंच पडताळणी प्रक्रियेतल्या पारदर्शकतेवर शिष्टमंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं त्वरित स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे. कोलकाता इथं 1993 झालेल्या बोबाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मोहम्मद रशीद खान याच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या पीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर हा निर्णय घेतला.

OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत सायंकालीन

0: प्रसारण सुरू होत आहे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान केला जाईल. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होईल. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या NAFEX.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केलं. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाच्या पथकाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 893 अंकांची घसरण झाली आणि तो 76,201 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 279 अंकांची घसरण नोंदवत 23,824 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सायंकालीन प्रसारण सभेत मी दीप्ती शुक्रे स्वागत करते. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. सुरुवातीला ऐकूया आनंद भाटे यांच्या स्वरातलं कृष्णा प्रभाकर खाडीलकर यांचं पद. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि नाटक आहे संगीत मानापमान.

0: श्रोते हो, संगीत मानपमान नाटकातलं आनंद भाटे यांनी गायलेलं कृष्णा प्रभाकर खाडिलकर यांचं पद आपण ऐकलं. संगीतकार होते वसंत प्रभू.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोतो हो, राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गीतं सांगा फोन गाणी कार्यक्रमात बुधवारी सकाळी 8:15 ध्वनिमुद्रणासाठी संपर्क साधायचा आहे 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे रवींद्र साठे यांनी गायलेलं अच्युत दिघे यांचं. संगीतकार आहेत दत्ता दिघे.

0: श्रोते हो, रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते अच्युत दिघे आणि संगीतकार होते दत्ता दिघे.
1: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
2: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
1: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र.
2: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
2: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती.
0: श्रोते हो, आता ऐकूया एक निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 25 आणि 28 जून तसंच 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया वेसावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं विजय कठीण यांचं कोळी गीत.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे पिंजरा चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं, संगीत आहे राम कदम यांचं।

श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता उषा मंगेशकर यांचा, संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट होता पिंजरा. मिक्स मसाला कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आशा भोसले आणि येसुदास यांनी गायलेलं मेहबूब यांचं गीत. संगीतकार आहेत ए आर रहमान आणि चित्रपट आहे दौड.

श्रोते हो, दौड चित्रपटातलं मेहबूब यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं आशा भोसले आणि येसुदास यांनी. या गीताला संगीत होतं ए आर रहमान यांचं. आणि या गीताबरोबरच मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. सादर करते आहेत सुदाम बटुए.

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं युववाणी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आहे तुमची होस्ट आणि खास दोस्त तन्वी पारेकर. आजचा विषय असा आहे की तो ऐकताना प्रत्येकाला थोडंसं गिल्टी वाटणार आणि थोडंसं हसूही येणार. तर मित्रांनो, आजचा विषय आहे डिजिटल डिटॉक्स. सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी काय पाहतो? हा एक साधा प्रश्न आहे. आपण देवाकडे पाहतो का? आईवडिलांशी बोलतो का? की थेट मोबाईलला हात लावतो? बहुतांश वेळा उत्तर एकच असतं, मोबाईल. अलार्म बंद करण्यासाठी फोन हातात घेतो आणि नकळत व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, रील्स किंवा यूट्यूबवर जातो. मग आपण स्वतःलाच सांगतो की फक्त 5 मिनटं बघतो, पण ते 5 मिनटं कधी 45 मिनटात बदलतात हे कळतही नाही. डिजिटल युगाची सुरुवात 1990 नंतर इंटरनेटच्या प्रसाराने झाली. 2000 नंतर मोबाईल फोन सामान्य झाले आणि 2010 नंतर स्मार्टफोन आल्यावर आपल्या आयुष्यात मोठा बदल झाला. 2016 नंतर भारतात डेटा स्वस्त झाला आणि इंटरनेट प्रत्येकाच्या हातात आलं. आज प्रत्येकाच्या खिशात एक छोटंसं विश्व आहे. पण समस्या नेमकी कुठे आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. समस्या मोबाईलमध्ये नाही तर आपल्या वापरात आहे. खरं तर आपण मोबाईल वापरत नाही तर मोबाईलच आपल्याला वापरत आहे. आज आपण सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहोत, पण रिअल लाईफमध्ये इनॲक्टिव्ह होत चाललो आहोत. आपण फोटो टाकतो आणि फीलिंग हॅपी असं लिहितो, पण प्रत्यक्षात असाइनमेंट पेंडिंग असते. आपण इतरांचं आयुष्य पाहून स्वतःची तुलना करतो. कुणाकडे आयफोन आहे, कुणी गोव्याला गेलेलं आहे, आणि आपण अहिल्यानगरमध्येच बसून विचार करतो की आपलं आयुष्य किती बोरिंग आहे. पण खरं म्हणजे कोणाचंही आयुष्य पूर्णपणे परफेक्ट नसतं, हे मात्र आपण विसरतो. डिजिटल व्यसन हे एक वास्तव आहे. मानसशास्त्र सांगतं की मोबाईलवरील नोटिफिकेशन मेंदूत डोपामाइन तयार करतं, ज्यामुळे आपल्याला छोटासा आनंद मिळतो. म्हणूनच आपण वारंवार फोन चेक करतो. कुणी मेसेज केला का, कुणी स्टोरी पाहिली का, कुणी लाईक दिलं का, ही सायकल सतत चालूच राहते. एक मजेशीर पण खरं उदाहरण म्हणजे फोनची बॅटरी 10%वर आली की आपण पॅनिक होतो, पण आपण स्वतः 2% एनर्जीवर असलो तरीही चालतं. डिजिटल डिटॉक्स म्हणजे पूर्णपणे मोबाईल बंद करणं नाही. त्याचा अर्थ असा की आपण आपल्या वापरावर नियंत्रण ठेवावं, स्क्रीनपासून थोडा ब्रेक घ्यावा आणि स्वतःसाठी वेळ काढावा. थोडा विचार करून पहा, शेवटचं कधी तुम्ही शांत बसलात, पुस्तक वाचलात किंवा आईशी मनापासून बोललात? मित्रांनो, आज आपण ऑनलाईन खूप कनेक्ट आहोत, पण स्वतःपासून मात्र डिस्कनेक्ट होत चाललो आहोत. मोबाईल आणि सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा किती मोठा भाग बनले आहेत? आता थोडं खोलात जाऊन बघूया की याचा आपल्या जीवनावर नेमका काय परिणाम होतो. आपण सतत स्क्रीनकडे बघत असतो, रील्स, शॉर्ट्स आणि नोटिफिकेशन्स. यामुळे मेंदूला सतत नवीन माहिती मिळत राहते. त्याचा परिणाम असा होतो की आपले लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते, अभ्यासात मन लागत नाही आणि छोटी छोटी कामंसुद्धा कठीण वाटू लागतात. मग आपण म्हणतो की मला कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, पण खरं कारण असतं ओव्हर स्क्रोलिंग. झोपेवरही याचा मोठा परिणाम होतो. रात्री झोपायच्या आधी आपण फक्त 10 मिनटं फोन वापरतो, पण ते 10 मिनटं कधी 1 वाजेपर्यंत जातात हे कळतच नाही. मोबाईलमधून निघणारा निळा प्रकाश मेंदूला सांगतो की अजून दिवस आहे, त्यामुळे झोप उशिरा लागते आणि सकाळी उठायलाही त्रास होतो. थोडा विनोद सांगायचा तर आई विचारते रात्री किती वाजेपर्यंत फोन वापरलास, आणि आपण उत्तर देतो, नाही गं आई, लवकरच झोपलो, पण स्क्रीन टाईम मात्र 6 तास दाखवत असतो. नात्यांवरही याचा परिणाम होतो. श्रोते हो, यानंतर घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

आज आपण एकत्र बसतो पण सगळे आपल्या आपल्या फोनमध्ये व्यस्त असतात. मित्र भेटले की फोटो जास्त काढले जातात आणि बोलणं कमी होतं. कुटुंब एकत्र असलं तरी कॉन्व्हर्सेशन कमी झालं आहे. एकेकाळी लोक म्हणायचे चला गप्पा मारूया, पण आज म्हणतात चल रील्स बघूया, नाही का? सोशल मीडियामुळं तुलना आणि सेल्फ डाऊट देखील वाढतो. इतरांचं आयुष्य परफेक्ट दिसतं, कुणी ट्रीपला, कुणी पार्टीला, तर कुणी जिममध्ये. आणि आपण विचार करतो माझी

बोरिंग आहे का? पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सोशल मीडिया हा फक्त हायलाईट रील असतो, रिअल लाईफ नाही. मित्रांनो, आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे पूर्वी लोक आरशात स्वतःकडे बघायचे, पण आता फ्रंट कॅमेरामध्ये स्वतःकडे पाहतात. श्रोते हो, आत्तापर्यंत आपण समस्या समजून घेतली, पण या विषयाचा उद्देश फक्त समस्या सांगणे नाही तर त्यावर उपाय शोधणे हा आहे. मग या डिजिटल चक्रव्यूहातून बाहेर पडायचं कसं? यासाठी आपल्याला संपूर्णपणे संन्यासी होण्याची किंवा फोन फेकून देण्याची गरज नाही. आपल्याला फक्त स्मार्टफोन वापरताना स्मार्ट यूजर बनायचं आहे. चला तर मग जाणून घेऊया आणि मनात पक्के करूया डिजिटल डिटॉक्सचे काही सोपे आणि प्रभावी नियम. नो फोन झोन तयार करा. तुमच्या घरात काही जागा अशा असाव्यात जिथे मोबाईलला अजिबात परवानगी नसेल. उदाहरणार्थ जेवणाचे टेबल आणि बेड. जेवताना फोन पाहण्याची सवय आपल्या अन्नावरील लक्ष विचलित करते आणि पचनशक्ती बिघडवते. तसेच बेडवर फोन न नेण्याचा नियम करा. नियम क्रमांक 2, गोल्डन आवर. सकाळी उठल्यानंतरचे पहिला 1 तास आणि रात्री झोपण्यापूर्वीचा शेवटचा 1 तास मोबाईल स्क्रीनला स्पर्शही करायचा नाही. सकाळी उठल्यावर फोन पाहण्याऐवजी मेडिटेशन करा, व्यायाम करा किंवा फक्त शांत बसा. रात्री झोपताना फोनऐवजी एखादे पुस्तक वाचा. बघा, काही दिवसातच तुमची झोप आणि ऊर्जा कशी बदलते. नियम क्रमांक 3, नोटिफिकेशन्सचा कचरा साफ करा. आपल्या फोनमधील 80% नोटिफिकेशन्स या फालतू असतात, ज्या केवळ आपले लक्ष विचलित करण्यासाठी डिझाईन केलेल्या असतात. आजच तुमच्या फोनमधील व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, शॉपिंग ॲप्सचे अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा. जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हाच तुम्ही ॲप उघडून मेसेज पहा. स्क्रीनला तुम्हाला नियंत्रित करू देऊ नका. नियम क्रमांक 4, डिजिटल फास्टिंग. जसे आपण शरीरासाठी उपवास करतो तसेच आठवड्यातून 1 दिवस शक्यतो रविवार डिजिटल उपवास पाळा. त्या दिवशी ठरवून सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फोन बंद ठेवा किंवा फक्त अत्यंत महत्त्वाच्या कॉल्ससाठी वापरा. तो वेळ तुमच्या कुटुंबाला द्या, जुन्या मित्रांना भेटा, निसर्गात फिरायला जा. चला तर मग आज रात्रीपासूनच गोल्डन आवरचा नियम पाळायला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण अभ्यास करताना लॅपटॉप, फोन हा सर्वात मोठा डिस्ट्रॅक्शन ठरतो. फक्त 2 मिनटं व्हॉट्सॲप म्हणत आपण स्क्रीन उघडतो आणि कळत न कळत 20 मिनटं निघून जातात. यासाठी प्रोमोडोरो टेक्निक वापरता येते, म्हणजेच 25 मिनटं अभ्यास आणि 5 मिनटं ब्रेक. तसेच फोन दुसऱ्या खोलीत ठेवणं किंवा ॲप ब्लॉकर्स वापरणंही खूप मदत करतं. डिजिटल डिटॉक्स म्हणजे फक्त फोन दूर ठेवणं नाही तर मनालाही शांत करणं. यासाठी मेडिटेशन, जर्नलिंग किंवा काही वेळ शांत बसणं उपयुक्त ठरतं. की फोन सायलेंटवर ठेवला की आपल्याला टेन्शन येतं, पण मित्रांनो, मन शांत केलं तर खऱ्या अर्थानं पीस मिळतो. कुटुंबासोबत वेळ घालवणंही खूप महत्त्वाचं आहे. पूर्वी लोक संध्याकाळी एकत्र बसून गप्पा मारायचे, पण आज प्रत्येकजण आपल्या स्क्रीनमध्ये व्यस्त असतो. म्हणून नो फोन डिनर आणि आठवड्यातून 1 दिवस फॅमिली टाईम ठेवणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, डिजिटल वर्ल्ड खूप मोठा आहे, पण रिअल वर्ल्ड त्याहूनही सुंदर आहे. मित्रांना भेटणं, निसर्गात वेळ घालवणं आणि स्वतःसोबत वेळ घालवणं यामुळे खऱ्या आयुष्याचा अनुभव मिळतो. एक मजेशीर रिअल लाईफ सीन बघा. मित्र भेटले की पहिलं काम सेल्फी काढणं, दुसरं काम अपलोड करणं आणि तिसरं काम लाईक्स चेक करणं, आणि शेवटी लक्षात येतं की अरे, बोलायचं तर राहूनच गेलं. मित्रांनो, डिजिटल गोष्टी वाईट नाहीत, त्या पॉवरफुल टूल्स आहेत. पण प्रश्न असा आहे की ते टूल तुम्हाला कंट्रोल करत आहे की तुम्ही त्या टूलला कंट्रोल करत आहात? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. शेवटी एक छोटा प्रयोग करून पहा. आज संध्याकाळी 1 तास फोन बाजूला ठेवा आणि फक्त स्वतःसोबत बसा. सुरुवातीला ते थोडं ऑकवर्ड वाटेल, पण हळूहळू मन शांत होईल आणि तुम्हाला ते छान वाटायला लागेल. श्रोते हो, आत्तापर्यंत आपण मोबाईलचा वापर, आपल्या सवयी आणि त्यावरचे उपाय पाहिले, पण आता एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. आपण खरंच इतके फोनमध्ये का अडकतो? कधी कधी आपण फोन वापरत नाही तर आपण एकटेपणा

पासून पळत असतो. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा मनात अनेक विचार येतात आणि त्या विचारांपासून दूर राहण्यासाठी आपण स्क्रीनकडे वळतो. आपण रील्स बघतो, व्हिडिओ पाहतो, चॅट करतो आणि काही वेळासाठी स्वतःला सांगतो की मी बिझी आहे, मी ठीक आहे. आजच्या काळात लोक ऑनलाईन खूप कनेक्टेड आहेत पण इमोशनली डिस्कनेक्ट होत चालले आहेत. सीन झालं की कॉन्व्हर्सेशन संपल्यासारखं वाटतं आणि टायपिंग दिसलं की एक्साइटमेंट येते, पण डोळ्यात डोळे घालून बोलणं कमी झालं आहे आणि मन मोकळंही करणं कमी झालं आहे.

वेलकम बॅक मंडळी. मित्रांनो, आपण ऑनलाईन असतो पण खरंच ॲव्हेलेबल असतो का? हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. कुणी बोलायला येतं तेव्हा आपण बिझी आहे असं सांगतो, पण प्रत्यक्षात आपण स्क्रीन बघत असतो आणि हेच खरं वास्तव आहे. फोनची बॅटरी संपली की आपण पॅनिक होतो, पण रिलेशनशिप्स लो बॅटरीवर असले तरी आपण तितकं लक्ष देत नाही. हा एक मोठा रियालिटी चेक आहे. मित्रांनो, डिजिटल ओव्हरलोडमुळं आपल्या मेंटल हेल्थवरही परिणाम होतो. इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार भारतात 86% प्रौढ स्मार्टफोन वापरतात. त्यापैकी 30% लोक दररोज सुमारे 6 तास स्क्रीनवरती घालवतात. मित्रांशी संपर्कात राहण्यासाठी असो किंवा सोशल मीडियावर, यूट्यूबवर मनोरंजनासाठी किंवा गेमिंग साईट्सवर असो, रेड सी आर स्ट्रॅटर्जीच्या 2024 अहवालानुसार भारतात सरासरी स्क्रीन टाईम 7.3 तास आहे. असा जास्त स्क्रीन टाईम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत.

आहे. आपण अनेकदा कुटुंबासह एकाच घरात राहूनही स्वतःलाच त्यांच्यापासून वेगळं करतो. मानसशास्त्रज्ञ जसलीन गिल म्हणतात, मूळ मानवी स्वभाव हा एकटं नव्हे तर समाजात राहण्याचा आहे. समाजाची सुरुवात मानवांच्या एकत्र राहण्याच्या प्रवृत्तीपासूनच झाली, पण अनावश्यक स्क्रीन टाईम आपल्यावर मर्यादा घालत आहे, त्यामुळं प्रियजनांशी बोलण्याऐवजी आपण फोनवर वेळ घालवतोय. मित्रांनो, जेव्हा आपण या आभासी जगात जास्त वेळ घालवतो तेव्हा त्याचे थेट परिणाम आपल्या 3 गोष्टींवर होतात, आपले शारीरिक आरोग्य, आपले मानसिक आरोग्य आणि आपले सामाजिक आयुष्य. सगळ्यात पहिला फटका बसतो तो आपल्या डोळ्यांना. सततच्या स्क्रीन टाईममुळं डिजिटल आयस्ट्रेन होतो. डोळे कोरडे पडणं, पाणी येणं, अंधुक दिसणं हे त्रास सुरू होतात. त्यानंतर येते आपली बसण्याची पद्धत, म्हणजेच पोस्चर. फोन वापरताना आपण मान खाली झुकवतो, यामुळं टेक्स्ट नेक नावाचा आजार होतो, ज्याने मान आणि पाठीचा मणका कमकुवत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली झोप. मोबाईलमधून निघणारा ब्ल्यू लाईट आपल्या शरीरातील मेलाटोनिन नावाच्या संप्रेरकाला रोखतो, ज्यामुळं रात्री शांत झोप येत नाही आणि सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. मित्रांनो, सोशल मीडिया हे तुलनेचं दुकान झालं आहे. तिथे प्रत्येकजण आपले सर्वोत्तम क्षण पोस्ट करत असतो. कोणी नवीन गाडी घेतली, कोणी फिरायला गेलं, कोणी हॉटेलमध्ये जेवायला गेलं, हे पाहून नकळत आपण आपल्या सामान्य आयुष्याची तुलना त्यांच्या चकचकीत आयुष्याशी करतो. यातून न्यूनगंड, एन्झायटी आणि नैराश्य म्हणजेच डिप्रेशन वाढतं. आपली एकाग्रता म्हणजेच अटेन्शन स्पॅन इतकी कमी झाली आहे की आता आपण एका जागी बसून 10 मिनिटं अभ्यास किंवा वाचनही करू शकत नाही. पण शेवटचं कधी आपण स्वतःशी बोललो होतो किंवा दिवसाचा शांतपणे विचार केला होता, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. रात्री 2 वाजता आपण म्हणतो, आज शेवटची रील, आणि 20 रील्स नंतरही आपण तेच म्हणत राहतो. आणि हे सगळ्यांच्याच आयुष्यात घडतं. मित्रांनो, डिजिटल डिटॉक्स म्हणजे फक्त फोन कमी वापरणं नाही, तर स्वतःशी पुन्हा जोडणं आहे. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय त्रास देतं आणि तुम्ही खरंच आनंदी आहात का, हे प्रश्न विचारण्यासाठी वेळ हवा. आणि तो वेळ आपण स्क्रीनला देत आहोत. म्हणूनच मुख्य मुद्दा असा की डिजिटल डिटॉक्स म्हणजे फोन टाळणं नाही, तर स्वतःला पुन्हा शोधणं आहे. चला, डिजिटल डिटॉक्ससाठी एक साधा आणि प्रॅक्टिकल दिवस कल्पना करूया. सकाळची सुरुवात अशी करा, मोबाईल हातात घेऊ नका, त्याऐवजी पाणी प्या, थोडं चालायला जा आणि स्वतःशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. हो, नोटिफिकेशन चेक न करता जग संपत नाही हे लक्षात ठेवा. अभ्यास किंवा कामाच्या वेळेत 25 ते 30 मिनटं पूर्ण लक्ष देऊन काम करा आणि मग 5 मिनटाचा छोटासा ब्रेक घ्या. या वेळेत मोबाईल शक्यतो दूर ठेवा, कारण फक्त 2 मिनटं सगळ्यात मोठा ट्रॅप असतो आणि हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. जेवणाच्या वेळी नो फोन रूल ठेवा आणि कुटुंबासोबत बोलण्याचा प्रयत्न करा. एकेकाळी आपण भाजी कशी आहे असं विचारायचो, पण आज वायफाय चालू आहे का हा प्रश्न जास्त विचारला जातो. आणि हे थोडं विनोदी असलं तरी वास्तव आहे. संध्याकाळी थोडी फिजिकल ॲक्टिव्हिटी करा आणि मित्रांना भेटा, कारण खऱ्या आयुष्यातील हसू हे इमोजीपेक्षा खूप जास्त सुंदर आणि खरं असतं. रात्री झोपायच्या किमान 1 तास आधी मोबाईल बाजूला ठेवा आणि त्याऐवजी शांत संगीत ऐका किंवा एखादं पुस्तक वाचा, कारण रात्री 2 वाजेपर्यंत स्क्रीन पाहणं हा उपाय नाही हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. मित्रांनो, आता एक छोटासा 7 दिवसाचा चॅलेंज करून पहा. पहिल्या दिवशी तुमचा स्क्रीन टाईम चेक करा, दुसऱ्या दिवशी अननेसेसरी नोटिफिकेशन बंद करा, तिसऱ्या दिवशी जेवताना फोन वापरू नका, चौथ्या दिवशी किमान 1 तास पूर्ण ऑफलाईन राहा, 5व्या दिवशी सोशल मीडियापासून थोडासा ब्रेक घ्या, 6व्या दिवशी निसर्गात वेळ घाला आणि 7व्या दिवशी स्वतःचं रिफ्लेक्शन करा. आपण अनेकदा म्हणतो की मी फोन कमी वापरणार, पण फक्त 5 मिनटं म्हणता म्हणता पुन्हा त्याच सवयीमध्ये जातो आणि हे खूप रिलेटेबल आहे. म्हणूनच स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारा, मी फोन वापरतो की फोन मला वापरतो? जर तुम्ही कंट्रोलमध्ये असाल तर उत्तम, पण जर नाही तर बदल करण्यासाठी आजच सुरुवात करा. छोट्या सवयींमधून मोठा बदल घडू शकतो. फोन

ग्रेस्केल मोडमध्ये ठेवणं, अनावश्यक ॲप्स अनइन्स्टॉल करणं आणि विनोद म्हणजे लॉक स्क्रीनवर वाय एम आय ओपनिंग दिस असा रिमाइंडर ठेवणं हे साधे उपाय पण प्रभावी आहेत. एक वेळ अशी येते आपण ऑनलाईन असतो पण आतून रिकामं वाटतं, कारण कनेक्शन असतं पण रिलेशन नसतं, चॅट असते पण कॉन्व्हर्सेशन नसतं. मित्रांनो, खरा आनंद कुठे आहे हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. तो निसर्गात आहे, मित्रांमध्ये आहे, कुटुंबात आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःमध्ये आहे. डिजिटल स्क्रीनमध्ये नाही, कारण तो फक्त एक माध्यम आहे. म्हणून आज एक छोटा निर्णय घ्या, मी थोडा वेळ स्वतःसाठी काढणार आणि माझं आयुष्य फक्त स्क्रीनपुरतं मर्यादित ठेवणार नाही. तर मित्रांनो, आज आपण एका अशा प्रवासातून गेलो जो मोबाईलपासून सुरू झाला आणि शेवटी स्वतःकडे येऊन थांबला. रात्री झोपण्याआधी स्वतःला एक शांत प्रश्न विचारा, मी दिवसभरात खरंच काय केलं? मी किती वेळ स्क्रीनवर घालवला आणि किती वेळ स्वतःसोबत घालवला? आज आपण फोटो काढण्यात इतके व्यस्त झालो आहोत की आपण मोमेंट्स जगायचंच विसरत आहोत. सनसेट पाहताना आपण कॅमेरा उघडतो, मित्र भेटले की स्टोरी अपलोड करतो आणि फॅमिली टाईममध्येही फोन स्क्रोल करत असतो. पण एकदा विचार करा, आठवणी खरंच कुठे तयार होतात? त्या स्क्रीनवर बनतात का मनात जपल्या जातात? फोन खाली ठेवला की अनेकदा आपल्याला वाटतं आता काय करायचं? आणि हाच प्रश्न आपल्याला एक सत्य सांगतो की आपण स्वतःपासून दूर गेलो आहोत. आज आपल्याला जवळजवळ हजारो फॉलोअर्स असतात, पण मन मोकळं करायला एक तरी माणूस आहे का? हा प्रश्न आपल्याला स्वतःलाच विचारावा लागतो. डिजिटल डिटॉक्स म्हणजे फोन पूर्णपणे सोडणं नाही, तर स्वतःला परत शोधणं, सोशल मीडिया बंद करणं नाही तर रिअल लाईफ पुन्हा सुरू करणं आहे. मित्रांनो, तंत्रज्ञान वाईट नाही, पण त्याचा अतिरेक नक्कीच धोकादायक आहे. म्हणून आयुष्यात बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. स्वतःसाठी वेळ काढा आणि खऱ्या नात्यांना जपा, कारण शेवटी लाईकपेक्षा लव महत्त्वाचं आहे आणि शेअरपेक्षा केअर जास्त महत्त्वाची असते. मित्रांनो, आजचा कार्यक्रम इथेच संपवते, पण जाताना एक छोटी विनंती आहे. उद्या एक तास फक्त स्वतःसाठी ठेवा, फोन बाजूला ठेवा आणि स्वतःला भेटा. कदाचित तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही किती काही मिस करत होतात. आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमचा ईमेल आय डी आहे duty room@ahilyanagar@gmail.com. आम्ही आहोत यूट्यूब, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम यावर AIR अहिल्यानगर या नावानं. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन विचारासह, नवीन विषयासह आणि नवीन दृष्टिकोनासह. धन्यवाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: शंभर अंश एक मेगाहर्ट्स FM बँडवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजलेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. हे गीत गायलं आहे अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांनी आणि संगीतकार आहेत राम कदम.
1: एक लाज रंग साजरा मुखड़ा चंद्र.

0: श्रोते हो, उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. चंदनाची चोळी अंग अंग जाई चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं राम कदम यांचं.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. का हो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया. सून लाडकी या घरची चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं. संगीतकार आहेत दत्ता डावजेकर आणि गीतकार आहेत पी सावळाराम.

0: श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते दत्ता डावजेकर आणि चित्रपट होता सून लाडकी या घरची.
1: श्रोते हो, पाश्चात्य रॉक अँड रोल आणि भारतीय अभिजात संगीताची अप्रतिम सांगड घालून बॉलिवूडला एका नव्या तालावर नाचवणारे संगीतकार राहुल देव बर्मन यांचा 27 जून हा जन्मदिन.

त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी, त्यांच्या संगीतातले भन्नाट प्रयोग अशा त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी सकाळी 8:15, तेव्हा जरूर संपर्क साधा 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी.

0: राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
1: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
0: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र।
1: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
1: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती।
2: तर श्रोते हो, आज रात्री 8:15 नक्की ऐका कार्यक्रम फिरस्ती। कार्यक्रमात ऐकूया जोगवा चित्रपटातलं अजय गोगावले यांच्या स्वरातलं संजय पाटील यांचं गीत। संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी।

श्रोते हो, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं संजय पाटील यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अजय गोगावले यांनी आणि चित्रपट होता जोगवा.

0: श्रोते हो, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं संजय पाटील यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अजय गोगावले यांनी आणि चित्रपट होता जोगवा.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 24 जून 2026 विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मणके विकारतज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि या कार्यक्रमाच्या संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 2-42-36-72. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 0241-242-3471 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत, हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया ऑक्सिजन चित्रपटातलं आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत। गीताला संगीत आहे अजय अतुल यांचं।

श्रोते हो, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं ऑक्सिजन चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायलं होतं आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांनी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया निखारे चित्रपटातलं फ मु शिंदे यांचं गीत. गायलं आहे महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी. संगीतबद्ध केलंय बाळ पळसुले यांनी.

0: श्रोते हो, बाळ पळसुले यांच्या संगीत नियोजनात महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते फमु शिंदे आणि चित्रपट होता निखारे. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाईव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका. हॅलो डॉक्टर दर बुधवारी रात्री 9 वाजता.
0: 100.1 MHz FM बँडवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
3: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
3: संपर्क 232-29-29.
4: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड.

0: अहिल्यानगर।
1: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा। भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत। शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर। संपर्क 89999 84 165।
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
3: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
4: मार्गदर्शन पर विशेष मालिका
3: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
4: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
3: जरूर ऐका। बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
4: सकाळी 9:15।
5: श्रोते हो, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन ऐकूया। शेतकरी बंधूंनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 25 जून 2026 विषय आहे फायदेशीर रेशीम शेती। तज्ज्ञ असतील जिल्हा रेशीम कार्यालय अहिल्यानगरचे रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे। प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत आणि शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 02-42-36-72। निवेदन संपलं।

श्रोतहो, राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गीत सांगा फोन गाणी कार्यक्रमात बुधवारी सकाळी 8:15 ध्वनिमुद्रणासाठी संपर्क साधायचा आहे 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर.

100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारण सभेत मी दीप्ती शुक्रे पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सुरुवातीला आजचे उर्वरित कार्यक्रम. या रूपरेषेनंतर लगेचच लोकसंगीताच्या कार्यक्रमात कमलाबाई आठवले आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या काही लावण्या आपण ऐकू शकाल. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये आज जमीन आरोग्यासाठी सेंद्रिय कर्बाचे महत्त्व याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाच्या वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर शुभांगी कदम यांची मुलाखत आणि खरीप हंगामातील चारा पिकांचे महत्त्व याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक संदीप लांडगे यांची मुलाखत.

0: सादर करते सुदाम बटवे. रात्री 8:15 वाजता फिरस्ती कार्यक्रम. 8:35 सुगम संगीत. रात्री 9 वाजता श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम आपली आवड. 9:30 साजसंगीत कार्यक्रमात हार्मोनियम या वाद्याविषयी आपण माहिती ऐकूया. संकलन आणि निवेदन कोमल पाटील यांचं. श्रोते हो, रात्री 10 वाजता रजनीगंधा. आणि ही होती आजच्या उर्वरित प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:51. सुरुवातीला मंगलप्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 चिंतन मनातल्या काही गोष्टी, लेखन पुंडलिक गावंडी यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकू शकाल. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात धान्य साठवण्याकरिता करावयाच्या उपाययोजना याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात HPV लसीकरण जागृती याविषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांनी दिलेली माहिती. या माहितीचा भाग 4 आपण उद्या ऐकू शकाल. सादर करते मुकसित मुजावर. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती. सादर करत्या तेजा दुर्वे. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक भागा वरखडे. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 आणि रात्री 8:35 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:20 नाट्यसंगीत. 8:40 साहित्य सौरभ. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे भाग 1. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 ते 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 11:00 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 ते 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. आमची संध्याकाळची प्रसारण सभा सुरू होईल 5:02. सुरुवातीला मिक्स मसाला. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. सूत्रसंचालन तन्वी पारेकर हिचं आणि सादर करते सुदाम बटोए. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भेदिक गुरुमार्ग. सादर करते विठ्ठल निवृत्ती बडे आणि सहकारी. 7:15 विधिमंडळ समालोचन. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. या कार्यक्रमामध्ये डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मुक्काम पोस्ट माथणी तालुका अहिल्यानगर इथले प्रगतशील शेतकरी यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटोए. 7:15 साहित्य सौरभ. 9:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. या कार्यक्रमाचा विषय ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारण आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते. सूत्रसंचालन प्राची शेकटकर यांचं. सादर करते सुदाम बटवे. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. आणि याशिवाय नेहमीच्याच वेळेला सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा.

0: आजच घ्या
1: आजच पेरा.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
3: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
3: फोन नंबर 0241-235-3515.
2: मोबाईल 960-44-988-36.
4: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद जुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
5: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या
1: आजच पेरा.
6: श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया कमलाबाई आठवले आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या लावण्या.

मनात राया भरली रे तुझी सूरत मनात राया भरली रे डाव्या डोळ्यात।

कोणाची जाईल वाया, ज्वानी मोलाची जाईल वाया, नका सोडून आहो नका

0: उनका सोता
1: श्रोतेहो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात कमलाबाई आठवले आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या काही लावण्या ऐकल्यात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, तर माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांना समाज कार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज

0: हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलाक्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कलाक्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावेळी विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन

0: आणि सुहास शिरसाट यांना सभापती, राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% अठ्ठावन्न टक्के करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ॲप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्झिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते 2र्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण, अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा

ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोश्यावर जिंकता येणार नाही म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3,000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली

0: प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोशावर जिंकता येणार नाही म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये

0: काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या, ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगर मधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्त्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी KEM आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच ST कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ST सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. ST ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे ST कर्मचारी आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% वरून 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% वरून 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% वरून 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉक्टर राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ

0: समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.

आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

सजलेला पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता शेतकरी बंधू भगिनी
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: हाँ, आप भी ऑर्गेनिक खाद का प्रयोग करें, अपनी फसल और मिट्टी को तंदुरुस्त बनाएं और आपकी आमदनी में इजाफा करें। अधिक जानकारी के लिए किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1800-1801551 पर कॉल करें और लॉग इन करें kisan.gov.in और farmer.gov.in।
1: कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी।
2: शेतकरी बंधु भगिनींनो, आता खरीप हंगाम सुरू होणार आहे आणि त्या दृष्टीने जी काही तयारी आपल्या शेतकरी बांधवांना करायची होती ती तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता ती लगबग जी आहे ती सुरू झालेली आपल्याला दिसते आहे। आता या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना आपण जमिनीचं आरोग्यही सांभाळलं पाहिजे आणि त्याच दृष्टीने आज आपण जमीन आरोग्यासाठी सेंद्रिय कर्बाचं महत्त्व याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागातल्या वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर शुभांगी कदम यांच्याकडून आणि त्यांची मुलाखत घेतली आहे सोमनाथ कांडके यांनी।
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीच्या आरोग्यासाठी सेंद्रिय कर्बाचे महत्त्व याविषयी आज आपण कार्यक्रमात जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत कार्यक्रमात सहभागी आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाच्या वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर शुभांगी रमेश कदम। मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे।
4: धन्यवाद सर।
3: मॅडम, आपण सेंद्रिय कर्बाच्या महत्त्वाविषयी जाणून घेणार आहोत, मात्र त्यापूर्वी आपल्या शेतकरी बांधवांना हे सेंद्रिय कर्ब म्हणजे काय याविषयी आपण थोडक्यात सांगूया।
4: सर्व शेतकरी बांधवांना प्रथमतः शुभ संध्या। प्रथमतः आपण जमीन आरोग्यासाठी सेंद्रिय कर्बाचे महत्त्व या विषयाकडे वळालो आहोत, तर मग याचा गाभा म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणजे काय हे शेतकरी बांधवांना कळायला पाहिजे। तर सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीतील कोणत्याही पदार्थाचे अंशतः विघटन झाल्यानंतर राहणारा पदार्थ म्हणजे आपण सेंद्रिय कर्ब म्हणून संबोधला जातो। तर जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थात 58% सेंद्रिय कर्ब असते। सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा सुपीकता निर्देशांक मानला जातो, म्हणजे ते आपण एक हृदय, जमिनीचं हृदय आपण जरी म्हटलं तरी चालेल। तर महाराष्ट्रातील 50% जमिनीत सेंद्रिय कर्ब, 38% जमिनीत हे मध्यम प्रमाणात आहे।
3: मॅडम, आता माती तपासणीनंतर जो जमिनीतील सेंद्रिय कर्ब आपल्याला आढळतो तो सुपीकतेच्या दृष्टिकोनातून जर त्याचे निकष पाहिले तर ते निकष नेमके कोणते आहेत, कोणत्या प्रमाणाला आपल्याला हे पीक उत्पादनासाठी महत्त्वाचं ठरणारं हे कर्ब आहे हे कशावरून आणि कशा पद्धतीने आपण सिद्ध करतो?
4: निश्चितच सर, सेंद्रिय कर्ब म्हटल्यानंतर आपल्याला माती परीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आपल्या मृदविज्ञान विभागामध्ये माती परीक्षण हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे। ते जे माफकदारामध्ये शेतकऱ्यांना 15 दिवसामध्ये आपण तपासणी करून, विविध अन्नद्रव्य तपासणी करून आपण उपलब्ध करून देतो। तर हे शिफारसीसहित आपण शेतकऱ्यांना, आपण शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आपण रिपोर्ट्स हे तयार करत असतो। तर सेंद्रिय कर्ब आपण तपासणी केल्यानंतर त्याचे काही निकष आहेत, तर त्याची आपण वर्गवारी केलेली आहे। तर त्याच्यामध्ये 0.2% कमी जर सेंद्रिय कर्ब आढळला तर आपण त्याचे प्रमाण हे अत्यंत कमी असे संबोधतो। नंतर 0.41 ते 0.80 दरम्यान जर ते सेंद्रिय कर्ब असेल तर ते मध्यम प्रमाणात असते, आणि 0.81 ते 1 असेल तर जास्त किंवा अत्यंत जास्त प्रमाणात कर्ब आहे हे आपण निर्देश करू शकतो। तर जेव्हा कर्बाचे प्रमाण हे आपले 0.81 किंवा 1% पुढे असेल तर ते जमिनीच्या आरोग्यासाठी उत्तम चिन्ह हे आपण समजून घेऊयात।
3: मॅडम, आता जमिनीच्या सुपीकतेचे नेमके प्रकार कोणकोणते असतात त्याविषयी सांगूयात।
4: सर, आपण पाहायला गेलं तर जमिनीतील सुपीकता आणि उत्पादकता याचं आपण कोरिलेशन मानलं जातं, परंतु हे दोन जे कन्सेप्ट आहे हे पूर्णपणे वेगळे आहेत। जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता हे एकमेकांशी परस्पर पूरक हे आहेत। जमिनीची सुपीकतामध्ये त्याच्यामध्ये असणारे अन्य घटक म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, तुमचे सूक्ष्म अन्नद्रव्ये, त्याच्यामध्ये लोह, जस्त, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम, हे ह्या सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा हितकारक, आवश्यक अन्नद्रव्ये, हितकारक अन्नद्रव्ये यांचा सर्व समावेश ह्या जमीन सुपीकतेमध्ये होतो। आणि जमीन सुपीकता जर जास्त असेल तर मग तुमची उत्पादकताही वाढलेली दिसते। आणि मग जमीन सुपीकतेचे प्रकार आपण भौतिक सुपीकता, रासायनिक सुपीकता, नंतर जैविक सुपीकता अशाप्रमाणे मांडलेले आहेत। तर जैविक सुपीकतेमध्ये जीवाणूंचे जे उपकारक जे जीवाणू आहेत त्यांचे प्रमाण वाढवले जाते आणि त्याचा उपयोग जमिनीचा सुपीकता वाढवण्यासाठी केला जातो। नंतर भौतिक सुपीकतामध्ये तुमची हवा खेळती राहणे, नंतर मातीच्या कणांची जडणघडण हे सर्व गोष्टी पाहिल्या जातात। आणि रासायनिक सुपीकतेमध्ये तुमच्या जमिनीचा सामू, नंतर ईसी आणि सेंद्रिय कर्ब यांचा घटक म्हणून समावेश केला जातो।
3: आता पिकांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याच्या वाढी

0: अवस्था असतील किंवा एकूणच पिकांची उत्पादकता असेल, या सगळ्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं एकूण काय महत्व आहे, त्याचे कसे फायदे आपल्या पिकाच्या वाढीसाठी होत असतात?
1: सर, आत्ताच दिलेल्या उत्तराला अनुसरून मी पुढे बोलू इच्छिते की जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जे जैविक गुणधर्म आहेत त्यांनी सुपीकता वाढते, नंतर त्याच्यामध्ये जलधारण शक्ती वाढते, हवा खेळती राहते आणि अन्नद्रव्य जे वनस्पतीला पिकांना उपलब्ध होतात त्यांचा पुरवठा या सर्व माध्यमातून केला जातो आणि ह्याची जडणघडण होण्यामध्ये सेंद्रिय कर्बाचा खूप मोठा वाटा आहे.
0: सेंद्रिय कर्बावरती परिणाम करणारे कोणकोणते घटक असतात त्याविषयी सांगूया.
1: सर, सेंद्रिय कर्बावर म्हणजे परिणाम करणारे म्हणा की म्हणजे हितकारक अपकारक जे घटक आहेत त्याचा मी तुम्हाला लेखाजोखा मांडणार आहे. तर याच्यामध्ये हवामानामध्ये पाऊस, उष्णता सर्व बाबींचा आपण विचार केला जातो. जेव्हा जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असतो तेव्हा जीवाणू घटकांची ही वाढ झालेली दिसते आणि ते आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी उपकारक असते. जमिनीचा सामू म्हणजे पीएच आपण माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये तपासून घेऊ शकतो. तर सामू हा 4.5 ते 8.5 दरम्यान असेल तर या ठिकाणी हा जीवाणूंसाठी उपकारक किंवा हितकारक म्हणून संबोधला जातो आणि हा आपण सामू मेंटेन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
0: आता वेगवेगळ्या प्रकारची खतं आपण खरं तर आपल्या जमिनीमध्ये टाकत असतो. आता यातील काही शेतकरी बांधव हिरवळीच्या खतांचा देखील उपयोग करतात. आपण शेतकरी बांधवांना सांगूयात ही हिरवळीची खतं म्हणजे नेमकी काय आणि या खतांची निर्मिती कशी केली जाते ते आपण सांगूयात.
1: हो सर, आपण सेंद्रिय खत निर्मितीसाठी म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय खते ही निर्मिती केली पाहिजेत. मग सेंद्रिय खते निर्मिती करताना त्याची वर्गवारी केली जाते. त्याच्यामध्ये भर खते, जोर खते, नंतर जीवाणू खते आणि रासायनिक खते यांचा समावेश आपण जीवाणू खतांचा किंवा अति सेंद्रिय खतांचा वापर करून आपण करू शकतो. तर भर खते म्हणजे काय, ज्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पाल असे अल्पशा प्रमाणात असतात आणि ते जमिनीत मोठ्या प्रमाणात टाकली जातात. त्यामुळे काय होते, जलधारण शक्ती वाढते, जमिनीची जडणघडण सुधारते. या उलट जोर खते कशी असतात की त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे भर खतांपेक्षा जास्त प्रमाणात असतात आणि पर्यायाने ते तुम्हाला जमिनीमध्ये हे कमी प्रमाणात टाकली जातात. नंतर हिरवळीचे खते आहेत. मग हिरवळीचे खतांकडे आत्ता आपला हा अनुषंगाने आलेला प्रश्न होताच, तर हिरवळीची खते ही त्याच्यामध्ये ताक, धेंचा अशी वेगवेगळी खते आपण निर्मिती केली जाते. त्याच्यामध्ये मग तागाचे प्रमाण जर आपण तागाचा जर आपण हिरवळीच्या खतांसाठी वापर केला तर ताग हे जमिनीत पेरल्यानंतर ते फुलरात येण्यामध्ये असताना आपण ते जमिनीत गाडतो आणि मग त्याचं जेव्हा विघटन होतं तेव्हा आपल्याला जमिनीला नत्र, स्फुरद, पालाशी सर्व घटक उपलब्ध होतात. साधारणतः आपण जेव्हा ताग हा आपण हिरवळीचे खत म्हणून वापर केला जातो तर त्यामध्ये हेक्टरी 21 टन हिरवळीचे खत निर्मिती होते आणि त्यामधून आपल्याला 90 किलो नायट्रोजन पर हेक्टरी हे आपल्याला उपलब्ध होते. म्हणजे 21 टन आपण जेव्हा तागाचे हिरवळीचे खत बनवणार आहोत तेव्हा 90 किलो नत्र प्रति हेक्टरी हे आपल्याला उपलब्ध होते आणि ते जमिनीसाठी ते लागू करता येते आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीला घेता येतो.
0: मॅडम, आता आपल्या जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जे आवश्यक घटक आहेत ते कोणते आहेत आणि त्याचं तंत्रज्ञान नेमकं कसं आहे?
1: निश्चितच खूप छान प्रश्न विचारला सर आपण. तर सेंद्रिय कर्ब वाढीसाठी आवश्यक घटक आणि तंत्रज्ञान जोपासण्याची गरज आहे. पूर्वापार सर्व गोष्टींचा अवलंब करणं आणि नंतर तंत्रज्ञान न वापरणं हे एक साप चुकीचं ठरू शकतं. त्यामुळे तंत्रज्ञानाकडे जाणं हे आपल्याला हितकारक आहे. तर त्याच्यामध्ये आवश्यक घटक आणि तंत्रज्ञान पाहिले तर आपण सेंद्रिय पदार्थांचा भर व जोर खतामधून शेतीमध्ये वापर करणे. 2 नंबर आहे जीवाणू संवर्धकांचा योग्य पद्धतीने वापर, हिरवळी खतांचा वापर, नंतर गांडूळ खताचा वापर, एकात्मिक कीड नियंत्रण जे आपल्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे, नंतर आच्छादनाचा योग्य वापर, पुढे आहे पिकांची फेरपालट किंवा आंतरपीक पद्धती यांचा अंतर्भाव आणि नंतर आहे पिकांच्या अवशेषांचा वापर म्हणजे रेसिड्युअल पिकांचा जो वापर केला जातो तो सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केला आहे. नंतर कंपोस्ट खताचा वापर. हे सर्व पद्धती आपण वापरलात निश्चितच सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा वाढणार आहे आणि जमिनीचे आरोग्य हे सुधारणार आहे.
0: मॅडम, आता आपण अतिशय सविस्तरपणे खरं तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आपण आता सेंद्रिय खतांच्या बाबतीत थोडंसं बोलूयात. या सेंद्रिय खतांचे एकूण फायदे असतील किंवा त्याची एकूण ज्या पद्धतीने कार्यवाही जमिनीमध्ये सुरू असते त्याबाबत सांगूयात.
1: सेंद्रिय खत

0: खताचे फायदे आपण बघूयात सर आता. तर त्यामध्ये सेंद्रिय खतांमुळे उपयुक्त जीवनांची वाढ होते, नंतर अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते, नंतर तापमान ठराविक राखले जाते, पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते, जमिनीची जडणघडण सुधारते, हवा खेळती राहते, जमिनीचा निचरा सुधारतो, म्हणजे जे काही क्षारयुक्त जमिनी तयार होत आहेत ते होण्याचे प्रमाण कमी होत आहे, आणि सामू बदलात हा आळा बसतो.
1: आता सेंद्रिय शेतीचे जे घटक आहेत ते नेमके कोणते असतात?
0: सर आपण सेंद्रिय शेतीच्या घटकांचा आपण विचार करूयात. तर सेंद्रिय शेतीचे घटक बनवताना त्याच्यामध्ये जीवाणू खते आहे, आंतरपिके वापरणे, शेणखत, हिरवळीचे खत, गांडूळ खत, जैविक कीटकनाशके आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन याचा आपण समावेश केलेला आहे.
1: कदम मॅडम, आता कार्यक्रमात अगदी शेवटीला आपल्या शेतकरी बांधवांना जमीन आरोग्यासाठी सेंद्रिय कर्पाचं जे महत्व आहे त्या विषयासंदर्भात आपण काय आवाहन कराल, काय आपण त्यांना सल्ला द्याल?
0: निश्चितच सर, शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती म्हणावी लागेल, किंवा आपण वारंवार एक पीक पद्धती किंवा मोनोपॉली पीक घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे पिकांची फेरपालट करणे, त्याला मुख्य अन्नद्रव्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करणे हे तेवढेच महत्त्वाचं आहे. आपल्या विद्यापीठामध्ये फुले द्रवरूप ग्रेड 2 हे जे विद्यापीठ निर्मित जे द्रवरूप अन्नद्रव्य घटक आहे ते आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अत्यंत माफक किमतीमध्ये उपलब्ध आहे. त्याचा लाभ सर्व शेतकरी बांधवाने घ्यावा. येत्या आगामी येणाऱ्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये त्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करावा. ज्याप्रमाणे आपण मुख्य अन्नद्रव्यांकडे फोकस करतो किंवा प्रकाश झोतात असतो, त्याप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही निश्चितच वापर करावा, ज्याने तुमचे 10-15% उत्पन्न नक्कीच वाढणार आहे. ते आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्य संशोधन योजना मृदविज्ञान विभाग मफुक्रोई रावरी येथे उपलब्ध आहे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, जमीन आरोग्यासाठी सेंद्रिय कर्पाचे महत्व याविषयी आज आपण कार्यक्रमात बोललोत. आपल्यासोबत कार्यक्रमात सहभागी होत्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाच्या वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर शुभांगी रमेश कदम. मॅडमने आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं अतिशय सविस्तर दिलेली आहेत, मात्र तरी देखील आपल्या मनामध्ये या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील, शंका असतील, तर मॅडमसोबत आपण थेट संपर्क साधू शकता. नंबर आहे 9404-78-56-59. पुन्हा एकदा 9404-78-56-59. कदम मॅडम, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद सर, आम्हाला शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल लाख लाख धन्यवाद.
2: जमीन आरोग्यासाठी सेंद्रिय कर्पाचं महत्व याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर शुभांगी कदम यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.
3: किसान भाई ओ, गाठ बांधलो, गाठ बांधलो.

0: राज्य सरकार के कृषि अधिकारी से संपर्क करें और मुफ्त में सॉइल हेल्थ कार्ड पाएं। कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर ऐकणार आहोत खरीप हंगामातल्या चारा पिकांचं व्यवस्थापन याविषयी। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले चारा पिक संशोधन प्रकल्पातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप लांडगे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत। शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगामातील चारा पिकांचं कीड व्यवस्थापन या विषयावर आज आपण बोलणार आहोत। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिक संशोधन प्रकल्पातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप लांडगे यांच्याशी। डॉक्टर नमस्कार।
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, चारा पिक जे आहेत हा पशुधनाचा आत्मा आहे आणि आता शेतकरी बांधव चारा पिकांच्या बाबतीत जागरूक झालेले आहेत। तर खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल, उन्हाळी हंगाम असेल, त्यासोबतच वर्षभर काही चारा पिकं असतील, अशा विविध प्रकारच्या चारा पिकांचं विभाजन जर आपण

0: केलं तर आता खरीप हंगाम सुरू होतो आहे, आता खरीप हंगाम आहे आणि त्या दृष्टीनं खरीप हंगामामध्ये जी चारा पिकं आहेत आणि त्यासोबतच त्या चारा पिकांचं कीड व्यवस्थापन आपल्याला करता आलं तर त्यापासून मिळणारं जास्तीचं उत्पन्न आहे, या विषयावर आज आपल्याला बोलायचंय. सर, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला हेच विचारायचं की मका पीक जे आहे या मका पिकाच्या व्यवस्थापनाविषयी सांगा आणि त्यासोबतच कीड व्यवस्थापनाच्या बाबतीत जर बघायला गेलो तर अगोदर काही रोग नव्हता पण आता अमेरी लष्करी अळीने थैमान घातलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं बरंच आर्थिक नुकसानसुद्धा होत आहे. तर मका पिकाविषयी सांगताना त्याच्या व्यवस्थापनाविषयी आणि त्यासोबतच अमेरिकन लष्करी अळी आणि इतर किडी याविषयी विस्तारानं आपण समजावून सांगा आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हेही समजावून सांगा.
1: शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळी चारा पिकं घेतली जातात त्यामध्ये साधारणतः प्रामुख्यानं जर विचार केला तर मका ही अतिशय महत्त्वाचं असं एक चारा पिक आहे आणि त्यामध्ये साधारणतः दर्जेदार आणि भरपूर उत्पादन जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्यामध्ये कीड आणि रोगांचं वेळीच व्यवस्थापन करणं ही अत्यंत आवश्यक आहे. मका पिकामध्ये जर शेतकरी बंधूंनो यापूर्वी कधीही कोणताही स्प्रे होत नव्हता पण मागील 4 ते 5 वर्षापासून मकामध्ये अमेरिकन लष्करी अळीचा उद्रेक एवढा प्रचंड वाढला आहे की त्याचा आपल्याला नियंत्रण करणं हे अतिशय गरजेचं आहे. या किडीच्या बाबतीत शेतकरी बंधूंनो असं आहे निदर्शनास आलेलं आहे की ही कीड साधारणतः जेव्हा पाऊस विश्रांती घेतो किंवा तापमानात वाढ होते, उष्णता दमटपणा वाढतो त्यावेळेस ही कीड प्रचंड वेगानं वाढते. साधारणतः जानेवारी ते मे महिन्यामध्ये या किडीचा उपद्रव आपल्याला आटोक्यात आणणं फार कठीण जातं. त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे कीटकनाशकं म्हणा किंवा बायोपेस्टिसाईड किंवा म्हणा हे बाकीचे तुम्हाला ते वापरणं त्या त्यावेळेस ते गरजेचं आहे. आता यामध्ये केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती फरीदाबाद ही केंद्र शासनाची एक संस्था आहे. त्या संस्थेनं स्थापित केलेले वेगवेगळे नियम आहे, त्या नियमाप्रमाणे वेगवेगळ्या कीटकनाशकांना मान्यता देण्यात येते किंवा काहींना बॅन केलं जातं तर त्याप्रमाणे तीच औषधं आपल्याला वापरण्यात गरजेचं आहे. आणि चारा पिकाच्या बाबतीत जर प्रामुख्यानं बघितलं तर कोणतंही रासायनिक कीटकनाशक चारा पिकात वापरू नये अशी केंद्र शासनाची एक शिफारस आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण जे मका पिकामध्ये किडे आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम आणि महत्त्वाची कीड म्हणजे अमेरिकन लष्करी अळी. तर ही कीड साधारणतः 2018 आपल्या महाराष्ट्रामध्ये तिनं शिरकाव केलेला आहे आणि या किडीच्या नियंत्रणामध्ये अतिशय महत्त्वाची बाब जर आपण बघितली तर साधारणतः पावसाळ्यामध्ये त्या मकाच्या पोंग्यामध्ये पाणी साचलेलं असतं, त्यामुळे ते पाणी साचल्यामुळं ती कीड आतमध्ये पोंग्यामध्येच तिचं खाद्य चालू असल्यामुळं ती गुदमरून बऱ्याच वेळा त्या पाण्याने मरते. म्हणून पाऊस जर चालू असेल किंवा पावसाळा जर असेल तर अतिशय कमी प्रमाणात तुम्हाला फवारणे लागतात किंवा नाही म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि हिवाळ्यातसुद्धा अति कमी टेम्परेचरमुळं ही कीड जास्त उपद्रव करत नाही, फक्त टेम्परेचर वाढल्यावरच ही कीड थोडासा उपद्रव करते किंवा पावसानं जर खंड दिला तर त्यावेळेसुद्धा ही कीड चांगल्या प्रकारे उपद्रव केल्याचं लक्षात येतं. काही ठिकाणी तर 50 ते 60% त्या किडीचं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं पण वेळी जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्याला जे नुकसान आहे त्याची जी तीव्रता आहे ते अतिशय आपण कमी करू शकतो. तर या किडीच्या व्यवस्थापनामध्ये सर्वप्रथम आपण उन्हाळ्यामध्ये जे आपण नांगरट करणार आहे ही नांगरट आपण दिवसा करायची आहे आणि खोलवर करायची, म्हणजे जे जमिनीत लपलेल्या वेगवेगळ्या कोश आहेत या असे बाहेर येऊन ते पक्षी टिपून खातील त्यांना आणि त्याचा नियंत्रण होईल. त्यानंतर सहसा मका पीक जे आहे आपण पेरणी करणार आहे त्याची पेरणी सगळं गावानं किंवा सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळेस जर केली तर त्या किडीला जे वर्षभर अन्न पुरवठा मिळणार आहे तो खंडित होऊन एकाच वेळेस किडा पेरणी केल्यामुळं उपद्रव हा कमी होणार आहे. त्यानंतर साधारणतः पक्षी थांबे हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे पण हे पक्षी थांबे त्यांना थोडी काळजी घ्यावी लागते कारण मका पीक अतिशय फास्ट वाढतं आणि पक्षी थांबा हा जनरली कोणत्याही पिकापासून 1 ते 1.5 फूट उंच असणं आवश्यक आहे आणि तो टी आकाराचा असावा, म्हणजे पक्ष्यांना बसून ते आपल्याला टिपता येतं. ही पण शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि एका एकरामध्ये साधारणतः 10 पक्षी थांब लावणं गरजेचं आहे. त्यानंतर सहज मका पिकामध्ये फिरताना तुम्हाला काही अंडी पुंज किंवा आळ्या किंवा त्यांची किडीचे पतंग त्या पोंग्यामध्ये जर आपल्याला लपून दिसले लपलेले दिसले किंवा अंडी पुंज आपल्याला वरती दिसला पानाच्या खाली दिसला तर गोळा करून वेळीच जर नष्ट केला तरी आपला उपद्रव चांगल्या प्रकारे कमी होण्यास मदत होते. त्यानंतर सर्वप्रथम याच्यामध्ये शेवटची जी आहे बाब आहे ती कामगंध सापळे. साधारणतः कामगंध सापळे जर आपण वापरले तर एकरी 4 ते 5 कामगंध जर सापळे वापरले तर त्या किडीचे जे नर कीटक आहेत, नर पतंग आहे, ते तिथं येऊन आपल्याला त्याचं नियंत्रण करता येतं. त्यानंतर ट्रायकोडर्मा प्रिटिओसम या जातीचे जे परोपजीवी कीटकांचे अंडी आपल्याला मिळतात किंवा ट्रायकोकार जे मिळतं ते साधारणतः 50,000 अंडी, म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 जर ट्रायकोकार्ड आपण हेक्टरी लावलं तर तुमचं बऱ्याच वेळा चांगल्या प्रकारे नियंत्रण झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर या किडीच्या बाबतीत अजून जर बघितलं, समजा किडीचा प्रादुर्भाव हा 5% कमी किंवा 5% जर असेल तर त्याला नीम आधारित जर आपण काही आझाडिरेक्टिन वगैरे काही स्प्रे केलं, नीम ऑइल स्प्रे केलं तरी चांगल्या प्रकारे नियोजन होतं. आणि त्याचं जर नियंत्रण करताना 10%च्या पुढं जर त्याचा प्रादुर्भाव गेला तर आपल्याला त्याच्यामध्ये मेटरिझम ॲनिसोप्ली आहे, बिवोरिया बेसियन आहे, किंवा आता आम्ही एक बायोमिक सुपर नावाचं एक जैविक कीटकनाशक आम्ही आता लॉन्च केलेलं आहे विद्यापीठानं, कृषी विद्यापीठानं, हे सुद्धा जर तुम्ही वापरलं तर हे अतिशय कमी खर्चात आहे. 200 रुपये प्रति किलो हा अतिशय कमी दर आहे आणि हे साधारणतः तुम्ही 1 लिटरला 5 ग्रॅम आणि 10 लिटरला 50 ग्रॅम असं या प्रमाणात जर आपण ते वापरलं तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण झालेलं दिसून येतं. तर शेतकरी मानधनो, त्यामध्ये आपल्याला आपण जो विचार करतो त्यामध्ये आपल्याला कीटकनाशक वापरताना जी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर ती काळजी करताना काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि जे कीटकनाशकं आहे ते आपल्याला एक त्याची एक मात्रता आहे, मात्रा आहे, त्या मात्रेमध्येच आपल्याला ते वापरणं गरजेचं आहे. साधारणतः डेलिगेट आहे हे रासायनिक कीटकनाशक 5 ते 10 मिली त्याचं आपण जे प्रमाण आहे ते 20 लिटरला मारणं गरजेचं आहे, हे थोडं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंना आता दुसरं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे चवळी. तर चवळी पिकामध्ये हे द्विदल वर्गीय असं एक चारा पीक आहे आणि त्याच्यामध्ये द्विदल वर्गीय असल्याकारणानं याच्यामध्ये जर बघितलं तर या पिकामध्ये नायट्रोजन फिक्सेशन जे असतं किंवा मुळावर गाठी असल्याकारणानं याच्यामध्ये नायट्रोजन हे कमीच वापरावं लागतं आणि कमी वापरल्या कारणानं या किडीमध्ये म्हणजे नायट्रोजनयुक्त खतं हे कमी लागतात या पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि या किडीमध्ये सर्वात महत्त्वाची जी कीड आहे ती म्हणजे मावा. कारण चांगल्या प्रकारे जर याच्यामध्ये वातावरणात निर्मिती झाली तर या किडीमध्ये मावाचा उपद्रव अतिशय मोठ्या प्रमाणात होतो. पूर्ण झाड आणि प्रत्येक स्टेम त्याची काळ्या कलरनं त्याची मध्ये कव्हर केली जाते आणि ब्लॅक सुटी मोल्ड तयार झाल्या कारणानं ती पूर्ण पीक हे प्रकाश संश्लेषण या क्रियेसाठी बाधा निर्माण होऊन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या पिकाला लॉस होतो. त्यानंतर तुडतुडे ही सुद्धा अतिशय महत्त्वाची कीड म्हणतात, त्याला आपण फुलकिडे असं म्हणतो. तुडतुडे म्हणजे तुडतुड्याची ही महत्त्वाची याचं महत्त्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे तिरपी चालते ही कीड. त्यामुळं ही कीड आपल्याला त्या नियंत्रण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून याच्यामध्ये ज्याचं जर नियंत्रण या दोन्ही किडीचं जर आपल्याला करायचं असेल तर या दोन्हीच्या किडीच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्क उगवणीनंतर आपण साधारणतः 30 ते 45 दिवसापर्यंत आपण त्याला वापरू शकतो. त्यानंतर मेटरिझम ॲनिसोप्ली आणि वर्टिसिलियम लिकानी ये दोन्ही जैविक कीटकनाशकं 50 ग्रॅम प्रति 10 लिटर या प्रमाणात आपण याची जर फवारणी केली तर या किडीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळतं. त्यानंतर शेवटची जी याच्यामध्ये पाने खाणारी अळी याचा सुद्धा बराच वेळा उपद्रव आपल्याला झालेला दिसून येतो. त्याच्यामध्ये स्पोडोप्टेरा लिटोरा असेल, उंट अळी असेल किंवा बाकीच्याही वेगवेगळ्या प्रकारच्या किडी असतील, त्या ज्या अळ्या प्रकारामध्ये ज्या असतात त्या पानं सगळे खाऊन घेतात आणि या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं डिफोलेशन म्हणजे पानं गळून जातात. म्हणून या किडीचं जे आपल्याला नियंत्रण आहे ते वेळेवर करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला मेटरिझम आणि सोपली 50 ग्रॅम प्रति 10 लिटर या प्रमाणात जर आपण चांगल्या प्रकारे फवारणी केली तर चांगल्या प्रकारे याचं आपल्याला नियोजन झालेलं दिसून येतं.
0: एकदल पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं पीक मका याविषयी तुम्ही सांगितलेलं आहे आणि द्विदल वर्गामध्ये सगळ्यात महत्वाचं पीक म्हणजे लसूण घास. तर या लसूण घासाचं कीड नियंत्रण कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी सांगा.
1: तर शेतकरी बंधूंनो, लसूण घास हे असं एक पीक आहे की त्याची साधारणतः जी पेरणी आहे ती हिवाळ्यात केली जाते आणि एकदा ही पेरणी केली हे पीक वर्षभर म्हणजे 3 वर्षापर्यंत त्याचं कंटिन्यू आपल्याला उत्पादन मिळतं आणि हिरवा चारा हा प्रचंड चांगल्या प्रमाणात मिळतो आणि त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे 15 ते 20% असले कारणानं त्या किडी याच्यामध्ये किडींचं प्रमाणसुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला जास्त दिसतं. तर साधारणतः ह्या किडींच्या बाबतीत जर बघितलं तर सर्वप्रथम मावा ही किडी याच्यामध्ये जास्त महत्त्वाची आहे, आणि हिवाळा सुरू झाल्यानंतर

0: साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरपासून ही कीड मोठ्या प्रमाणात वाढते. आणि ह्या किडीच्या बाबतीत बघितलं तर याच्यामध्ये सुद्धा तीन वेगवेगळ्या प्रकारचे मावे आहेत. एक पाण्याच्या मागच्या बाजूना पिवळ्या ठिपक्याचा मावा, मध्ये जी दांडी आहे त्या दांडीवर हिरवा मावा, आणि सगळ्यात वरचा जो शेंडा आहे त्या शेंड्यामध्ये काळा किंवा काउपी ॲफिड्स आपण त्याला म्हणतो. हे तीन प्रकारचे वेगवेगळे जे मावे आहेत त्या किडीच्या अवस्थेनुसार आणि वातावरणानुसार ते तिन्ही वेगवेगळ्या प्रकारचे मावे त्याच्यावर उपद्रव करतात. आणि घास कापताना जो हात आहे आपला पूर्ण असा काळा होऊन जातो आणि जनावरंसुद्धा खाण्यामध्ये त्याच्यामध्ये बरीच अडचण निर्माण होते. आणि चाऱ्याची जी क्वालिटी आहे किंवा प्रत आहे ती अतिशय खालावते त्याच्यामध्ये. म्हणून या किडीचं आपल्याला वेळीच नियंत्रण करणं अतिशय गरजेचं आहे. या किडीचं जर नियंत्रण आपल्याला जर व्यवस्थित प्रमाणे जर करायचं असेल तर या किडीसाठी आपल्याला सर्वप्रथम व्हर्टिसिलियम लिकानी हे जे जैविक कीटकनाशक आहे फुले बगीसाइड नावानं विद्यापीठानं प्रसारित केलेलं आहे. त्यानंतर फुले याच्यामध्ये मेटारिझम अॅनिसोपली हे फुले मेटारायझर नावानं आपण प्रसारित केलेलं आहे. तर आणि आताच नुकतंच आम्ही एक जैविक कीटकनाशक लॉन्च केलेलं आहे ते फुले बायोमिक्स सुपर या नावानं हे केलेलं आहे. हे तर हे तिन्हींचं जर आपण जर बघितलं तर यातलं जे जैविक कीटकनाशक आहे कोणतंही एक आम्ही 50 ग्रॅम प्रति 10 लिटर या प्रमाणात जर तुम्ही फवारणी केली तर चांगल्या प्रकारे नियोजन द्यायचं. किंवा दुसरं आपण नीम ऑइल किंवा आझाडेक्टिन हे 10,000 PPM 5,000 PPM हे जर तुम्ही वेळेत जर त्याची व्यवस्थित फवारणी केली तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळतं. आणि साधारणतः रासायनिक कीटकनाशक हे साधारणतः याच्यामध्ये टाळावा, कारण हे 18 दिवसाचं पीक असल्या कारणानं त्याच्यामध्ये तेवढं जे त्याच्यामध्ये जे कीटकनाशक फवारणी आणि जनावरांना चारा घालण्याचं याच्यातलं जे अंतर आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला राखता येत नाही. आणि त्याच्यामध्ये विषबाधा होणं काही सांगता येऊ शकत नाही, त्याच्यामध्ये होऊ शकते. म्हणून ते जे रासायनिक कीटकनाशक आपण त्याच्यामध्ये टाळलं पाहिजे. त्यामध्ये दुसरं याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते जनावर याच्यामध्ये फुलं लागण्याच्या अवस्थेत उन्हाळ्यामध्ये साधारणतः मार्चपासून त्याच्यामध्ये अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो. याच्यामध्ये ज्या दोन वेगळ्या प्रकारच्या अळ्या आहेत त्यात जे आहे ते स्पोडोप्टेरा ल्युटर आहे एक, हेल आणि दुसरी हेलुकोर्पा. या दोन्ही अळ्या प्रचंड उपद्रव करतात आणि त्याच्यामध्ये फुलं खातात, पाणी खातात आणि पूर्ण जे पीक आहे ते असं वाळलेलं दिसतं तुम्हाला. म्हणून त्याचं व्यवस्थित नियोजन आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्या नियोजनासाठी सुद्धा आपल्याला जे विद्यापीठानं आधी सांगितलेलं आपण जैविक कीटकनाशक आहेत पोलेमेटारिझम आणि बायोमिक्स सुपर हे जर तुम्ही व्यवस्थित वापरले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे नियोजन मिळेल.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगामातील चारा पिकांचं कीड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन आपल्याला केलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिक संशोधन प्रकल्पातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप लांडगे सरांनी, त्यांचा मोबाईल नंबर आहे 88 30 51 21 32. डॉक्टर, आपण हे जे मार्गदर्शन केलं आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद शेतकरी.
1: खरीप हंगामातील चारा पिकांचं व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिक संशोधन प्रकल्पातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप लांडगे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर एक आठवण उद्याच्या कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत धान्य साठवणुकीत करावयाच्या उपाययोजना याविषयीची माहिती. आणि संध्याकाळी 7:30 आमचं शेत आमचा परिसर या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मुक्काम पोस्ट माथनी तालुका अहिल्यानगर इथले प्रगतिशील शेतकरी इकबाल सय्यद यांची मुलाखत. बरं तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमातून मी संतोष मते आपला निरोप घेतोय. नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी सादर करते होते सुदाम बटुळे. 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
3: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहिल्यानगर.
5: बदला बदला सवय बदला.
6: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं.

0: बदला सवय बदला, आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 7400-48-40-88.
3: 7400-48-40-88.
0: बदला बदला सवय बदला.
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
6: श्रोते हो, ऐकूया हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 25 जून 2026 विषय आहे, फायदेशीर रेशीम शेती. तज्ज्ञ असतील जिल्हा रेशीम कार्यालय अहिल्यानगरचे रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत आणि शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. हे बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाज कार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती KT थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला. कला क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला. महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांना

0: पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता आर्मा धवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कलाक्षेत्रातली पद्मश्री मिळाली. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली. दिवंगत अभिनेते सतीश शाह यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले, त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले. केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आत्तापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एएनटीएफ आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे एएनटीएफ मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10,00,000 रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई

0: आजही या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत असे आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्थीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट केमध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एलमध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडा टोरंटो इथं 4:30 गट एलमधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 ग्वाडलहारा इथं गट केमधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना DR कॉंगोशी होईल. भारत, अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्ध जहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्ध नौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते 2 टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम फिरस्ती थोड्याच वेळात.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम फिरस्ती. संकलन आणि निवेदन वंदना साबळे यांचं आणि अंजली बडवे यांचं.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो फिरस्ती या कार्यक्रमात मी अंजली बडवे
3: आणि मी वंदना साबळे आपणा

0: सर्वांचं स्वागत करतोय.
1: श्रोते हो, या कार्यक्रमाविषयी सांगायचं झालं तर फिरायला फिरस्ती करायला कोणाला आवडत नाही बरं? सगळ्यांना आवडतं. भटकंती करायला आवडत नाही असा माणूस विराळाच. वेगवेगळ्या जागी जाऊन आणि त्या पाहून आपल्याला आनंद मिळतो आणि अनुभवातून आपल्या कक्षा विस्तारतात. म्हणूनच तर चातुर्य मिळवण्याच्या पंडित मैत्री आणि सभेत संचार या दोन मार्गांच्या आधी देशाटनाला स्थान मिळालंय. फिरस्ती या कार्यक्रमातून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तुम्हाला नेणार आहोत. त्या ठिकाणचा इतिहास, काही वैशिष्ट्य सांगणार आहोत.

0: फिरस्ती करण्यासाठी आज आम्ही आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर जवळच्या काही ठिकाणांना भेटी द्यायला घेऊन जाणार आहोत. जाते गाव. या ठिकाणी पुरातन असं भैरवनाथाचं मंदिर आहे. सुमारे 1000 ते 1200 वर्षापूर्वीचं हे मंदिर असावं अशी माहिती सांगितली जाते. भैरवनाथाचं मंदिर, त्याच्या शेजारी मारुतीची मूर्ती, त्याच्या शेजारी जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे. या तिन्ही मूर्ती मंदिरामध्ये ज्या ठिकाणी बसवल्या आहेत त्या ठिकाणी गुहा तयार झाली आहे. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या वर कळसाच्या शेजारी घोड्यावर बसलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे.
1: या मंदिराला शासनाचा क वर्गाचा दर्जा मिळालेला आहे. सांगायचा अजून एक कारण म्हणजे एप्रिल महिन्यात या देवस्थानची मोठी यात्रा भरते. हे देवस्थान खोल अशा दरीमध्ये आहे. श्रोते हो, यात्रेत 5 गावांच्या पालखीचा मान असतो आणि ही गावं म्हणजे पानोली, वाडेगव्हाण, नारायण गव्हाण, पळवे बुद्रुक आणि पळवे खुर्द. या 5 गावांची काठी या ठिकाणी येते.
0: यानंतर आपण आता जाणार आहोत पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या या गावाला. भौगोलिक असा वारसा या गावाला मिळालेला आहे. खडकाच्या आत गुहा तयार झाली आहे आणि या गुहेत या दोन्ही देवी बसलेल्या आहेत.

0: सुमारे 100 पायऱ्या उतरून आपल्याला देवीच्या दर्शनासाठी यावं लागतं. मंदिरासमोर एक भुयार सुद्धा आहे. त्या भुयाराची खोली सुमारे 150 फूट आहे असं सांगितलं जातं. श्री वेल्हाबाई आणि श्री दर्याबाई या दोन्ही देवी ज्या गुहेत आहेत त्या गुहेमध्ये क्षार तयार होतात.
1: चुनखडकामुळे त्या ठिकाणी सातत्याने वरून पाणी ठिबकतं. त्या क्षारयुक्त पाण्याच्या ठिबकण्यामुळे या ठिकाणी जगप्रसिद्ध असे लवणस्तंभ तयार झालेले आहेत की जे पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक इथं येतात. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर पाय ठेवल्याबरोबर आपल्या स्वागताला खूप मोठ्या प्रमाणावर माकडं येतात. पण त्या माकडांबरोबर पायऱ्या उतरताना आपल्याला खूप आनंद होतो आणि मला असं वाटतं हे या ठिकाणी भेट दिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. काही गोष्टी या आपण स्वतः अनुभवायच्या असतात. पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर एका बाजूनं उंच धबधबा खाली कोसळताना दिसतो. जर पावसाळ्यात या गावाला या मंदिराला भेट दिली तर विलोभनीय असं दृश्य दिसतं. खालून वाहणारी नदी, बाजूने कोसळणारा धबधबा आणि दरीमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, खरंच अतिशय नयनरम्य असं हे दृश्य.
0: या देवस्थानबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की दर्याबाई आणि वेल्हाबाई या मूळच्या पाडळी दर्या या जवळच्या गावातील आहेत. या गावात काही अंतर्गत कलह झाल्यामुळं त्या रुसून त्या ठिकाणी गुहेत बसलेल्या आहेत. या ठिकाणी यायचं असेल तर अहिल्यानगर इथून निघून भाळवणी टाकळी ढोकेश्वर मार्गे कान्हूर पठारला येऊन 10 ते 15 किलोमीटरवर हे गाव आहे. त्याचप्रमाणे सुपा मार्गे यायचं असेल तर पारनेर आणि त्यानंतर कान्हूर पठार असा हा मार्ग आहे. शिरूर वरून यायचं असेल तर निघोज मार्गे देवी भोयरे फाट्यामार्गे आपण इथं येऊ शकतो.
1: श्रोते हो, आता यापुढे आपण निघोज इथं जाणार आहोत. इथं जगप्रसिद्ध असे रांजण खळगे आहेत. निघोज पासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यापासून 85 किलोमीटर आणि अहिल्यानगर पासून 65 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. 1990 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये या स्थळाची नोंद झाली आहे. कुकडी नदीमध्ये हे रांजण खळगे तयार झालेले आहेत. इथं गेल्यानंतर हे रांजण खळगे आपलं लक्ष वेधून घेतात. कुकडी नदी भीमाशंकर इथं उगम पावणारी आहे. ही नदी वाहत निघोज इथं आल्यानंतर हे रांजण खळगे तयार झालेले आहेत. या पात्राची रुंदी साधारणपणे 60 मीटर असून खोली जर पाहिली तर ती मोजता येत नाही.
0: या ठिकाणी ज्या वेळेला नदीला पूर येतो त्यावेळी पुराबरोबर छोटे मोठे दगड गोटे वाहत येतात. नदीमध्ये 2 प्रकारचे खडक आहेत, मृदू खडक आणि कठीण खडक. हा जो मृदू खडक आहे दगड गोट्यांमुळे घासला जातो आणि घासल्यानंतर त्या ठिकाणी गोलाकार असे खड्डे तयार होतात. हे गोलाकार खड्डे रांजणांप्रमाणे दिसतात म्हणून त्यांना रांजण खळगे हे नाव पडलेलं असावं असं सांगितलं जातं.
1: इथंच मळगंगा देवीचं आणि कुंड माऊलीचं देखील मंदिर आहे. हे रांजण खळगे 1 वर्ष 2 वर्ष 10 वर्षात तयार होत नाहीत तर त्यासाठी कित्येक वर्ष जावी लागतात. या रांजण खळग्यांचा उल्लेख पाठ्यपुस्तकात झालेला आहे. निघोज ते कुंड हे जे अंतर आहे तर ते 3 किलोमीटर आहे. शैक्षणिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचं असं हे ठिकाण आहे. पुणे आणि शिरूरच्या सरहद्दीवर हे ठिकाण असल्यामुळं या ठिकाणी शिरूरला जाण्यासाठी पूल तयार करण्यात आलाय. या ठिकाणी एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.
0: श्रोते हो, आपण आता जाऊया पळशीच्या विठ्ठल मंदिरात. एखाद्या गावचा एक समृद्ध असा इतिहास असावा आणि गाव ऐतिहासिक वास्तू स्थापत्यासाठी ओळखलं जावं अशी फार मोजकी गावं या महाराष्ट्रात आहेत. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी हे असंच एक गाव. पळशी हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव कांबळे पळशीकर यांचं, त्यांच्या मुलानं म्हणजेच आनंदराव पळशीकर यानं पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला, त्यामुळं त्यांना हे गाव इनाम मिळालं. मग पळशीकरांनी

इथं भुईकोट वाडा आणि मंदिराची उभारणी केली. विठ्ठल राही रखुमाई मंदिर म्हणजे पळशीचं सर्वात मोठं आकर्षण. हे मंदिर भुईकोटाच्या बाहेर म्हणजेच दक्षिण दरवाज्याच्या जवळचं आहे. मंदिराला सुरेख असं प्रवेशद्वार आणि त्यावर नगारखानाही दिसतो. तसंच मंदिराला चहूबाजूंनी तटबंदी सदृश बांधकामही दिसतात. मंदिर नागर शैलीतील असून मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. मंदिर विलक्षण प्रेक्षणीय आहे. संपूर्ण दगडात घडवलेल्या या मंदिराच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्प कोरलेली दिसतात. सभामंडप हा 18 दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला आहे. गाभाऱ्याच्या दरवाज्याच्या दोनही बाजूंना रिद्धी सिद्धी सहित गणपती आणि भैरव मूर्ती आहेत. दरवाजावर 64 योगिनी आहेत. गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती शाळीग्राम शिळेत घडवलेली दिसते. विठुरायाच्या दोन्ही बाजूंना राही आणि रखुमाईच्या संगमरवरी मूर्ती बसवलेल्या आहेत. विठ्ठलाच्या मूर्तीच्या प्रभावळीवर भगवान विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. डोक्यावर शिवलिंग कोरलेलं असून पायाजवळ सवत्स धेनू गोपाळ आहेत. ही मूर्ती कृष्ण रूपातील विठ्ठलाची आहे असं अभ्यासकांचं मत आहे. मंदिराच्या परिसरात उजवीकडे गेल्यावर गरुड ध्वज दिसतो. सभा मंडपाच्या आतील बाजूस श्रीकृष्ण आणि गवळणींच्या रासविहाराच्या दगडी मूर्ती आहेत. सभा मंडपाच्या मध्यभागी दगडी कासव आहे. मंदिराच्या बाहेर छोटीशी पुष्करणीही दिसते. या पुष्करणीत उतरण्यासाठी पायऱ्याही केलेल्या दिसतात. यातील देव कोष्टकात शेषशाही विष्णू गणपती आणि इतर काही मूर्त्या दिसून येतात. एकंदरीतच हे मंदिर पळशी भेटीतील सर्वोच्च बिंदू ठरतं. खूप कमी गावांना असं वैभव वारशातून मिळालेलं आहे. पळशी हे देखणं गाव त्यामुळं भाग्यशाली आहे. आपणही या दुर्लक्षित भागास एकदा नक्की भेट द्या.

श्रोते हो, आता आपण जाणार आहोत नगर जिल्ह्यातल्या पिंपळगाव रोठा या गावात. या गावात कोरठण खंडोबाचं मंदिर हे मध्ययुगात बांधलं गेलंय. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशा शिलालेखानुसार याचं बांधकाम इसवी सन 1569 सुमारास पूर्ण झालंय आणि इसवी सन 1997 चंपाषष्टीच्या मुहूर्तावर गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेलं कोरठण खंडोबा मंदिर हे सगळ्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. एकेकाळी बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण, पण सर्वोच्च न्यायालयानं बैलांच्या शर्यतीवर बंदी घातल्यानंतर त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी करणारंही हे गाव ठरलं. घडीव मूर्ती नसल्यानं दररोज देवाचं नवं रूप इथं पाहायला मिळतं. जुन्या अनिष्ट प्रथा बंद करून नव्या पद्धती स्वीकारणारं गाव म्हणून याकडे पाहावं लागेल. मंदिराजवळ सापडलेल्या शिलालेखानुसार 1491 त्याचं बांधकाम झाल्याचं आढळून येतं. बिन टाक्याचा देव म्हणून याला पूर्वी देवाचं कोरठाणं आहे असं म्हणत. त्यानुसार कोरठण खंडोबा नाव प्रसिद्धीला आलं. स्वयंभू तांदळा रूपात खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांचं दर्शन होतं. पुढे स्वयंभू 12 लिंग आहेत. मूर्तीला दररोज स्नानानंतर वस्त्र अलंकार चढवले जातात. स्नानानंतर चंदनाचा लेप लावून त्यावर चांदीचे डोळे चिकटवले जातात. त्यामुळे देवाची मूर्ती दररोज नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते.

0: पगडी, शाल, फुलांचा हार या पारंपरिक सजावटीत मूर्ती चित्ताकर्षक बनते. समुद्र सपाटीपासून 951 मीटर उंच विस्तीर्ण पठारावरील विलोभनीय मंदिर भक्ती आणि निसर्गाचाही प्रत्यय देतं. माळशेजपासून 70 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. माळशेज सारखंच निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात या भागात आपल्याला पाहायला मिळतं. जिल्ह्यातील उंच देवस्थानांपैकी हे एक आहे आणि तिथून पुणे आणि नगर जिल्ह्यातल्या बऱ्याच भागाचं विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. 1997 ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला. त्या दिवशी गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराला सुवर्ण कळस चढवण्यात आला. प्रत्येक वर्षी पौष पौर्णिमेला इथं 3 दिवसांचा यात्रा उत्सव असतो. पहिल्या दिवशी श्री खंडोबाचं मंगलस्नान आणि पूजेचा विधी असतो. दुसऱ्या दिवशी पारंपरिक बैलगाड्यांचा देवदर्शनाचा कार्यक्रम असतो. तिसऱ्या दिवशी काठ्यांचा देवदर्शनाचा कार्यक्रम असतो. आणि इथं मानाच्या काठ्यांची मिरवणूक होऊन यात्रेची सांगता होते. आता या ठिकाणी जायचं कसं? तर पारनेरहून पिंपळगाव रोठा ही थेट बस आहे. अहिल्यानगर ते पिंपळगाव रोठा या सुद्धा अन्य बसेस आहेत. पारनेर ते पिंपळगाव रोठा हे अंतर 25 किलोमीटर आहे आणि अहिल्यानगर ते पिंपळगाव रोठा हे अंतर 55 किलोमीटर आहे. तेव्हा श्रोते हो, एकदा तरी आपण कोरठण खंडोबाला नक्कीच जायला हवं.
1: श्रोते हो, आज आम्ही तुम्हाला पारनेर तालुक्यात भटकंती करायला घेऊन गेलो. अशाच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध पर्यटन स्थळांना भेटी देणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमातून.
0: आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला पत्र रूपानं किंवा ईमेलच्या माध्यमातून जरूर कळवा. पत्रासाठी पत्ता आहे कार्यक्रम स्नेहांकित, कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, पिनकोड 414003.
1: ईमेल आय डी आहे beautyroomahilyanagar@gmail.com. तेव्हा श्रोते हो, पुढच्या भागात जाऊया नवीन ठिकाणी.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात फिरस्ती. संकलन आणि निवेदन होतं वंदना साबळे आणि अंजली बडवे यांचं. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 8:35 झाली आहेत. ऐकूया सुगम संगीत. सुरुवातीला मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे.

श्रोतेहो, श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता मोहम्मद रफी यांचा. यानंतरचं गीत आहे कवी ग्रेस यांचं, गायलं आणि संगीतबद्ध केलंय श्रीधर फडके यांनी.

श्रोते हो कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं आपली आवड कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फटाकडी चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आणि या गीताला पसंती कळवली आहे साई रेडिओ श्रोता संघ देवगड तालुका नेवासा इथून दत्तात्रय चिंधे, दीपक संदीप, साई स्वरा आणि गीतांजली चिंधे. त्याचबरोबर जांभरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर. त्याचबरोबर अकोला रोड एकता नगर शेलू बाजार जिल्हा वाशिम इथून दत्तात्रय लकडे, वंदना लकडे, संकेत लकडे, डॉक्टर अभिलाषा लकडे आणि सोजुळ लकडे. वाढोणा पापड इथून डॉक्टर ऋषाल उगले आणि डॉक्टर अभिलाषा उगले याही श्रोत्यांनी फटाकडी चित्रपटातल्या या गीताला पसंती कळवली आहे. तर ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं संगीतबद्ध केलेलं, बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं फटाकडी चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

घुमती मी रंगात गं आज इथं उद्या तिथं.

श्रोते हो, बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. फटाकडी चित्रपटातलं हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. यानंतरचं गीत आहे साधी माणसं चित्रपटातलं योगेश यांचं, गायलं आणि संगीतबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी. आणि या गीताला पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत नांदुरा बिस्वा, जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र इथून नारायण खडसे, रक्षा खडसे, ललिता संजना, गणेश आणि कार्तिक खडसे, त्याचबरोबर मालती चौधरी आणि स्वाती प्रयाग चौधरी. मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका आणि गजानन घायाळ, त्याचबरोबर एअरपोर्ट रोड वंदनानगर इंदोर इथूनही या गीताला पसंती कळवलेले आपले श्रोते आहेत. भाऊ मराठा, गणेशदादा मराठा, कार्तिक, परी, संजना, मालती आणि ललिता नारायण खर्चे, त्याचबरोबर मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, साक्षी जगुताई राजे जाधव, संचित वायाळ, प्रथमेश सोहम प्रणाली आणि सान्वी देशमुख या सगळ्या श्रोत्यांनी साधी माणसं चित्रपटातल्या या गीताला पसंती कळवलेली आहे. ऐकूया हे गीत.

श्रोते हो, काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही हे गीत प्रसारित करू शकत नाही आहोत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. यानंतरचं गीत ऐकूया आपण अष्टविनायक चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं. संगीत आहे अनिल अरुण यांचं. आणि या गीताला पसंती कळणारे आपले श्रोते आहेत शनिवार पेठ बीड शहर इथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ वल्लभ आणि श्रावणी कुलथे, प्रथमेश कुलथे, मुक्काम पोस्ट भवानी भावी निमगाव तालुका शेवगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी पूनम आणि युवराज गोंधळी, आदर्श आणि हर्षदा पवार, त्याचबरोबर गाव विडूळ उमरखेड इथून गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड आणि स्वरित आणि उत्तम जमधाडे, त्याचबरोबर फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, प्रकाश दादा जैन नांदेडकर, गोविंद पिसाळ मांजरीकर आणि पुंजाराम सोनवणे नाशिककर, या सर्व श्रोत्यांचं अष्टविनायक चित्रपटातलं हे गीत ऐकूया.

श्रोते हो, अष्टविनायक चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अनुराधा पौडवाल यांनी आणि संगीतकार होते अनिल अरुण. आता ऐकूया साधी माणसं चित्रपटातलं योगेश यांचं गीत. गायलं आणि संगीतबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी आणि या गीताला पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत एअरपोर्ट रोड वंदनानगर इंदोर इथून, मध्य प्रदेश या ठिकाणाहून कुमारी वंदना मराठा, भाऊ गणेश मराठा, त्याचबरोबर कार्तिक, परी, संजना, मालती, स्वाती आणि ललिता नारायण खर्चे, मुक्काम पोस्ट बोरा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ, चांदूर बिस्वा तालुका नांदूर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र इथून नारायण खडसे, रक्षा खडसे, ललिता, संजना, गणेश आणि कार्तिक खडसे, त्याचबरोबर मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, साक्षीताई राजे जाधव, जगुताई राजे जाधव, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, सोहम प्रणाली आणि सानवी देशमुख. या सर्व श्रोत्यांचं अष्टविनायक माफ करा साधी माणसं चित्रपटातलं हे गीत ऐकूया.

श्रोते हो, साधी माणसं चित्रपटातलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं लता मंगेशकर यांचं. आणि यानंतर आपण ऐकूया सुशीला चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबूडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे या गीताला पसंती करणारे आपले श्रोते आहेत. मुक्काम पोस्ट बोराळ धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका आणि गजानन. त्याचबरोबर मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड इथून सुधाकर गायकवाड, विकास, प्रीती, आशा, दीपांजली गायकवाड, दिशा, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे. त्याचबरोबर दिवाने रेडिओ श्रोता संघ, मुक्काम पोस्ट खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली इथून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा, आरवी, तन्वी. त्याचबरोबर या गीताला पसंती करणारे आपले श्रोते आहेत वाकोडी तालुका कळमनुरी इथून उत्तम जमधाडे, स्वरा जमधाडे, आत्माराम आसोले, ललिता आसोले. आणि त्याचबरोबर दर्यापूर बाभळी महाराष्ट्र इथून गजानन येले, नवदीप येले, शेरी वडनेर अकोला इथून बलदेव दामोदर आणि अरुणा दामोदर. तर ऐकूया श्रोते हो यांच्या पसंतीचं सुशीला चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. सुशीला चित्रपटातलं हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर यांनी. आणि आपली आवड कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सतीचं वाण चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. प्रभाकर जोग यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं आहे आशा भोसले यांनी. आणि या चित्रपटातल्या गीताला पसंती करणारे आपले श्रोते आहेत छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे, जगदीप राजदीप राजेश, राशी राजेश, शीतल राजेश, गुन्हेवाडी निजाम शेख इथून नुपूर वरुण साबळे आणि उद्धव साबळे, त्याचबरोबर पुण्यातनं या गीताला पसंती करणारे आपले श्रोते आहेत पंकज वाडोदे, आर्या प्रियंका, बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चरपे, चंद्रप्रभा वाडोदे, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, त्याचबरोबर तिरुपती नगर लातूर इथून संगीता जैन आणि सूरज जैन. तर श्रोते हो, ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं सतीचं वाण चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले यांचा आणि चित्रपट होता सतीचं वाण. आणि या गीताबरोबरच आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम ऐकलात आपली आवड. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम साज संगीत. आज कार्यक्रमात ऐकूया हार्मोनियम या वाद्याविषयी. संकलन आणि निवेदन आहे कोमल पाटील यांचं.

श्रोते हो नमस्कार. साज संगीत या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, भारतीय संगीतामध्ये कंठसंगीताबरोबरच वाद्यसंगीताला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. वाद्यसंगीत हे विविध संस्कृती आणि परंपरांमध्ये महत्त्वाचं आहे. वाद्यसंगीत हे धार्मिक विधी, उत्सव आणि मनोरंजनासाठी वापरलं जातं. विविध वाद्यांच्या माध्यमातून कलाकार आपल्या भावना व्यक्त करू शकतात. वाद्यसंगीत हे कला आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. वाद्यसंगीत म्हणजे फक्त वाद्य वाजवणं इतकंच नाही, तर ती एक कला आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या जीवनात आनंद आणि उत्साह येतो. तर कार्यक्रमात आज आपण हार्मोनियम म्हणजेच संवादिनी या वाद्याबद्दल जाणून घेणार आहोत.

हार्मोनियम याचा अर्थ हार्मनी म्हणजे सूरसंवाद. जी हार्मनी साधते ती हार्मोनियम, आणि म्हणूनच जी सुरांशी संवाद करते ती संवादिनी. संवादिनी, हार्मोनियम, बाजाची पेटी, हिचा शोध पॅरिस शहरातल्या अलेक्झांडर डिबेन यांनी इसवी सन 1770 लावला. भारतात हे वाद्य इसवी सन 1800 युरोपीय लोकांनी आणलं. हातानं किंवा पायानं भात्याद्वारे हवा भरून पितळी कंपन तयार करणाऱ्या शिट्ट्यांच्या माध्यमातून सुरेल ध्वनी निर्माण होतो. या वाद्यात डावीकडच्या बाजूकडून सुरुवात केली तर पहिल्या 2 आणि नंतर 3 असे काळ्या पट्ट्यांचे 3 समूह असतात. भारतीय संगीतात या बाजाच्या पेटीचा उपयोग गायकाला साथ देण्यासाठी किंवा एकल वादनासाठी होतो. कीर्तन, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत अशा ठिकाणी ही पेटी साथीला असते.

श्रोते हो, हार्मोनियम मध्ये दोन घटक महत्वाचे समजले जातात. एक म्हणजे स्वराची पट्टी आणि दुसरा म्हणजे हवेचा भाता. आवाज निघतो तो या स्वरपट्टीतून. पट्टीत भरल्या जाणाऱ्या हवेला नियंत्रित करण्याचं काम भाता करतो. प्रत्येक स्वरासाठी एक लांबट चौकट असते. चौकटीच्या खाचेत पट्टी वरखाली होऊ शकते. या स्वर चौकटी एका ओळीत एका फळीवर चिकटवतात आणि ती फळी पेटीत अशा पद्धतीनं बसवतात की भात्यातून येणारी हवा त्या फळीतून शिरेल. उच्च प्रतीच्या स्वर चौकटी पूर्वी परदेशातून, विशेषतः जर्मनी फ्रान्समधून मागवल्या जायच्या, पण आता त्या भारतात तयार होऊ लागल्या. पालिताना इथं मोठ्या प्रमाणावर त्या तयार होतात. भाता दाबला म्हणजे त्यातून निघालेली हवा स्वरपट्टीच्या खाली बंद असलेल्या चौकटीत कोंडली जाते. या चौकटीत चार पाच मोठी छिद्र अंतराअंतरावर असतात आणि ती छोट्या लाकडी पट्ट्यांनी बंद असतात. हार्मोनियम वाजवताना त्या सळ्या ओढून बंद चौकटीतले एक किंवा अधिक छिद्र उघडतात, त्यामुळं भात्यातून आलेली हवा या स्वरपत्तिकेत शिरते. स्वरपत्तिकेच्या वर पेटीच्या बाहेर वरच्या चौकटीत प्रत्येक स्वर चौकटीला जोडणारी एक अशा खाचा केलेल्या असतात. त्यावर प्रत्येक स्वराची एक समोर काळ्या पांढऱ्या रंगांच्या आणि टणक तारेनं दाबून धरलेल्या लांब पट्ट्या असतात. एक एक पट्टी बोटाने दाबली की तिच्या खालची खाच उघडी पडते आणि तिच्यातून, तसंच आतल्या स्वर चौकटीमधून आलेली हवा ही बाहेर पडते. हवेच्या या संचलनामुळं स्वर चौकटीतील पट्टी कंपित होऊन आवाज निघतो. स्वरपट्टीवरून बोट काढलं की मागची खाच बंद होते आणि हवेला बाहेर पडायला वाव न मिळाल्यामुळं पत्ती कंपित होत नाही. यामध्ये साडेतीन सप्तकाचे स्वर मिळतात. हार्मोनियममध्ये स्वर हे टेम्पर्ड स्केलमध्ये लावलेले असतात. टेम्पर्ड स्केलमध्ये स्वरसप्तकातील कोमल आणि शुद्ध स्वरांचं स्वरूप सप्तकाचे समान 12 भाग करून योजलेले असतात. याचं कारण म्हणजे सप्तकामध्ये मुख्य 7 स्वर, 4 कोमल स्वर आणि 1 तीव्र स्वर असे मिळून 12 स्वर होतात. 7 पांढऱ्या पट्ट्या आणि 5 काळ्या पट्ट्या असतात. स्वरभरणा आणि हाताळायला सोपी असल्यामुळं हार्मोनियम या वाद्याचा प्रसार आणि प्रचार भारतामध्ये झपाट्यानं झाला.

श्रोते हो, हार्मोनियम हे विदेशातून आलेलं पहिलंच वाद्य नाही. यापूर्वी व्हायोलिन भारतात आलं होतं आणि या वाद्याचा प्रवेश पहिल्यांदा दाक्षिणात्य संगीतात झाला. त्यानंतर हे वाद्य हिंदुस्थानी संगीतात आलं. हिंदुस्थानी संगीतासाठी या वाद्याचा पहिला प्रयोग मराठी संगीत नाटकांच्या माध्यमातून सुरू झाला तो 1882 साली. संगीत शाकुंतल या पहिल्या संगीत नाटकानं ऑर्गनचा प्रयोग केला. त्यानंतर संगीत सौभद्र हे नाटकही त्यातल्या संगीतासाठी आणि ऑर्गनच्या सहाय्यानं गाजलं. मराठी संगीत नाटकांनी शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींचाही पदांसाठी उपयोग केला आणि त्यातूनच हार्मोनियमनं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधलं आपलं स्थान बळकट केलं. नाट्यसंगीताच्या माध्यमातूनच एका स्वतंत्र स्वरवाद्याची देणगी भारतीय संगीताला मिळाली. ग्वाल्हेर घराण्याचे भैया गणपतराव शिंदे हे पहिले स्वतंत्र हार्मोनियम वादक होते आणि दादा मोडक हे पहिले हार्मोनियम वादक होते.

भारतीय संगीत हे मूळतः बैठकीचं असल्यामुळं खाली बसून वाजवण्यासाठी या वाद्यामध्ये मूलभूत बदल झाले ते बंगालच्या कारागिरांनी बनवलेल्या हातपेटीमुळं. कलकत्त्याच्या द्वारिकानाथ घोष यांनी 1875 सर्वप्रथम भारतीय संगीताला उपयुक्त हार्मोनियमची निर्मिती केली. द्वारिकादास या त्यांच्या फर्मने आधुनिक हातपेटीची भारतात पहिल्यांदाच निर्मिती आणि विक्री केली. त्यानंतर टी एस रामचंद्र आणि कंपनीनं महाराष्ट्रात याची निर्मिती सुरू केली. नंतर गुजरातमध्ये अहमदाबाद इथं गणपतराव बर्वे यांनी हातपेट्या बनवल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधून ऑर्गनची आयातही बंद झाली. महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब प्रांतामध्ये दर्जेदार हार्मोनियम बनवल्या जाऊ लागल्या. बेळगावचे रामचंद्र हुदलीकर यांनी उत्तम दर्जाच्या हार्मोनियम बनवल्या. 22 श्रुतीयुक्त हार्मोनियम बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. उस्ताद अब्दुल करीम खा यांचे शिष्य बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी यांनी गंधार ट्यून्ड हार्मोनियम बनवून ते हिंदुस्थानी गायकीला योग्य बनवलं. गम बा आचरेकर यांनी श्रुती हार्मोनियम बनवलं. हरिभाऊ गोरे यांनी 4 स्वर असणाऱ्या वाद्यांना षडज पंचम मध्यमाचा स्वर पुरवठा करणाऱ्या छोट्या तंबोरा पेट्याही निर्माण केल्या. पंडित पन्नालाल घोष, पंडित व्हीजी जोग या महान कलाकारांनी या तंबोरा पेट्यांचा वापर सुरू केला. पंडित विश्वनाथ कान्हेरे, अप्पा जळगावकर, गोविंदराव टेंबे, गोविंदराव पटवर्धन, तुळशीदास बोरकर अशा अनेक महान कलाकारांनी संवादिनी म्हणजेच हार्मोनियम या वाद्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं.

तर आजच्या साज संगीत या कार्यक्रमात आपण हार्मोनियम या वाद्याविषयी जाणून घेतलं. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका नवीन वाद्यासह. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, आपण साजसंगीत कार्यक्रमात आज हार्मोनियम या वाद्याविषयीची माहिती ऐकली. संकलन आणि निवेदन होतं कोमल पाटील यांचं. 100° 1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 10:01 झाली आहेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिल ही तो है चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतकार आहेत रोशन.

श्रोते हो, रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं आशा भोसले यांनी आणि चित्रपट होता दिल ही तो है.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया चिराग चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

मजरूह सुलतानपुरी यांचं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चिराग चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोतेहो ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीतबद्ध केलंय मदन मोहन यांनी आणि चित्रपट आहे मनमौजी.

मनमौजी चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर यांनी आणि संगीतकार होते मदन मोहन. ऐकूया दीदार चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत. स्वर आहे आशा भोसले, माफ करा, स्वर आहे लता मंगेशकर आणि शमशाद बेगम यांचा, संगीतकार आहेत नौशाद.

नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि शमशाद बेगम यांनी हे गीत गायलं होतं. चित्रपट होता दीदार. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात रजनीगंधा आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय राहुलदेव बर्मन यांनी आणि चित्रपट आहे तिसरी मंजिल.

श्रोते हो, तिसरी मंजिल चित्रपटातलं राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी. यानंतरचं गीत आहे कैफी आझमी यांचं. गायलं आहे मन्ना डे आणि आसरानी यांनी. संगीतबद्ध केलंय मदन मोहन यांनी आणि चित्रपट आहे बावरची.

श्रोते हो, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं कैफी आजमी यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं मन्ना डे यांनी आणि चित्रपट होता बावरची.

शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर यांनी आणि चित्रपट होता यहुदी. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं रवींद्र जैन यांचं गीत. फकीरा चित्रपटातल्या या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

श्रोते हो, फकीरा चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे अनुरोध चित्रपटातलं. गायलं आहे किशोर कुमार यांनी. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गीतकार आहेत आनंद बक्षी.

श्रोते हो, आनंद बक्षी यांचं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. अनुरोध चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आता ऐकूया गाईड चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन देव बर्मन.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. गाईड चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं सचिनदेव बर्मन यांनी. यानंतर ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं जुली चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत किशोर कुमार.

0: दिल क्या करे जब किसी से किसी को प्यार।
1: श्रोते हो, जुली चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार होते किशोर कुमार. कार्यक्रमात शेवटी ऐकूया दाग चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: expected to remain above normal till May 2027. The National Testing Agency, that is NTA, today announced the results of Common University Entrance Test, CUET 2026, for undergraduate admissions. Candidates who appeared for the examination can now access their scorecards through the official CUET portal. According to NTA, over 11 lakh candidates appeared for the examination this year. In men's hockey, India registered a thrilling 4-3 victory over arch-rivals Pakistan in their opening match of the London leg of the 2025-26 FIH Pro League this evening. India mounted a strong comeback after falling behind in the first quarter with goals from Abhishek Nayan, Neil Kant Sharma, Sukhjeet Singh and Rajinder Singh. With this win, India continues its unbeaten record against Pakistan in senior men's hockey, extending back to 2014. The India Meteorological Department, IMD, has issued an orange alert for thunder squall activity with winds speeds likely to reach 60 to 70 kilometers per hour over Delhi, Haryana, Chandigarh and West Uttar Pradesh till tomorrow. And that is the end of this news bulletin.
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता आम्ही समाप्त करत आहोत आजची आमची प्रसारण सभा. आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:51. तोपर्यंत आजच्या प्रसारण सभेतून मी दीप्ती शुक्रे आपला निरोप घेते. शुभरात्री. ज एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता आम्ही समाप्त करत आहोत आजची आमची प्रसारण सभा. आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:51. तोपर्यंत आजच्या प्रसारण सभेतून मी दीप्ती शुक्रे आपला निरोप घेते. शुभरात्री.